वाजून 55 मिनिटं आणि 30 सेकंद झाली आहेत. आजच्या पहिल्या सभेत मी अमेया पळणिटकर आपलं स्वागत करते. या सभेतील कार्यक्रमांची सुरुवात करूया सनईच्या या मंगलसुरांनी.

0: श्रोते हो, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांच्या सनईवादनात प्रभात रागातील धून आत्ताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत, FM 101. सकाळचे 6 वाजतायत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 वंदनवार चिंतन हे दोन्ही दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि केंद्र सरकार के प्रयासों के कारण भारत पश्चिम एशिया संघर्ष से उत्पन्न ऊर्जा संकट का प्रभावी ढंग से प्रबंधन कर रहा है. श्री मोदी ने तेलंगाना की राजधानी हैदराबाद में लोगों से ईंधन का संयमित उपयोग करने की अपील की.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।

0: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
1: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: रामचरित मानस हा कार्यक्रम आपण आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून श्रोते हो ऐकत होता. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, सकाळचे 7:15 आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97 64 12 55 33 9764 12 डबल

सोनी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 18वा श्लोक. अर्जुनाला आत्म्याबद्दल उपदेश करताना भगवंत म्हणतात, आत्मा नित्य अविनाशी अगम्य आहे. असा आत्मा ज्या देहाच्या वस्तीत आहे तो देह विनाशी आहे. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. आचार्य विनोबाजी म्हणतात, विनाशी हा देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत. नित्य निस्सीमते आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव. आत्मा चिरंजीव आहे, अविनाशी आहे, अक्षयी आहे. त्याचं तत्व प्रमाणादी निश्चित करणं अवघड आहे. अर्जुनाला समजावून सांगताना भगवंत पुढे म्हणतात, आत्मा हा शरीराचा मालक आहे. त्यांनी हा देह धारण केलेला आहे. जणू काही देह हा त्यांनी केलेला पेहराव आहे. भगवंतांचे पुढचे शब्द महत्वाचे आहेत. भीष्म द्रोणादिकांचे देह मर्त्य आहेत, तरी त्यांचा आत्मा अमर आहे. म्हणजे युद्धात त्यांना तुझ्या हातून मरण आलं तरी त्यांचा आत्मा अमर आहे. हे लक्षात घेऊन अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाचा विषाद दूर करताना त्याचं जे सद्य कर्तव्य आहे त्याकडे भगवंत मधून मधून आठवण करून देतात. ज्याला मराठीत आपण हलवून खुंटा बळकट करणं म्हणतो तसं, किंवा गाण्यात जसं एक कडवं संपलं की परत ध्रुवपद म्हणजे पालुपद येतं, तसं गीता सांगताना भगवंत असं पालुपद म्हणत राहतात. भले देह विनाशी आहे, आत्मा अक्षय आहे, याचा अर्थ कोणी आपल्या कर्तव्य कर्माला विसरू नये. आत्ताची प्रवृत्ती, कर्तव्य आणि निवृत्ती यांची सांगड भगवंतांनी घातली आहे. आत्ता या क्षणाला आत्म्याबद्दल साऱ्या गोष्टी लक्षात ठेवून अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाची मानसिक स्थिती सांभाळत त्याला त्याच्या आता करायच्या कर्माची म्हणजे युद्धाची जाणीव भगवंत करून देत आहेत. ही जाणीव पूर्ण गीता सांगताना भगवंत मधून मधून करून देत आहेत. एखादं कडू औषध घेण्यासाठी आई बाळाला, हे औषध घेतलं की तुला साखर देईन असं म्हणते. याचा अर्थ तू औषध घे, साखर हे औषध नाही. ती खाण्यासाठी हे औषध घ्यायचं नाही, औषध घेण्यासाठी तिचं आमिष आहे. तेव्हा अर्जुना उठ, शत्रूला मारून यश संपादन कर. गीतेत या कर्तव्य कर्माची वारंवार आठवण भगवंत करून देत आहेत. त्यातलं महत्वाचं आत्म्याचं हे शाश्वतपण सांगताना, देह पडला तरी आत्मा चिद असतो, तो मरत नाही, म्हणून तू युद्ध कर असं भगवंत सांगत राहतात. गीता रहस्यात लोकमान्य टिळक अनेक उदाहरणं देतात जी गीता सांगताना भगवंतांनी अर्जुनाला कार्यप्रवण करण्यासाठी सांगितली. भगवंत अर्जुनाला आत्म्याचं वैशिष्ट्य सांगतात. जो ह्या आत्म्याला मारणारा

समजतो किंवा जो कोणी याला मृत समजतो त्यांना आत्म्याबद्दल खरा बोध झालेलाच नाही. आत्मा स्वतः कोणास मारत नाही किंवा कोणाकडून मारलाही जात नाही. तो कधी मृत होत नाही. आत्मा न मरतो ना मारतो. कठोपनिषदात नचिकेताची एक कथा आहे. वाजश्रवस नावाच्या सकाम कर्म करणाऱ्या मुनींनी विश्वजीत यज्ञ केला. त्यात त्यांनी आपलं सर्वस्व दान केलं. त्यात त्यांनी काही भाकड गाई दान केल्या. त्याचा सुपुत्र नचिकेत याला ते न पटल्यामुळे त्यांनी आपल्या पित्याला, मला कोणाला दान करणार आहात असं एकदा नाही तीन तीन वेळा विचारलं तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन तुला मृत्यूला दान करणार आहे असं म्हटलं. तो नचिकेत स्वतः यमाच्या दारी गेला. तिथे त्याला तीन दिवस त्या यमाची प्रतीक्षा करायला लागली. तेव्हा अतिथीला उपाशी पोटी खोळंबवत ठेवलं म्हणून यमाला वाईट वाटलं. त्यामुळे त्यालाच वंदन करून याची क्षमा मागून त्याला तीन वर मागायला यमधर्म सांगतो. पहिले दोन वर प्रेयस असल्यामुळे ते यम सहज मान्य करतो पण त्यातला तिसरा वर श्रेयस असतो. भल्या भल्यांनी अख्खं आयुष्य खर्च करून ज्याचं ज्ञान मिळालेलं नाही असा वर द्यायला यमराज विचार करतो. कारण तो वर असतो, मला आत्म्याचं ज्ञान हवं आहे. हा अतिशय सूक्ष्म गुंतागुंतीचा प्रश्न आहे. तो समजण्यासारखा नाही, तू अजून लहान आहेस. तेव्हा दुसरा वर माग असं यम त्याला सांगतात. त्या बदल्यात तो अनेक गोष्टींची लालूच नचिकेताला दाखवतो. पण नचिकेत बधत नाही. शेवटी त्याच्या ठामपणावर समाधान पाहून यमधर्म त्याला आत्म्याचं ज्ञान देतो. यमधर्म सांगतो, न जायते म्रियते वा विपश्चित नायम कुतश्चिन्न बभूव कश्चित अजो नित्य शाश्वतो अयम पुराणे न हन्यते हन्यमाने शरीरे. हा ज्ञानमय आत्मा असा जन्म पावत नाही कि मृत्युमुखी पडत नाही. तो दुसऱ्या कशापासून उत्पन्न होत नाही. त्याचं शुद्ध स्वरूप कधीही बदलत नाही. तो जन्मरहित क्षयरहित वृद्धीरहित आहे. शरीर मरून गेलं तरी तो मरत नाही. हंता चैमन्यते हंतुम हतश्चैमन्यते हतम उभौतौन विजानीतो नायम हंती न हन्यते. मारणारा जर समजेल मी आत्म्याला मारेन आणि मरणारा जर समजेल आत्मा मरेल तर त्या दोघांनाही आत्मस्वरूप कळलेलं नाही. कारण आत्मा मारत नाही आणि मारलाही जात नाही. आत्म्याचं हे ठाम स्वरूप उपनिषदांपासून सांगितलं गेलेलं आहे. ते कथन करणारे अर्थात स्वतः भगवंत आहेत. भारतीय अध्यात्मशास्त्राचं ते सौंदर्य आहे, वैशिष्ट्य आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपली ताकद, आपला स्मार्टनेस कशामुळे आहे, कशात आहे हे सांगतो. आपण आपलं परीक्षेतलं यश, नोकरीतला हुद्दा, शरीराचं सौंदर्य यात स्वतःचं मोजमाप करतो. पण या सगळ्याचा कारक जो आत्मा आहे, ती या सगळ्या मागची शक्ती आहे हे लक्षात घेतलं तर आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आंतरिक शक्तीचं महत्व आपल्याला पटेल. आपण सतत म्हणतो आज आहे उद्या नाही, मग एवढी धावपळ कशासाठी. भगवान सांगतात, शरीर संपणार आहे हे नक्की, पण तुझ्यात हे चैतन्य ज्याच्यामुळे आहे तो आत्मा अमर अविनाशी आहे. आपल्याला जर आपल्या मर्यादांची भीती वाटत असेल तर हा श्लोक आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो आणि कर्तव्य करत राहण्याची प्रेरणा देत राहतो.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉ प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
4: अहो घरात घालायचे कपडे वेगळे बाहेर घालायचे वेगळे रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: वाराचा जिव्हाळा।
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। सकाळचे 7:21 झाली आहेत। आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकूया कार्यक्रम भूले बिसरे गीत।
2: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजतायत.
1: ही वेळ आहे जीएस चहाची.
2: उन्हाळा, हिवाळा असो, पावसाळा, जीएस चहा.

श्रोतेहो, भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आपण ऐकत होतात. यातील उर्वरित गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत, पण थोड्या वेळानंतर. सकाळचे 7:10 होत आहेत. आता प्रादेशिक बातम्या आमच्या आकाशवाणीच्या पुणे अ केंद्रावरून आम्ही प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरु इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,500,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक

0: शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली. त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आता भुले बिसरे गीत या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग ऐकूया. देश की सुरीली धडकन.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, सकाळचे 7:30 वाजतात। आता प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अजरामर कलाकृतीबद्दल. त्याची एक हिंट देण्यासाठी त्याच चित्रपटातलं हे गाणं तुम्हाला आधी ऐकवते.

0: आठवला का 1960 साली प्रदर्शित झालेला मुगले आजम? या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शकील बदायुनी यांनी लिहिलेलं हे गीत. के आसिफ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, तर पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. मंडळी, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल 9 वर्षांचा अवधी लागला, तर कित्येक कोटी रुपये इतका खर्च सुद्धा त्या काळात आला. आणि असं म्हणतात की 1975 साली प्रदर्शित झालेल्या शोले या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत मुगले आजम या चित्रपटाने भारतात कमालीचे व्यावसायिक यश मिळवत सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम सुद्धा केला होता. खरं तर हा एक ऐतिहासिक नाट्य चित्रपट, सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकहाणीचा हा चित्रपट. याचं कथानक तर सगळ्यांना माहितीच आहे, पण ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे त्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. जसं की मुगले आजमच्या निर्मितीसाठी तोपर्यंतच्या चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा सर्वात जास्त खर्च केलेला हा चित्रपट होता. अहो, त्यातल्या एका गाण्याचं बजेट तर त्या काळातल्या एखाद्या सामान्य चित्रपटाच्या संपूर्ण बजेटपेक्षा सुद्धा जास्त होतं. या चित्रपटात भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताने प्रेरित असलेल्या रागांचा वापर गाण्यांसाठी केला होता. 12 गाणी या चित्रपटामध्ये होती आणि ती गाण्यासाठी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, शमशाद बेगम, शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खान यांच्यासारखे दिग्गज गायक सुद्धा होते. अहो, या चित्रपटाच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांना दिवसभर रांगेत उभं राहावं लागायचं म्हणे. मुगले आजमनं भारतातील बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम तोडले आणि 15 वर्ष सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट हा ठरला. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुघले आजमला एक राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अहो, या चित्रपटाचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर त्या काळी जेवढा होता तितकाच अजूनही आहे. म्हणूनच ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातल्या या दृश्यांची भव्यता, कलाकारांचा अभिनय, उत्तम गाणी या सगळ्यामुळे हा चित्रपट 12 नोव्हेंबर 2004 रोजी कलरफुल मूव्ही करून पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला आणि या रंगीत आवृत्तीला सुद्धा भरपूर व्यावसायिक यश मिळालं. या चित्रपटाचे कॅमेरामन होते R.D. माथुर. काही दृश्य तर त्यांनी 14-14 कॅमेऱ्यांनी शूट केली होती आणि त्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना देखील करावा लागला. अहो, इतकंच काय, एक एक शॉट काढण्यासाठी 8-8 तास काम करावं लागलं. प्यार किया तो डरना क्या हे गाणं मोहन स्टुडिओमध्ये लाहोर किल्ल्यातील शीश महालाची प्रतिकृती म्हणून बांधलेल्या सेटवर चित्रित करण्यात आलं होतं. हा सेट प्रचंड मोठा होता, 150 फूट लांब, 80 फूट रुंद आणि 35 फूट उंच. यामध्ये बेल्जियम काचेपासून बनवलेले असंख्य लहान लहान आरसे होते आणि हा सेट बांधण्यासाठी 2 वर्ष लागली आणि त्यासाठी कितीतरी लाख रुपयांचा खर्च देखील करण्यात आला. सेटचा आकार खूप मोठा असल्याने 500 ट्रक्सच्या हेडलाईट्स आणि सुमारे 100 रिफ्लेक्टर्सद्वारे प्रकाश योजना पुरवली जात होती. पण सेटवरच्या आरशांमुळे समस्या निर्माण झाल्या, कारण दिव्यांमुळे ते आरसे सतत चमकत होते. ब्रिटिश दिग्दर्शक डेव्हिड लिनसह परदेशी सल्लागारांनी तर दिग्दर्शक आसिफला ही कल्पना विसरून जा असं सुद्धा सांगितलं, कारण ते अशक्यच होतं ना. पण आसिफ यांनी हार मानली नाहीये. त्यांनी आणि माथुर यांनी आरशांना मेणाच्या पातळ थराने झाकलं, त्यामुळे त्याची परावर्तकता तर कमी झाली पण आरशांचा आरसेपणा मात्र तसाच टिकून राहिला. बघा ना मंडळी, एक चित्रपट निर्माण करायला एखाद्या दिग्दर्शकाला त्याचं स्वप्न पूर्ण करायला किती अडचणींचा सामना करावा लागतो ना, आणि त्यानंतर मात्र त्याचं सार्थक तेव्हा होतं जेव्हा तो चित्रपट वर्षानुवर्ष लोकांच्या मनात राहतो. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात मुघले आजम या चित्रपटातल्या नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या, गीतकार शकील बदायुनी यांच्या लोकप्रिय गाण्याची ही छोटीशी झलक.

0: रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: मंडळी, देशपांडे आय

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोतेहो, आत्ताच आपण देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम ऐकलात। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता। श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय।
4: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचंय। मी कसा दिसतो ते बघायचंय।
5: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचा आहे आणि आकाश पण बघायचंय।
3: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची।
4: मला ना

0: पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचे.
1: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचे मला.
2: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: की बऱ्याच लहान मुलांना सुद्धा लहान वयातच खूप जास्त नंबरचे चष्मे लागतात किंवा भिंगाचा चष्मा ज्याला आपण म्हणतो, अगदी दुसरी तिसरीतली मुलं असतात त्यांना सुद्धा, तर हा नंबर काढता येणं शक्य असतं का, नंबर जाऊ शकतो का, त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे याबद्दल सांगा.
4: करेक्ट. तर लहान मुलांचा चष्म्याचा नंबर आणि मोठ्या मुलांचा चष्म्याचा नंबर ह्याच्यात खूप फरक असतो. तर युजली लहान मुलांचा चष्मा पहिल्यांदा जर त्याला लागला असेल, 4 वर्षाचा असेल किंवा 5 वर्षाचा असेल, तर तो मोठ्या भिंगाच्या स्वरूपात पण असू शकतो. याच्यात काही घाबरण्यासारखं नसतं. महत्वाचं असतं की तो चष्मा त्यांनी वापरलाच पाहिजे, कारण की ती सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. की बऱ्याच लोकांना असं होतं की पहिल्यांदा चष्म्याचा नंबर डिटेक्ट होतो आणि आम्हाला दोघा नवरा बायकोंना चष्मा नाही आणि मुलाला का आला म्हणून नको, परत आपण दुसऱ्या डॉक्टरांकडून बघून चेक करूया. हो नक्की जा, कन्फर्म करा. पण जर तिथे पण नंबर आला तर तो नंबर नक्की चष्म्याचा लावायला चालू करा. कारण की लहान मुलांमध्ये डोळे आळशी होण्याचं प्रमाण जास्त असतं.
3: अच्छा.
4: कारण की तो एक ग्रोईंग एज असतो.
3: याबद्दल अजूनही बोलूया, त्याआधी श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर देशपांडे सर, आता तुम्ही उल्लेख केला की लहान मुलांच्या डोळ्यामध्ये आळशी डोळा असतो, म्हणजे नेमकं काय?
4: तर युजली लक्षात घ्या, एखाद्या मुलाला चष्म्याचा नंबर आहे आणि ते चष्म्याचा नंबर लावून त्याला पूर्ण दृष्टी आहे पण तो चष्मा लावत नाहीये, तर मग मेंदूला काय होतं की नकळत सिग्नल्स कमी जातात आणि जेवढे सिग्नल्स डोळ्याकडनं मेंदूला कमी जातात तेवढा पेशंट्सला मेंदू हा युजली सांगायला चालू करतो पेशंटसाठी की डोकेदुखी आहे. हे लहान मुलांना होतं पण ते खूप कमी प्रमाणात होतं. आणि जर त्यांनी चष्मा लावलाच नाही तर मेंदूला कमी सिग्नल्स मिळाल्यामुळे मेंदू विचार करतो की नाही, याला एवढंच दिसतं आणि याला एवढंच दिसायला पाहिजे आणि नंतर तो लेझी व्हायला चालू होतो. तर तो डोळ्याला आळशी करतो, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये अॅम्लायपिया किंवा लेझी आय सिंड्रोम म्हणतो.
3: ओके.
4: मी पालकांसाठी असं सांगेन, 18 वर्षापर्यंत तुम्हाला त्याची डोळ्याची नियमित चेकिंग करून नंबर चेंज असेल तर तो नंबर चेंज करून घेणे आणि त्याला कायम चष्मा लावायला सांगणे, एवढंच आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही, कुठलाही आळशी डोळा होत नाही जर त्याला सिग्नल्स व्यवस्थित जात असतील तर.
3: या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या या सगळ्या श्रोत्यांसाठी आणि पालकांसाठी खूप महत्वाच्या आहेत, अर्थातच मुलांच्या दृष्टीच्या अनुषंगाने. म्हणूनच तुमची आणि तुमच्या मुलांच्या डोळ्यांची तपासणी जरूर करा. डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूया देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
5: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 7:45 होत आहेत.

0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: श्रोते हो, सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोते हो, सकाळचे 7:50 होत आहेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूया. सुरुवातीला PNG हिरा हे सर्वांसाठी आणि 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड.
1: श्रोते हो, नमस्कार. आधुनिक काळात रत्ने आणि मौल्यवान खडे यांना महत्व प्राप्त झालंय. याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत अमित मोडक सर.
2: आधुनिक नव्हे तर परंपरागत काळापासून

0: या सर्व रत्न आणि रंगीत खड्यांना जे नैसर्गिक असतात त्यांना महत्व आहे. आपल्याकडेही आपण दागिन्यांमध्ये ते हिऱ्याच्या बरोबरीने जडवतो आणि त्याचा एक फ्युजन क्रिएट करतो की ज्याच्यातून आकर्षकता निर्माण होते. पुन्हा गाडगीळसन्सकडे आरजी कलेक्शन म्हणून त्याचं कलेक्शन उपलब्ध आहे. हे नैसर्गिक खडे पाचू माणिक किंवा पुष्कराज याच्यासारखे असतात. तसंच मोती पण मिळतात आपल्याला, कल्चरही मिळतात, नॅचरल मोती मिळतात. तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या दागिन्यांची आधुनिक परंपरा आता ग्राहकांना फार प्रिय व्हायला लागली आहे. त्याचं रंगीत फ्युजन हे ग्राहकांना आकर्षित करू लागलंय. हे सर्व खडे हे अंगठ्यांमधून किंवा ब्रेसलेटमधून किंवा पेंडंटमधूनही वापरण्याची नवीन फॅशन निर्माण झाली आहे.
1: मोडक साहेब, आपल्या पुना गाडगीळ आणि सन्स इथे मिळणारे रत्ने आणि मौल्यवान खडे तसंच इतर ठिकाणी मिळणारे खडे यामध्ये काय फरक आहे?
0: आपण इतर ठिकाणचा एक वेळ थोडा विषय बाजूला ठेवू. आपल्याकडे मिळतात ते नॅचरल स्टोन असतात, नॅचरल प्रेशियस स्टोन असतात. त्याच्यावर आपण GIA किंवा पंजिम या लॅबोरेटरीचं नॅचरल स्टोन असल्याचं सर्टिफिकेट देत असतो. त्याच्याबरोबरच त्यांना 75% किंमत परत देण्याची आपण हमी देत असतो. परंतु ती हमी तेव्हाच ग्राह्य धरली जाते जेव्हा ते खडे सुस्थितीत परत येतात, त्याचे टवके उडालेले नसतात किंवा त्याच्यामध्ये कुठलेही क्रॅक डेव्हलप झालेले नसतात. बाजारात मिळणाऱ्या फसव्या खड्यांपासून सावधानता ठेवण्यासाठी आपण सर्टिफाईड स्टोन मिळण्याकरता किंवा प्रिशियस स्टोन मिळण्याकरता आग्रह धरावा.
1: मोडक सर, आधुनिक काळामध्ये हिऱ्यांप्रमाणेच रंगीत मौल्यवान खड्यांमध्ये आकर्षक दागिनेही घडवले जातात, त्या संदर्भात श्रोत्यांना काही सांगाल का?
0: नक्कीच. आपण रत्न आणि खड्यांबद्दल जी माहिती घेतली की नैसर्गिक खडे असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात. पाचू आहे, माणिक आहे, मोती आहे, त्यानंतर सफायर्स असतात, कोरल्स असतात. तर या सगळ्यांचं एक चांगलं फ्युजन आता तयार होऊ शकतं.
1: बर,
0: त्याच्यामध्ये अनकट डायमंड्सही वापरले जातात ज्याला पोलकी डायमंड्स म्हणतात. तर त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करून चांगली देखणी नेकलेसेस आताच्या काळात बनायला लागलेत. इतके दिवस लोकांना असं वाटायचं की हे नैसर्गिक खडे एकदा आपण खरेदी केले की ते त्याची किंमत वाया जाणार आहे, पण तसं नाहीये. जर ते सर्टिफाईड नैसर्गिक खडे असतील तर जनरली सराफ लोक त्यालाही 50-60% बायबॅक व्हॅल्यू देतात. फक्त काय आहे, हे जे नॅचरल खडे असतात, नैसर्गिक खडे असतात, रत्न असतात, ते जरा ठिसूळ असतात, त्यामुळे त्याला फार काळजीपूर्वक वापरायला लागतं. म्हणजे ज्या पद्धतीत तुम्ही किंवा ज्या स्थितीमध्ये तुम्ही खरेदी केली आहे त्या स्थितीत जर ती परत आणली तर त्यालाही तुम्हाला बायबॅक व्हॅल्यू मिळू शकते, एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, त्यामुळे ती पूर्ण वाया जात नाहीत. आणि अनकट पोलकी डायमंड्सला तर काय डायमंड प्रमाणे बायबॅक आणि एक्सचेंज असतंच, पण खरोखरच जर का नुसतंच चकाकणारं व्हाईट कलरचं असं जर नको असेल आपल्याला हिऱ्यासारखं दिसणार आणि त्यात काहीतरी रंगीबेरंगी नैसर्गिक छटा निर्माण करायची असतील तर हे नैसर्गिक खडे आणि रत्ने ही नक्कीच चांगली दिसतात आणि आकर्षक ठरतात. आणि स्त्रियांना जनरली वेगवेगळ्या रंगाची आवड असते, त्यामुळे त्याचं फ्युजन हे एक प्रकारे चांगलं होऊ शकतं आणि जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं. याची खरेदी जेव्हा मात्र आपण करतो तेव्हा ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्टिफाईड स्टोन असायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये लॅब प्रोसेस पण स्टोन येतात. तर तसे नसावेत ते खडे, ते नैसर्गिक आहेत याचं सर्टिफिकेशन येतं. आणि मग ते सर्टिफिकेशन जे असतं जिओलॉजिकल इन्स्टिट्यूटचं केलेलं किंवा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या लॅबचे ती सर्टिफिकेट्स मिळतात, तर ते सर्टिफाईड असणं गरजेचं आहे. कारण नाही तर त्यात फसगत होऊ शकते, म्हणजे आपण किंमत देणार आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू फॉर मनी जर मिळालं नाही तर नंतर रिग्रेट होणार. त्यामुळे त्याच्यात फसायला नको याकरता ते सर्टिफाईडच घेणं जास्त महत्वाचं आहे.
1: अच्छा, अमित मोडक सर, रत्ने आणि मौल्यवान खडे याविषयी आपल्या श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. पुना गाडगीळ आणि सन्स 33 दालने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक इथे आपल्या सेवेत.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आम्ही देतोय स्मार्ट

0: Amphira Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आज जो विषय घेणार आहोत आपण तो महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून घेणार आहोत की कामगार दिन आणि आपल्या भारत देशामध्ये असे अनेक डेली वेजेस वरती काम करणारे लोक आहेत की ज्यांच्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
2: पण कामगारांबद्दल बोलतोय तर रोजची कमाई रोजची बचत डेली SIP, जसं आपण रोजचा खर्च करतो तशीच आपण रोजची गुंतवणूक देखील केली पाहिजे, म्हणजेच डेली SIP केली पाहिजे. आता ही कोणासाठी उपयुक्त आहे बघा, तर भाजी विक्रेते असतील, रिक्षा चालक असतील, छोटे दुकानदार असतील, मेडिकल दुकानदार असतील, फ्रीलान्सर्स असतील, किंवा ज्यांना डेली उत्पन्न होतंय अशी कुठलीही व्यक्ती असेल, याच्यासाठी डेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे डेली SIP. आता याच्यासाठी दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे? पूर्वी वाटायचं की गुंतवणुकीसाठी मोठा पगार लागतो, मोठं इन्कम लागतं, तरच गुंतवणूक करता येणं शक्य आहे. तर तसं अजिबात नाही, आपण छोट्यात छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकतो, म्हणजे अगदीच 100 रुपयांपासून देखील सुरुवात आपल्याला करता येणं शक्य आहे जेव्हा डेली SIP चा विचार होतो. सो खिशात पैसे राहिले तर खर्च होतात, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं अवघड पडतं, तर त्याच्याऐवजी डेली SIP लावा, ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट होईल आणि खर्चावर देखील कंट्रोल येईल. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा आपल्याला बेनिफिट इथे घेता येतो. जेव्हा आपण रोज थोडे थोडे थोडे पैसे गुंतवणूक जाणार आहोत, त्याच्यावर मिळणारं चक्रवाढ व्याज दीर्घ काळात आपल्याला मोठी संपत्ती क्रिएट करून देणार आहे. बाजारातल्या चढ उतारांचा आपल्याला बेनिफिट होतो, रुपी कॉस्ट एव्हरेजिंग होतं जेव्हा आपण डेली SIP चा विचार करतो. प्रक्रिया अतिशय सोपी आहे, असंख्य म्युच्युअल फंड आहेत जिथे आपल्याला डेली SIP करता येणं शक्य आहे. रक्कम ही ऑटो डेबिट होते, त्यामुळे आपल्याला कुठेही भरायला जायला लागत नाही, ऑटोमॅटिकली आपल्या अकाउंटमधून ते डेबिट होणार आहे. आपल्याला आणीबाणीसाठी हे पैसे कामाला येऊ शकतात, लिक्विडिटी आपल्याला साध्य करता येते डेली SIP च्या माध्यमातून. जसं आपला गोल आहे तशी आपली इन्व्हेस्टमेंट ही करता येऊ शकते. आधी गुंतवणूक करा मग खर्च करा हे सूत्र बाळगा, म्हणजे आपली डेली SIP आपल्याला बेनिफिट ही देऊन जाऊ शकते, खर्चाला नियंत्रण हे बसू शकतं. मोठ्या गुंतवणुकीची वाट बघू नका, आजच्या 100 रुपयापासून सुरुवात करा आणि श्रीमंतीचा आपला प्रवास सुरू करा.
1: असाच सल्ला उद्याही ऐकूयात, पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड डे, बाय बाय.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: दूतावासानं म्हटलं आहे. एम व्ही होंडियस या प्रवासी जहाजावरून दोन भारतीयांसह अंदाजे 150 लोक सहल करत होते. त्यावर हँटा विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर कॅनरी बेटांजवळ ते नांगरून थांबवण्यात आलं. उत्तराखंड प्रशासनानं चारधाम यात्रेतील भाविक आणि पर्यटकांना वर्तमान प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर सावध राहून सुरक्षितपणे प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे. भाविक आणि पर्यटकांनी प्रवासादरम्यान हवामानाविषयी ताजी माहिती अवश्य घ्यावी असं गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितलं. स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारत जगामध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या एका नवीन अहवालानुसार यामुळे भारताचं ऊर्जेच्या बाबतीत बाह्य स्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल. मात्र या प्रयत्नांचं यश देशी सौर सेल्स, वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन किती वेगानं स्थानिक पातळीवर सुरू होईल त्यावर अवलंबून असेल. देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता मार्च 2024 मधील 38 गिगावॉट्सवरून मार्च 2025 मध्ये 74 गिगावॉट्सपर्यंत पोहोचली आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धा आजपासून सुरू होत आहेत. 44 वर्षांनंतर प्रथमच भारत या स्पर्धेचं आयोजन करत आहे. 28 देशांमधले सुमारे 180 खेळाडू आपलं कौशल्य पणाला लावतील. भारत, चीन आणि श्रीलंका या देशांचे प्रत्येकी 16 भारोत्तोलक तर चिनी तायपेईचे 15 स्पर्धक यात सहभागी होत आहेत. पुणे आणि परिसरात काल 41° सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमानामुळे अतिशय उकाडा जाणवला. रात्री देखील हवा गरमच होती. आज कमाल 40 तर किमान 23° सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, सकाळचे 8:03 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
8: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. हँटा विषाणूचा संसर्ग झालेल्या क्रूज जहाजावरील 2 भारतीय कर्मचारी सुरक्षित असून त्यांच्यामध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यांना नेदरलँड्समध्ये विलगीकरणात ठेवलं जाईल असं स्पेनमधल्या माद्रिद इथल्या भारतीय

0: श्रोते हो, आत्ता आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं, प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं, प्रभाकर पंडित यांचं संगीत असलेलं हे भक्तिगीत ऐकलं.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
4: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते आणि हो, गवर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
4: संपर्क 0202435 15 35।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 88 94 22 22.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठी.

0: ची
1: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
0: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
0: एनडीए मध्ये जायचंय?
1: 11वी पासूनच तैयारीला लागा।
0: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे। संपर्क 9850880058।
1: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058।
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील रामकृष्ण बापू सोम्याजी यांची रचना। संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं रामकृष्ण बापू सौम्याजी यांचं गीत, भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलत. याला संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा व्हिजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका।
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध।
0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे।
1: संपर्क 0204235535।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थर्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला कॉर्नियाचे आजार, कॉर्निया प्रत्यारोपण आणि त्याचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती देत आहेत.
2: कॉर्निया हा डोळ्याच्या समोरचा एक पारदर्शक थर आहे जो स्पष्ट दृष्टीचा म्हणजेच

0: पुण्यावरती डाग असणे किंवा जंतुसंसर्ग असणे आणि तरुण वर्गामध्ये आढळणारा केराटोकोनस हा आजार जेव्हा रेग्युलर उपचार करून सुद्धा इम्प्रुव्हमेंट होत नाही तेव्हा कॉर्निया प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजेच कॉर्निया प्रत्यारोपण या प्रक्रियेमध्ये खराब झालेले कॉर्नियल टिश्यू काढून टाकतात व मृत मानवी दात्याकडून मिळालेले नवे आणि निरोगी टिश्यू त्या जागी बसवले जाते. असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कॉर्निया प्रत्यारोपणाची आवश्यकता असते परंतु कॉर्नियाच्या अनुपलब्धतेमुळे ते दृष्टीपासून वंचित राहतात. म्हणूनच नेत्रदान होणे महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या जवळच्या नेत्रपेढीमध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपल्यालाही कॉर्नियाविषयी समस्या असतील आणि कॉर्निया प्रत्यारोपण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
4: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
5: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
6: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
7: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
8: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6-7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
7: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
8: संपर्क 020-24-35-15-35.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: एनडीए मध्ये जायचंय?
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: श्रोते हो, एक जनजागृतीपर निवेदन ऐकूया. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही पण सोप्या महत्वाच्या उपाययोजना अंगीकरणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट व तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा.
5: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
6: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: श्रोतेहो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. याला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमात लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत इथेच थांबूयात.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: श्रोतेहो, सकाळचे 8:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित

0: करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
3: इंटरनेट बँकिंग,
2: मोबाईल बँकिंग,
3: व्हॉट्सअप बँकिंग,
2: ई KYC,
3: NEFT, RTGS,
2: IMPS,
3: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
2: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
4: 88 88 56 00 11.
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: श्रोते हो,

गदी माडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी म्हटलं जातं. एखादा भक्त जसा भक्तीमध्ये हरवून जातो, अगदी तसंच त्यांच्या गीतांच्या काव्याच्या लेखनाच्या महासागरात हरवून जायला होतं. आपल्या संस्कृतीमध्ये देवाला कौल लावण्याची एक प्रथा आहे. देवाच्या मस्तकावर एक फूल ठेवलं जातं आणि आपल्या मनातलं मागणं त्याच्या समोर मागितलं जातं. ते फूल ज्या बाजूला पडेल तो देवानं दिलेला निर्णय असं आपण मानतो. या फुलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. गदिमांच्या अशाच काही फुलांच्या विविध रूपांची गीतं आजच्या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. या फुलरूपी गीतांची बरसात करूया.

0: श्रोते हो, आत्ता आपण आशा भोसले यांच्या स्वरातलं गदिमा गीत ऐकलत. या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थर्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला कॉर्नियाचे आजार, कॉर्निया प्रत्यारोपण आणि त्याचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती देत आहेत.
2: कॉर्निया हा डोळ्याच्या समोरचा एक पारदर्शक थर आहे जो स्पष्ट दृजार म्हणजेच कॉर्नियावरती डाग असणे किंवा जंतुसंसर्ग असणे आणि तरुण वर्गामध्ये आढळणारा केराटोकोनस हा आजार जेव्हा रेग्युलर उपचार करून सुद्धा इम्प्रुव्हमेंट होत नाही तेव्हा कॉर्निया प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजेच कॉर्निया प्रत्यारोपण या प्रक्रियेमध्ये खराब झालेले कॉर्नियल टिश्यू काढून टाकतात व मृत मानवी दात्याकडून मिळालेले नवे आणि निरोगी टिश्यू त्या जागी बसवले जाते. असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कॉर्निया प्रत्यारोपणाची आवश्यकता असते परंतु कॉर्नियाच्या अनुपलब्धतेमुळे ते दृष्टीपासून वंचित राहतात. म्हणूनच नेत्रदान होणे महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या जवळच्या नेत्रपेढीमध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपल्यालाही कॉर्निया विषयी समस्या असतील आणि कॉर्निया प्रत्यारोपण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6010 या क्रमांकावर संपर्क करा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय काकू, आजच्या पेपरात ती नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला, तिथे

0: मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: Sun.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: श्रोतेहो, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरातलं गदिमा गीत आत्ताच आपण ऐकलं. याला संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
2: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमात इथेच थांबूया.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, सकाळचे 8:58 होत आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती, पुणे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँक आणि युरोपियन सेंट्रल बँक यांनी मध्यवर्ती बँकिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. बासेल इथं आयोजित बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या बैठका सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आणि ईसीबीच्या अध्यक्षा ख्रिस्तीन लागार्ड यांनी या करारावर स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार 2015 करण्यात आलेल्या पूर्वीच्या कराराची सुधारित आवृत्ती आहे. परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये या दोनही मध्यवर्ती बँकांदरम्यान माहितीची नियमित देवाणघेवाण, धोरणात्मक संवाद आणि तांत्रिक सहकार्य यासाठी काम केलं जातं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाच्या प्रगतीचे शिल्पकार आहेत. संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल मुंबईत सांगितलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सवानिमित्त दादरमध्ये प्रथमच ड्रोन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. भारतातील आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. सिंगापूरमध्ये काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकारांना बक्षीस म्हणून भारतातील विविध राज्यांमधील आंबे बक्षीस देण्यात आले. सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सिंगापूरबरोबरच संयुक्त अरब अमिराती, अमेरिका आणि ब्रिटनसह अन्य महत्वाच्या परदेशी बाजारपेठांमध्ये आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळीवर काम करत आहे. आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद भूषवण्यासाठी गुजरातमधील गांधीनगर सज्ज झालं आहे. गेल्या 44 भारताने या स्पर्धेचं यजमानपद स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. आजपासून येत्या 17 या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. 28 एकंदर 180 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर पात्रता गुण मिळवण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात मी अमेया पळणीटकर सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोते हो, उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर प्रामुख्याने येतात या दोन गोष्टी. एक म्हणजे डोक्यावर तळपणारा सूर्य आणि कोकणातील अस्सल हापूस आंबा. आता कोकणाचं नाव घेतलं म्हटल्यावर फक्त आंबा कसा आठवण चालेल. त्याबरोबर आठवतात ते ओले काजू, नारळ, फणस, ताडमाडाची झाडं, नारळी पोफळीच्या बागा, अथांग असा निळाशार समुद्र आणि आपले कोळी बांधव. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. त्यासाठी आपला जीव धोक्यात टाकून होड्या लोटून देतात आणि येणाऱ्या लाटांच्या लईत पारंपरिक कोळी गीतं गाऊ लागतात. हीच पारंपरिक कोळी गीतं आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत.

0: बी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोत्यो, सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111417.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
2: मग आता ही भीती घालवूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
3: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
3: 88 88 56 00 11.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कोळी गीतं असं नुसतं नाव जरी काढलं ना तरी डोळ्यासमोर येतात ती वेसावकर आणि मंडळी. पारंपरिक कोळी गीतांना त्यांनी ढोलक, खंजीर, सनई यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून सहज कुठेही आणि कसाही ताल धरता येईल असं संगीत दिलं. आज जवळजवळ 40 वर्षांनंतर सुद्धा ही गीतं ऐकताना ताल धरला नाही तर नवलच, आणि आपल्या शाळेच्या प्रत्येक वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात या गाण्यावर नृत्य झालं नाही असं झालंच नसेल. ऐकूया हे पारंपरिक कोळी गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
7: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
8: श्रोते हो, या पारंपरिक कोळी गीतांमध्ये अजून एक नाव प्रकर्षानं ऐकू येतं, ते म्हणजे पारूचं. आता हे कोण्या एका मुलीचं नाव नाही बरं का. वेसावच्या गावी असलेल्या पारंपरिक काष्टा लुगडं नेसलेल्या आणि नखशिकांत सोन्यानी मढलेल्या एका सुंदर तरुणीला पारू संबोधलं गेलं आहे. वेसावकरणी मंडळींच्या अनेक पारंपरिक गीतांमध्ये अशी एखादी पारू सापडतेच सापडते.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93-56-360-175।

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: काय मग मंडळी, धरला की नाही ताल? थिरकले की नाही पाय? कुठलंही लग्न असो, बारसं असो, वाढदिवस असो, कुठल्याही प्रकारचा समारंभ असो, वेसावकर आणि मंडळींच्या पारंपरिक गीतांचा आवाज आलाच पाहिजे आणि बँजो हा वाजलाच पाहिजे. तूर्तास आजच्या एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमातून मी अमेया पळणीटकर तुमचा निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

श्रोते हो, संत गोरा कुंभार या नाटकातील फैयाज यांच्या स्वरातील अशोक जी परांजपे यांचं पद आत्ताच आपण ऐकलं. याला संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 1-4454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। नव्या

आपली टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111417.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अर्चना कान्हेरे यांच्या स्वरात कुसुमाग्रजांचं हे पद. संगीतबद्ध केलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. नाटक ययाती देवयानी.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. विकसित

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: टप टप टप धरती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही, कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाले हसला।
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
6: जाणकार बना, सतर्क रहा।

0: चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार, दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।
1: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री। कागज

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बस एक झिझक है हाल दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा, फसाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में. शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस. त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी. बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे.

श्रोतेहो, आज प्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्याच स्वरातली आत्ता आपण रचना ऐकली.

0: श्रोते हो, आज प्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्याच स्वरातली आत्ता आपण रचना ऐकली. लिहिली होती मोग रांगणेकर यांनी आणि याला संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं. या गीताबरोबरच, नाट्यपदाबरोबरच आजच्या पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमात मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, सकाळचे 9:58 होत आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. भारताला स्वावलंबी बनवणं, नाविन्याला बळ देणं आणि संधींचा विस्तार करणं यासाठी तंत्रज्ञान हा महत्वाचा स्तंभ बनला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमूद केलं. आजच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसानिमित्त त्यांनी देशवासियांना समाज माध्यमांद्वारे शुभेच्छाही दिल्या आहेत. पोखरणमध्ये आजच्याच दिवशी भारतानं सर्वोच्च वैज्ञानिक क्षमता आणि कटिबद्धता दाखवून आण्विक क्षमतेचं दर्शन घडवलं असं ते म्हणाले. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमधल्या बालिका अत्याचार प्रकरणी काल पुणेकरांनी निषेध व्यक्त केला. या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी अनेक नागरिकांनी बालगंधर्व चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन असा मूक मोर्चा काढला. विशेषतः अनेक आई वडिलांनी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी होत एकजूट दाखवून दिली. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना काल निनादराव बेडेकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राच्यविद्यतज्ज्ञ डॉक्टर अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं. इतिहासाच्या पाऊलखुणा बहुउद्देशीय संस्था पांचजन्य फाउंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताचा इतिहास गौरवशाली आहे, यात संस्कृतीची प्राचीनतेची वैभवशाली समृद्धता आहे असं बलकवडे यांनी नमूद केलं. इराणमध्ये तुरुंगात असलेल्या नोबेल सन्मान विजेत्या नर्गिस मोहम्मदी यांना तेहरानमध्ये एका तुरुंगात रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांच्या तुरुंगवासालाही स्थगिती देण्यात आली आहे. महिलांच्या हक्कांचं संरक्षण करणं आणि मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणं याबाबतच्या मोहिमेमुळं त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन काटकसरीबाबत केलेलं आवाहन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यामुळं शेअर बाजारात आज घसरण झाली. बाजार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स 885 अंशांनी घसरून 76,043 पर्यंत घसरला होता. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: श्रोते हो, सकाळचे 10:00. आता प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया विक्रम फिटनेस.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: श्रोते हो, नमस्कार. विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
9: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोते हो, नमस्कार.
8: विक्रम, आजची जी केस आहे यांचं नाव आहे रुचा. 34 वर्षांच्या आहेत. आपण नाव बदललंय यांचं. आता त्यांचा प्रॉब्लेम असा होता की 34व्या वर्षी त्यांचं वजन खूप जास्त होतं. म्हणजे तुझ्याकडे या फाईल मध्ये त्यांचं स्टार्टिंग वेट आहे 130.7. स्वतःचा बिझनेस असल्यामुळे त्यांचं जे ट्रॅव्हल होतं ते गुजरात आणि इकडच्या साईडला बिझनेस साठी,
9: इव्हन देशाच्या बाहेर देखील त्यांचं महिन्यातले 2-4 दिवस तरी ट्रॅव्हल हे असायचं.
8: त्यांनी

0: लिहिलंय फाईल वरती की कुठलंही खाण्याचं बंधन मी पाळू शकत नव्हते. काय केस होती?
1: आता रुचा मॅडमची केस बघायची झाली तर जेव्हा त्या आपल्याकडे एन्क्वायरीला आल्या होत्या, मायाशी जेव्हा बोलल्या तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट ही सांगितली की माझं वजन हे 95 खालती त्या म्हणल्या की नव्हतंच कधी, म्हणजे त्यांना आठवत नाही की त्यांचं वजन वय वर्ष 20-21 नंतर 95 खालती कधी आहे. आणि त्यांच्याकडे ओबेसिटी म्हणजे आई वडील त्यांचं दोघांचंही वजन हायर साईडलाच होतं त्यामुळे त्यांचंही वजन जास्त होतं. मी थोडीशी जेनेटिक काइंड ऑफ ओबेसिटी म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खूप कमी वयामध्ये बिझनेस त्यांनी चालू केला आणि तो बिझनेस खूप स्पीडनी ऑफकोर्स त्याची ग्रोथ झाली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाइम झोन्स मध्ये त्यांना काम करायला लागायचं, कारण का त्यांचे जे त्यांच्या बिझनेसचे जे क्लायंट्स आहेत ते आउट ऑफ द कंट्री एज वेल एज भारतातले क्लायंट्स त्यांचे होते. दिवसातले 12-14 तास किमान आणि बॅड डेज 18-18 तास त्या बेसिकली काम करायच्या. त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगमुळे बाहेरचं खाणं, जे मिळेल ते खाणं, कधीही खाणं, खाण्याला ताळमेळ नाही आणि व्यायाम करायला वेळच नव्हता. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं वजन वाढतच चाललं होतं. 131 किलो त्यांचं होतं, त्यामुळे टाच दुखी, गुडघे दुखी ते तर आलंच.
0: म्हणजे तू काय काय सांगितलंस हे सगळं ऐकूयात एका ब्रेक नंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325500, 9011325500, 90111 32500. विक्रम, ब्रेक वर जाण्यापूर्वी आपण केस डिस्कस करतोय.
1: ऍब्सोल्युटली. तर आता त्यांचा तोच प्रश्न पहिला होता की त्या म्हणल्या की मी आठवड्याचे 7-7 दिवस पहिली गोष्ट म्हणजे व्यायामाला वेळ काढू शकेन असं नाही, जिमला येणं मला इम्पॉसिबल आहे कारण का ऑलरेडी 16-18 तास काम करणारी व्यक्ती शक्य नाही. तर त्यांना मी तेच समजावून सांगितलं, म्हटलं कम्प्लीट जो काय मी तुम्हाला व्यायाम देणार आहे तो घरच्या घरी करता येईल, तुम्ही ट्रॅव्हल करत असला हॉटेल रूम मध्ये तुम्हाला तुमचा व्यायाम करता येईल. फक्त म्हटलं तुम्हाला थोडस एक शेड्यूल स्वतःला लावायला लागेल ज्याच्यामध्ये तुमच्या खाण्याच्या वेळा आणि झोपण्याच्या वेळा या दोन गोष्टी तरी तुम्हाला अटलिस्ट 80-85% वेळा फिक्स ठेवायला लागतील. आता दुसऱ्या कंट्रीमध्ये वगैरे गेलं तर कधी कधी इलाज नसतो.
0: पण मला वाटतं तुझ्या ह्या बोलण्याने क्लायंटला खूप रिलॅक्सेशन येत असणार आहे, कारण क्लायंट त्याच्या अटी घेऊन तुझ्याकडे येतो आणि त्याच्यात बसवावं लागतं.
1: आणि तेच तर स्किल आहे ना चित्रकरण, का प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते आणि ते टॅकल करणं हे आमचं स्किल. कमिंग बॅक टू द पॉइंट रुचा मॅडमचं, तर त्यांना मी जे शेड्यूल दिलं तर ते त्यांच्या पाळलं गेलं. म्हणजे पहिला आठवडा तरी त्यांनी पाळलं, पहिल्या आठवड्यात त्यांचं 1.5 किलो वजन कमी झालं. ऑफकोर्स पहिले पहिले होतच, पटकन वजन कमी होतं खूप जास्त वजन असेल तर. आणि जो एक्सरसाइज होता त्या घरच्या घरी करू लागले, डाएट सिम्पल होतं त्यामुळे डाएट करायला काही प्रॉब्लेम त्यांना आला नाही. इनफॅक्ट एनर्जी लेवल्स वाढल्या, स्ट्रेस हँडलिंग कपॅसिटी त्यांची वाढली असं त्यांचा रिमार्क होता पहिल्या 1-1.5 महिन्यानंतर मला भेटला तेव्हा. आज आपण रिझल्ट बघितला तर आज त्यांचं 4 महिन्यामध्ये 13 किलो वजन कमी झालेलं आहे. 131 वरनं आज त्यांचं वजन 119.7-119.5 ला काहीतरी वजन आलेलं आहे. 100% त्यांचं वजन कमी होणार आणि त्यांनी 95 खालती वजन नव्हतं बघितलेलं हे 100% करून दाखवणार.
0: सो ही केस आपण पुन्हा एकदा डिस्कस करायची. आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325500, 90111325500, 90111325500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती मेसर्स बाळ एम जोगळे.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: 49 वर्षाच्या महिलेची ही केस आपण आज बघणार आहोत, ज्यांना गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि त्यांनी केमो सुद्धा घेतली पण त्या केमोच्या त्यांना रिएक्शन आल्या होत्या. या सगळ्यानंतर त्या ऍडव्हान्स आयुर्वेद मध्ये आल्या, इथं ट्रीटमेंट घेतली. तर यांची केस नेमकी काय होती?
5: कसं आहे की यांच्या बाबतीत झालं की प्रायमरी लेवलला म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला, मग त्यांनी प्लॅनिंग असं केलं होतं की बाबा पहिले 3 किमो द्यायचे, मग गर्भाशय काढायचं आणि त्याच्यानंतर उरलेले किमो कंटिन्यू करायचे. आता त्यांचे पहिले 3 किमो झाले, त्याच्यानंतर त्यांना गर्भाशय काढण्यासाठी ऍडमिट केलं, गर्भाशय काढलं गेलं आणि त्याच्यानंतर अचानक त्यांना चक्कर येऊन कोमामध्ये गेल्या. मग अचानक चक्कर येऊन कोमामध्ये गेल्यानंतर मग आयसीयू मध्ये ऍडमिट केलं, सगळं केलं आणि मग नंतर बघितलं तेव्हा लक्षात आलं त्यांच्या की बाबा हे

0: किमोच्या रिएक्शन्स आहेत, बरोबर की नाही? म्हणजे आता मग किमोच्या रिएक्शन्स येतात तर त्याच्यामधून तर त्यांनी आयसीयू मधून मग त्यांना मेंटेन करून सगळं बाहेर काढलं, पण आता किमोच्या रिएक्शन आल्या म्हणल्यानंतर पुढे काही किमो देता येणार नाही, बरोबर की नाही? मग आता पुढे किमो देता येणार नाही, मग आता करायचं काय? मग आता जर का वाढलं तरी प्रॉब्लेमॅटिक, मग शेवटी ते आपल्याकडे आल्या होत्या की बाबा आता आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची, बरोबर? मग आयुर्वेदामध्ये पण फार चांगल्या ट्रीटमेंट आहेत, रसायन चिकित्सा आहे, बरोबर की नाही? मग रसायन चिकित्सेचा बेनिफिट हा होतो ना की आपण म्हणजे आयुर्वेदामध्ये होलिस्टिक ट्रीटमेंट असतात, म्हणजे ओव्हरऑल शरीरच तुम्ही काय करत असता, रिकव्हर करत असता, बरोबर की नाही? मग त्यामुळे ओव्हरऑल शरीर बॅलन्सिंग आपण ज्या वेळेला करत असतो, मग त्यावेळेला त्यांचं जे काही म्हणजे म्हणतो ना मधल्या पिरियडमध्ये जे काही रिॲक्शन झाल्या होत्या, त्यामुळे जे काही ब्रेनवर परिणाम झाला होता, या सगळ्या गोष्टी हळूहळू काय करत गेल्या, रिकव्हर होत गेल्या त्यांच्या, बरोबर ना? कारण शेवटी ब्रेनवर हे झाल्यामुळे काही दिवस बेड रिडन होत्या, मग त्याच्यातून त्या बाहेर येणं हे सगळं, आणि आपण मग रसायन ट्रीटमेंट त्यांना कंटिन्यू केली होती.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, इनफर्टिलिटी यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 1025, 84 84 05 1025, 8484051025. डॉक्टर गिरी, मग या आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी त्यांना काय फायदा झाला आणि त्यांचा कॅन्सर रिव्हर्स झाला का?
0: हा, म्हणजे आता एक जवळजवळ 6-1 महिने प्रायमरी लेवल आमच्याकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती, बरोबर ना? त्याच्यानंतर एकदम त्या नॉर्मल झाल्या होत्या. मग त्याच्यानंतर म्हणे मग आता पुढे काय तर म्हणलं दाखवून या पाहिजे, कारण शेवटी आपल्याला मॉनिटर तर करायला लागणार, बरोबर ना? मग परत म्हणजे पेट स्कॅन केला, सगळं केलं. मग आता मॉडर्नच्या दृष्टिकोनातून जर का विचार केला तर त्यांनी मग दोन पर्याय दिले की तुम्ही बाबा एक तर इम्युनोथेरपी चालू करा किंवा मग काही म्हणजे किमोच्या कॅप्सूल्स येतात त्या चालू करा. पण आता इम्युनोथेरपी म्हणलं तर महिन्याला 1.5 लाख रुपये खर्च, ते काही म्हणजे सामान्य माणसाच्या परवडण्याच्या बाहेर असतं, मग त्यामुळे ते काही त्यांच्या बजेटमध्ये नव्हतं. आणि परत चालू करायचं तर परत मनामध्ये भीती. मग त्यांनी मग विचार केला की बाबा आता करायचं काय. आता मी आम्ही बघितलं तर 6 महिन्यामध्ये काही ग्रोथ काही कुठलीही झालेली नव्हती, कुठे काही वाढ नव्हती, काही नव्हती. तर मी म्हणलं नाहीतरी किमो आहे तो कॅन्सर जाळणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता तर काही कुठे दिसत नाहीये, आपण वेट आणि वॉच करू शकतो, शेवटी निर्णय तुमचा आहे, बरोबर? आणि त्यांनी पण शेवटी मग म्हणले की नाही आपल्याला बाबा की म्हणजे आयुर्वेदिकच ट्रीटमेंट कंटिन्यू करायची. आपण जवळजवळ 1.5 वर्ष कंटिन्यू केली, मॉनिटरिंग ठेवलं, बरोबर ना? कुठल्याही प्रकारची ग्रोथ काही झाली नाही. आता जवळजवळ त्या केसला 3 वर्ष झाली, बरोबर ना? अजूनही नॉर्मल आहे. तर त्यामुळे असं नाहीये की आयुर्वेदाने कव्हर होत नाही, बरोबर ना? म्हणजे जर का प्रॉपर आयुर्वेद, म्हणजे आता त्यांच्या बाबतीत असं झालं की बाबा किमो त्यांना चालणारच नव्हत्या, बरोबर ना? पण म्हणजे नुसत्या आयुर्वेदाने सुद्धा काय झालं, ते प्रॉपरली कव्हर झालं. तर त्यामुळे असं नाही, उलट आयुर्वेदिक ट्रीटमेंट एवढ्या म्हणजे म्हणतो ना की 5000 वर्षापूर्वीपासून ते प्लॅनिंग केलेले आहेत, तर त्या हिशोबाने जर का प्रॉपर तुम्ही रसायन ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच आपल्याला कॅन्सर वाढण्यापासून काय करता येतो, रोखता येतो.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, इनफर्टिलिटी यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 1025, 84 84 05 1025, 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: फिरण्याविषयी आपण याआधी सुद्धा बोललेलो आहोत आणि फिरताना प्लॅनिंग करताना म्युच्युअल फंड कसे मदतीला येतात याबद्दलही आपण बोललेलो आहोत.

0: आज एक वेगळा विषय थोडासा तुमच्या बरोबर डिस्कस करायचा, ते म्हणजे ट्रॅव्हल गिफ्ट व्हाय म्युच्युअल फंड. बऱ्याच जणांना अशी इच्छा असते की अरे आपल्या आप्तेष्टांना आपण छान टूर गिफ्ट करावी, आणि यासाठी इच्छा खूप असते पण प्लॅनिंग केलेलं नसतं. तर हे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शक्य आहे का, याबद्दल आज बोलूयात.
1: अरे वा, छान विषय छेडलाय मॅडम तुम्ही. म्हणजे प्रवास भेट म्हणून म्युच्युअल फंड गुंतवणूक असं आपल्याला म्हणता येईल. तर दरवेळी फिरायला गेल्यावर आपण खर्च करतो किंवा प्रवासाचे नियोजन हे देखील करतो, पण आता नियोजन भेट देऊयात असा जेव्हा विचार होतो, म्हणजे भेट वस्तू अशी की जी भविष्यात वाढेल आणि आयुष्यभर स्मरणात राहील अशी भेट वस्तू, सो ज्याच्यासाठी आपण ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट याचा नक्कीच विचार करू शकतो. मग याच्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला याचा विचार करता येईल. म्हणजे आपण वेगवेगळे एज ग्रुप घेऊयात बघा इथे. उदाहरणार्थ समजा नवीन जोडपं आहे किंवा घरात यंग मुलगा आहे आणि साधारणतः आता तो करिअर स्टेबल त्याचं होतंय, आपण त्याचं लग्न करणार आहोत येत्या 2-3 वर्षांच्या कालावधीत, तर आई वडिलांनी हा विचार करून त्या यंग कपलसाठीचं हनीमूनचं प्लॅनिंग म्हणून ट्रॅव्हल गिफ्ट किंवा ट्रॅव्हल हनीमून गिफ्ट वाया म्युच्युअल फंड SIP असा विचार होऊ शकतो. म्हणजे लग्नानंतर लगेच त्यांच्यावर मोठा खर्चाचा बोजा न पडता हे प्लॅनिंग जर झालेलं असेल तर कदाचित त्यांना एक छान त्या हनीमूनचा आनंद हा घेता येईल, खर्च मनसोक्त करता येईल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ह्याच्यात काय विचार करता येऊ शकतो, तर साधारण 5,000 रुपयांची SIP जर आई बाबांनी 3-4 वर्ष जर चालवली ज्या कालावधीत नंतर त्या मुलाचं लग्न आहे तेव्हा ते त्याला जर पैसे अवेल करता आले आणि त्याला साधारण 10-12% जर परतावा मिळाला तर 2 वर्षात साधारण 2 लाख रुपये 2-3 वर्षात 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये साचवू शकतात, आणि मग त्या पैशांद्वारे त्याला त्याच्या हनीमूनचं प्लॅनिंग करणं हे सहज शक्य होतं. सो ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड SIP हा एक मुद्दा असू शकतो.
0: बरोबर. दुसरा मुद्दा काय आहे याबद्दलही आपण जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. सर आपण बोलतोय ट्रॅव्हल गिफ्ट व्हाया म्युच्युअल फंड, एक प्रकार तुम्ही सांगितला, दुसरा प्रकार काय आहे?
1: पण त्या पहिल्या प्रकारामध्ये देखील मॅडम, म्हणजे जसं आपण लग्नाचे दागिने आहेत ना लॉकर मध्ये ठेवतो बघा, ओके, पण गुंतवणूक ही आयुष्यभराची आठवण राहते जर मला ट्रॅव्हल गिफ्ट मिळालंय तर. कारण दागिने तर मी वापरणारच आहे, पण ती ट्रॅव्हल गिफ्ट जी मला हनीमून साठी मिळाली आहे, म्हणजे येणारी नवीन लक्ष्मी आणि असणारा मुलगा हे दोघेही ते आयुष्यभर स्मरणात ठेवतील जिथे ट्रॅव्हल गिफ्ट त्यांच्यासाठी असेल. आता दुसरा जो मुद्दा आहे, तर असा आपण विचार करू शकतो बघा की आई वडिलांचा 25वा लग्नाचा वाढदिवस आहे, ओके, तर त्यांनी आयुष्यभर मुलांसाठी बचत केली आहे, आता मुलांनी त्यांच्या रौप्य महोत्सवी वर्षात त्यांना एखाद्या मोठ्या सहलीचं जर गिफ्ट दिलं तर क्या बात आहे, तर ही भेट देणं किती छान ठरेल बघा. आता याच्यासाठी काय प्लॅनिंग करता येऊ शकतं, तर समजा 10,000 रुपये महिना गुंतवणुकीला सुरुवात केली 3 वर्ष आधीपासून जर केली तर हे कदाचित योग्य नियोजन असेल, आणि इथे देखील समजा 10-12% परतावा, अपेक्षित परतावा जर मिळाला तर 3 वर्षानंतर साधारण 4.5-5 लाख रुपये साठवू शकतात, आणि मग आई बाबांना आपण साड्या किंवा घड्याळे हे गिफ्ट देण्यापेक्षा त्यांना त्यांचा वेळ आणि अनुभव भेट देऊयात. किती छान कल्पना आहे बघा. सो हे जर म्युच्युअल फंडातून साध्य होत आहे तर त्यांचं प्रवासाचं बजेट देखील वाढेल आणि त्यांचा आयुष्यभराचा अनुभव त्यांच्या पाठीशी राहील, ज्याचा आनंद त्यांना कायम असेल की माझ्या म्हणजे पोटच्या गोळ्याने मला काय गिफ्ट केलंय तर माझा अनुभव गिफ्ट केलेला आहे. सो असा देखील एक आपल्याला विचार करता येऊ शकतो जेव्हा ट्रॅव्हल गिफ्टिंग व्हाया म्युच्युअल फंड. तिसरा प्रकार आपण बघूयात की आजी आजोबा आहेत, त्या आजीने आजोबांनी, म्हणजे जनरली आता आई बाबा दोघेही सर्व्हिस मध्ये असतात, दिवसभर बाहेर असतात, तर आजीचं काम असतं बाळाला वेळेत जेवायला देणं, त्याच्या शाळांच्या वेळा पाळून तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला योग्य फूड इनटेक देणं, तसंच आजोबांचं काम असतं त्याला शाळेत घेऊन जाणं परत घेऊन येणं, ह्या कसतं आजी आजोबा घेतच असतात. तर जेव्हा आपल्याला त्यांना ट्रॅव्हल गिफ्ट द्यायचं त्यांच्या वयाच्या 70व्या वर्षी लंडन किंवा अमेरिका जाण्याचं त्यांचं स्वप्न जे त्यांनी उराशी बाळगून

0: ठेवलेलं होतं कुठेतरी या सगळ्या तिरपीट मध्ये ते राहिलंय. तर हे ट्रॅव्हल गिफ्ट किती आनंद देऊन जाईल बघा. आजी आजोबांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरामदायी विमान प्रवास आणि उत्तम हॉटेल मिळण्यासाठी योग्य मोठा निधी लागेल. त्याच्यासाठीची SIP जी आपल्याला गिफ्ट करायची आहे. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर लमसम गुंतवणूक, आणि जर आपल्याकडे 5 वर्षांचा कालावधी असेल आणि जर आपण योग्य SIP केली किंवा योग्य लमसम गुंतवणूक केली आणि 10% जर परतावा त्यात मिळाला, समजा आपण 5 लाख रुपये घातले आणि 5 वर्षांसाठी घातले, तर साधारण 8-9 लाख रुपये 5 वर्षानंतर तयार होऊ शकतात आणि ह्याच बेसिसवर त्यांना त्यांच्या ट्रीपचा आनंद घेता येऊ शकतो. सो ट्रॅव्हल गिफ्ट वाया म्युच्युअल फंड याचा विचार नक्की करायला हरकत नाही. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर करायला हरकत नाही. गिफ्ट हे कायम दुकानातूनच घेऊन दिलं पाहिजे किंवा ते सोनं आणि इतर ॲसेटच्या प्रमाणात पाहिजे, स्वरूपात पाहिजे असं नाही. तर ते वाया म्युच्युअल फंड देखील SIPच्या माध्यमातून देता येणं शक्य आहे आणि अनुभव देता येणं शक्य आहे. हे योग्य आणि गोड अनुभव आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी.
1: अगदी खरंय. म्हणजे खरं तर लोकांच्या मनात असतं की म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे फक्त फ्युचर सिक्युरिटी, तर फक्त इन्व्हेस्टमेंटच करत राहणं हा त्याचा उद्देश नाहीये. तर त्या इन्व्हेस्टमेंटमधनं वेळोवेळी आनंद घेता येणं हे सुद्धा या माध्यमातून.
0: 100% कुटुंबाचा आनंद ट्रॅव्हल गिफ्ट वाया म्युच्युअल फंड यातून शक्य आहे.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, अशा तुमच्या ड्रीम डेस्टिनेशन साठी सुद्धा तुम्ही योग्य प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हालाही तुमचे ड्रीम डेस्टिनेशन, ड्रीम टूर अचीव्ह करता येईल. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन, अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा भेटूया.

0: Amphi registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
5: नमस्कार.
4: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
6: नमस्कार.
4: डॉक्टर सुरेश सर, आज बोलायचं आहे ते म्हणजे किडनी स्टोन आणि त्याला दिला जाणारा आहार याबद्दल. कारण खूप रिस्ट्रिक्शन्स येतात किडनी स्टोन डिटेक्ट झाल्यावर असं आम्ही ऐकलेलं आहे, तर हे खरं आहे का?
5: या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की असं म्हटलं जातं की फूड इज मेडिसिन आणि मेडिसिन इज फूड. म्हणजे आहाराला खूप महत्व आहे आणि विशेषतः आपल्या भारतीय पद्धतीनुसार जो आपण आहार घेतो त्याचा देखील स्टोन न होण्याच्या पाठीमागे खूप बराच हातभार आहे. आणि त्यासाठी आज आपण डॉक्टर गुरुराज यांच्याशी आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे, काय खायला नको, तर मला असं वाटतं की या संदर्भात थोडस तुम्ही माहिती सांगणं महत्वाचं वाटतंय.
7: येस सर, आपने सही बोला, फूड इज मेडिसिन. ऍक्च्युअली सही आहे. एस्पेशली स्टोन जो बार बार होते रहते पेशंट्स को, उनको ऑलमोस्ट मोर देन 80% स्टोन का जो रिकरेंस एपिसोड है उसको हम अच्छी तरह से डाइट या फिर हमारे लाइफस्टाइल मॉडिफिकेशन से कंट्रोल कर सकते हैं.
4: Okay.
7: वो एक अच्छी बात है. एंड जैसे सर ने बोला, डाइट सबके लिए जनरलाइज्ड नहीं है. ये एक बहुत हमारी गलत फहमी या फिर कंफ्यूजन होता है कि कुछ भी

0: होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचं घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करते, फोम मध्ये सेंच्युरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देत आहे. मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. मग एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल, रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे. पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही, आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
1: म्हणूनच श्रोतेहो एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777703. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
0: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअरमध्ये गेलं, माझ्या स्टोअरमध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअरमध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
1: म्हणूनच श्रोते हो सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156777703, 9156777703, 9156777703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. गेल्या काही भागांमध्ये आपण सर्दीमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो आणि त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची माहिती घेतली होती. आज आपण वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर गडदे यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, या भागामध्ये आपण रक्तस्त्राव होतो आणि त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि त्यावर मग आयुर्वेदामध्ये काय उपचार उपचार आहेत या विषयावर बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम रक्तस्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं?
6: खरं तर डोळ्यात रक्तस्राव दोन पद्धतीनं होत असतो. एक पडद्यावरती रक्तस्राव होणं, आतला पडदा जो आहे तो, आणि दुसरं डोळ्याच्या बाहेर म्हणजे जो पांढरा काळा बुबुळा आणि पांढरा बुबुळा आहे त्या पांढऱ्या बुबुळावरती रक्तस्राव आहे होणं, त्याला सबकंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतात.
5: बरोबर.
6: हे होतं कशामुळं? आधी आपण बाहेरच्या जो सबकंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतो त्याच्या संदर्भात बोलूयात. मुळात आता खरं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण घुणा फुटणं हा प्रकार बघितलेला.

0: असतो, म्हणजे उन्हाळ्यात बऱ्याच लोकांचं नाकातनं रक्त येतं, त्याला आयुर्वेदानुसार रक्तपित्त म्हटलं जातं. ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढते, कोठ्यात उष्णता वाढते, पोट साफ नाही कोठ्यात उष्णता वाढली, जिरलेलं आम्लपित्त असेल, काहींना ओकारा काढायची सवय असतील, काहींना सतत अँटॅसिड घ्यायची सवय असेल, काहींना मोठे आजार म्हणजे किडनीशी संबंधित आजार पण आहे, डायलिसिस सारखं होत असेल, म्हणजे डायलिसिस चालू असेल कंटिन्युअस, किंवा लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपणं असतील आणि त्याचे औषध उपचार चालू असतील, किंवा टीबी सारखे विकार आहेत, किंवा मोठ्या कोणत्याही इतर शारीरिक व्याधींचे स्टेरॉइड किंवा तत्सम मोठे अँटीबायोटिक किंवा तत्सम मोठी स्ट्रॉंग औषध चालू असतील आणि रक्तात विष तयार होत असतील, किंवा गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू यासारखे आजारपणं होऊन गेलीत पण त्यांची ट्रीटमेंट प्रॉपर वेने झाली नसेल आणि रक्तात विष वाढलेले असतील आणि साक्षात उन्हाळ्यात उष्णता वाढली असेल, ह्या कोणत्याही कारणानं ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढायला लागते त्यावेळेला सब कंजंक्टिव्हल हेमरेज व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याला होताना दिसत असतो.
1: बरोबर आहे. हा नेमका रक्तस्राव डोळ्यात कसा होतो याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्यात होणाऱ्या रक्तस्रावाविषयी सांगत होतात, म्हणजे तो कुठून कुठून सुद्धा होऊ शकतो.
0: अगदी बरोबर. जसे आता बाहेरच्या बाबतीत सांगितलं, हे बऱ्याच लोकांना हे फ्रिक्वेंटली हेमरेज होतं आणि मग नंतर मात्र त्याचा परिणाम आपल्याला मागच्या पडद्यावरती होताना दिसत असतो, मग त्याचा पडद्यावरती परिणाम होतो आणि पडद्यावरती त्याचा रक्तस्राव व्हायला लागतो. हीच कारण खरं तर जवळपास अशीच असतात. गोवर, कांजण्या आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे, मलेरिया आहे, निमोनिया आहे, डेंग्यू आहे. मी आजारांची नावं का सांगतोय, हे आजार जे बघतोय ह्याच्यात पहिल्यांदा होतं काय, पेशंट घाबरतो आणि आधुनिक शास्त्राचे औषध घेतो. आधुनिक शास्त्राचे औषध घ्यायला अजिबातच नकार नाही, ती इमर्जन्सी घ्यायलाही हरकत नाही, पण त्या आजाराचं मूळ निदान किंवा त्या आजारासाठी जे आधुनिक शास्त्राचे औषध घेतली जातात त्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. मी त्यासाठी दरवेळेला कावीळीचं उदाहरण देत असतो. कावीळ ही आधुनिक शास्त्रापेक्षा आयुर्वेदिक औषधानं ती फास्ट आणि चांगली बरी होती, हा पहिला मुद्दा. दुसरा, आयुर्वेदानुसार मात्र जरी कावीळ बरी झाली, जरी रिपोर्ट बरा आला, तरी वर्षभर त्याची पथ्यपालन हे सांगितलं जातं, कारण मूळ कावीळ हा लिव्हर डॅमेज करणारा विकार आहे. जर कावीळ बसली, जर कावीळ बरी जरी झाली तरी त्याचे लिव्हर फंक्शन नॉर्मल व्हायला वर्षभर तरी जातं.
1: त्यामुळे
0: एकदा कावीळ झाल्यानंतर तेलकट तुपकट खाणं, बाहेरचं खाणं, नॉनव्हेज खाणं, ड्रिंक व्यसना देण्यात असेल म्हणजे ड्रिंक घेणं वगैरे असेल, लिव्हर खराब करतील अशी कोणतीही गोष्ट वर्षभर तरी करू नये असं पथ्य आपण आयुर्वेदिक लोक देतो. ह्याचं कारण काय, तर लिव्हरची क्षमता एवढी कमी होते, एवढं सात्विक खाऊन ते रिसेट व्हायला वर्षभर तरी जातं. त्याच्या अगोदर तुम्ही खायला लागला तर तुम्हाला लगेच लक्षणं दिसतील अशातला भाग नाही, पण मग मात्र तुमचं लिव्हरचं फंक्शन कमी होतं. लिव्हरचं फंक्शन कमी झालं की रक्ताची क्वालिटी जी आहे, गुणवत्ता आहे, ती चांगली राहत नाही आणि मग शरीरावरती मग गॉलस्टोन होणं, सांध्यांचे विकार होणं, त्वचा विकार होणं, केस पांढरे होणं, केस गळणं, डोळ्यात सतत लाल राहायला लागणं, डोळ्यात रक्तस्राव व्हायला लागणं, डोळे सतत दुखणं, कारण नसताना पडद्याला सूज यायला लागणं, कारण नसताना नसाला सूज यायला लागणं, अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात आणि मग आयुर्वेदिक वैद्याकडे गेल्यावर निदान होतं की अरे याला आधी कावीळ झालते आणि त्यानंतर यांना पथ्य पाळले नाही म्हणून त्याचा परिणाम आता डोळ्यावर दिसतोय.
1: अरे बापरे. म्हणजे कावीळ हे सुद्धा एक डोळ्यामध्ये रक्तस्राव होण्याचं कारण असू शकतं. आणखीही काही कारणं जाणून घेऊया आपण एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699.
1: तर मग डोळ्यात रक्तस्रावाला अजून काय कारण आहेत?
0: जसं मी आता कावीळचं सांगितलं, हे मूळ कारण जसं सांगतोय, मुळात काय होतं की त्या आजाराचीच आयुर्वेदात एखादा आजार झाला तर तो समूळ बरा करणं

0: आणि परत त्याचा शक्यतो उद्भव होऊ न देणं ही ट्रीटमेंटची पद्धत आहे. म्हणजे याच्यात काय होतं, शमनचिकित्सा, पोटातले औषध द्यायची, ज्याच्यामुळे तो विकार आलाय ते दोष त्या पोटातल्या औषधानं काढून टाकायचे. एका बाजूला गरज असेल तर शुद्धी चिकित्सा करायची, मोठ्या प्रमाणात दोष असेल तर वमन विरेचन बस्ती करायची. मग त्यातला जो विकार कोणता आहे त्यानुसार मग वमन विरेचन की बस्ती हे ठरवून त्यानुसार करायचं. ते डोळ्यावरती परिणाम झाला, डोळ्याची पंचकर्म करायची, ही तिची विवक्षित पद्धत आहे. त्या त्या वेळेला ते केलं गेलं तर मग तिचे दुष्परिणाम लॉंग टर्म होत नाहीत. पण आता जीवनच आपलं आयुष्यच आपण एवढं फास्ट करून दिनचर्या करून ठेवली, आपल्याला सगळी इन्स्टंट पाहिजे. ताप सकाळी 7 आला की मग तो आपल्याला कामाला जायच्या अगोदर आपण ओके असणं अपेक्षित आहे. मग आपण आधुनिक शास्त्राला प्रेफर करतो आणि ते पटकन रिझल्ट देतं. पण त्याचं भविष्यात मात्र दूरगामी किंवा लॉंग टर्म परिणाम दिसायला लागतात. त्यामुळं आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला हरकत नाही, पण जो मूळ विकार मोठा आहे त्याची मूळ चिकित्सा आयुर्वेदाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. गोवर, कांजण्या, टायफॉइड ही जी आजारांची लिस्ट सांगतोय त्याची जी ट्रीटमेंट केली गेली असेल बरं झाले, पण रक्तातली पूर्ती गेलीत की नाही हे वैद्यांकडे जाऊन चेक करून मग ठरवायला पाहिजे. जर गेला नसेल तर त्या आजाराची जर ट्रीटमेंट केली गेली तर रक्तात मग विषय वाढणार नाही, तर रक्ताची क्वालिटी खराब होणार नाही आणि मग आपल्याला डोळ्याला त्रास होताना तसा दिसत
1: होणार नाही. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699.
0: जसं आता मग सांगितलं की बाहेर जो रक्तस्राव होतो त्याला सबकंजंक्टिव्हल हेमरेज म्हणतात, तसंच तो पडद्यावरती होतो. पडद्यावरती होताना मग ज्या वेळेला पडद्यावरती होतो त्यावेळेला जसं मी आता कारण सांगितली ह्या गोष्टींचा विचार केला जात नाही. पडद्यावरती रक्तस्राव झाले की लोकांच्या डोक्यात दोनच गोष्टी येतात, एक तर हायपर टेन्शन असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल. ह्याच्याशिवाय डोळ्यात रक्तस्राव होतो हे लोकांना माहीत नसतं. डोळ्यात रक्तस्राव व्हायची कारण खूप आहेत. डोळ्यात रक्तस्राव जर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या, जसं हृदयांमध्ये गुठळ्या होतात तसं डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात आणि त्यानेही रक्तस्राव होतो हे लोकांना माहितीच नाही. ते तपासण्यांमधनं लक्षात येतं, त्यामुळे योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचे असते.
1: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात डोळ्यामध्ये रक्तस्राव व्हायला कोणते कोणते विकारही कारणीभूत आहेत आणि तो कशामुळे होतो याची काही कारणं तुम्ही डॉक्टर सांगितलीत. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699.
2: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:41 होत आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला दीप्ती माटे यांच्या स्वरात बाप जन्म या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं गंधार यांचं.

0: अनुराधा कुबेर यांच्या स्वरात मुरांबा या चित्रपटातलं वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:50 झाली आहेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल प्रसारित करत आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोतेहो नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या आयव्हीएफ स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर मॅडम आहेत आपल्या सोबत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: एम्ब्रियो ट्रान्सफर बद्दल तुम्ही नेहमी सांगत असता कार्यक्रमात, तर हे एम्ब्रियो ट्रान्सफर करत असताना तिसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी असे त्याचे काही काउंट असतील, तर कुठला गर्भ नेमका घालावा, तो की कोणत्या पद्धतीचा सक्सेस रेट जास्त चांगला आहे कितव्या दिवशीच्या गर्भाचा?
3: गर्भ जेव्हा आम्ही आत प्रत्यारोपण करतो किंवा एम्ब्रियो ट्रान्सफर करतो त्यावेळेला दोन पद्धतीने करता येतं. एक म्हणजे तिसऱ्या दिवशीचा गर्भ किंवा पाचव्या सहाव्या दिवशीचा गर्भ, ज्याला ब्लास्टोसिस्ट असं म्हणायचं. आता टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानामध्ये आपण पहिले 15 दिवस होणाऱ्या आईला इंजेक्शन देऊन तिची स्त्री बीज बाहेर काढतो. ही स्त्री बीज आपण तिच्या पतीचं वीर्य घेऊन इक्सीमध्ये मायक्रो मॅन्युप्युलेटर वापरून त्याचा आपण गर्भ तयार करतो. हा जो गर्भ तयार होतो तो पहिल्या दिवशीपासून तुम्हाला 3 ते 6 दिवस कृत्रिमरित्या वाढवता येतो. आईच्या गर्भकोशामध्ये जे तापमान आहे, कार्बन डायऑक्साइड, जी ऊब आहे, तशी एक्झॅक्ट इन्क्युबेटर नावाची मशीनरी प्रत्येक टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपलब्ध असते. आता ज्यावेळेस आपण गर्भ वाढवतोय तर पहिल्या दिवशी आपण बघितलं की एकच अंड आणि एकच स्पर्म.

0: आहे. ते तिसऱ्या दिवशी साधारण 8 ते 10 पेशी त्या बाळाच्या झालेल्या असतात. ह्या लेवलला म्हणजे तिसऱ्या दिवशीला पण तुम्हाला बाळात एम्ब्रियो ट्रान्सफर करता येतं. दुसरी जी पद्धत आहे मगाशी आपण म्हणलो ती ज्याच्यामध्ये ब्लास्टोसिस ट्रान्सफर, म्हणजे काय की तिसऱ्या दिवशीचं जे 8-10 पेशीचं बाळ आहे ते अजून 3 ते 4 दिवस आईच्या गर्भकोशासारख्या वातावरणामध्ये पूर्ण एक्सपांड होईपर्यंत वाढवलं जातं. नैसर्गिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर ब्लास्टोसिस्ट ही ती दशा आहे ज्यामध्ये तयार झालेलं बाळ नलिकेमधन येऊन गर्भकोशामध्ये आत प्रत्यारोपण होतं.
1: अच्छा. श्रोतेहो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 1817.
0: तर आता पहिल्या 3 दिवसामध्ये जी वाढ होते ती जनरली अंड्याचा प्रिडॉमिनन्स दाखवते, त्यामुळे तुम्ही तिसऱ्या दिवशीचं बाळ जर घातलं तर ते 8 ते 10 पेशीचं असतं. तिसऱ्या दिवशीपासून समजा आपल्याकडे तिसऱ्या दिवशीची 10 बाळं तयार आहेत आणि 6व्या दिवशी पर्यंत आपण ही बाळं कृत्रिमरित्या वाढवली तर साधारण 50% बाळं ही पुढे जातात, ज्याला आपण सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट असं म्हणतो. त्यामुळे जर तुम्ही तिसऱ्या दिवशीचं बाळ आत घातलं तर ते पुढे गेलंय का नाही हे आपल्याला आत आईच्या गर्भकोशामध्ये समजणार नाही. जी गोष्ट आपण ब्लास्टोसिस तंत्रज्ञान जर वापरलं तर आपण आईच्या गर्भकोशामध्ये बाळ आत घालण्या अगोदरच आपल्याला ब्लास्टोसिस दशेपर्यंत गेलंय का नाही ह्याची पूर्ण खात्री होते. नुसती खात्री नाही तर व्यवस्थित पेशी वाढल्यात का, उत्तम दर्जाचा गर्भ तयार झालाय का नाही, ह्या सगळ्या आपल्या शंकेचं निरसन केल्यानंतर आपण गर्भ प्रत्यारोपण करतो. तिसऱ्या दिवशीचा गर्भ एम्ब्रियो ट्रान्सफरचा सक्सेस रेट हा साधारण 40 ते 50% असेल तर ब्लास्टोसिस्ट एम्ब्रियो ट्रान्सफर हा साधारण 15 ते 20% जास्त सक्सेस रेट देतो. त्यामुळे पेशंटनी जर प्रश्न विचारला असेल की कोणत्या दिवशीचा आम्ही घालू तर आता सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञान हेच आहे की ब्लास्टोसिस म्हणजे 5व्या ते 6व्या दिवशीचा गर्भ जर आपण फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर पद्धतीने घातला तर टेस्ट ट्यूब बेबीमध्ये अतिशय उत्तम सक्सेस रेट येतात. त्यामुळे कुठल्या दिवशीचा गर्भ प्रत्यारोपण करायचा हे तुमचे टेस्ट ट्यूब बेबी स्पेशलिस्ट तुमच्याशी बोलून पेशंटची इतर कंडिशन बघून ठरवतात.
1: याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 1817. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: भिडे हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. श्रोतेहो, सकाळचे 10:55 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या

0: लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:58 झाली आहेत. जाणून घेऊयात काही ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पुढच्या वर्षी देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकनं आणि शिफारशी मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नामांकनं केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर म्हणजे awards.gov.in या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहेत. नामांकनं देण्याची मुदत 31 जुलै 2026 आहे. पिंपरी चिंचवड ही कबड्डी खेळाची पंढरी आहे. इथून अधिकाधिक राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत असं प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी काल केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला खासदार बारणे यांनी भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विजय यादव, पूजा शेलार, राजू घुले, मीनाक्षी शिंदे, वैष्णवी जगताप, विराज लांडगे अशा विविध क्रीडा प्रकारांमधल्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या बुधवारपासून चीन दौऱ्यावर जाणार आहेत. ते 15 मे पर्यंत चीनमध्ये असतील. अमेरिकेच्या अध्यक्षांची चीन भेट जवळजवळ 9 वर्षांच्या अंतरानंतर होत आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ऑस्ट्रेलियाचे हवामान आणि ऊर्जा मंत्री ख्रिस बोवेन यांच्याशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. COP31 म्हणजे विविध देशांच्या महापरिषदेदरम्यान होणाऱ्या वाटाघाटींबाबत चर्चा केल्याचं यादव यांनी म्हटलं आहे. रात्र काळी घागर काळी माती सांगे कुंभाराला अशा गाण्यांच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार गोविंद पोवळे यांचं शनिवारी रात्री मुंबईत निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. आपला विशिष्ट आवाज आणि शैली यामुळं त्यांनी स्वतंत्र स्थान तयार केलं होतं. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
1: श्रोतेहू. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11 आहेत. मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात कैफी आजमी यांची गीतरचना. रझिया सुलतान या चित्रपटासाठी संगीत आहे खय्याम यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात रझिया सुलतान या चित्रपटातलं कैफी आझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं खय्याम यांचं. श्रोते हो मधु मालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूयात जनजागृतीपर एक निवेदन. श्रोते हो सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं या गोष्टी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. श्रोते हो जनजागृतीपर निवेदन आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त

0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वास खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
4: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: श्रोतेहू, मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता मुकेश यांच्या स्वरात ऐकूयात रजनीगंधा या चित्रपटातलं योगेश यांचं गीत. संगीत आहे सलील चौधरी यांचं. पण श्रोतेहो, त्यापूर्वी आमच्या संगीत सभेचं एक निवेदन ऐकूया.
6: अगर है शोक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर. शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: मुकेश यांच्या स्वरात योगेश यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. रजनीगंधा या चित्रपटासाठी संगीत होतं सलील चौधरी यांचं.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थर्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आपल्याला कॉर्नियाचे आजार, कॉर्निया प्रत्यारोपण आणि त्याचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती देत आहेत.
4: कॉर्निया हा डोळ्याच्या समोरचा एक पारदर्शक थर आहे जो स्पष्ट दृजार म्हणजेच कॉर्नियावरती डाग असणे किंवा जंतुसंसर्ग असणे आणि तरुण वर्गामध्ये आढळणारा केराटोकोनस हा आजार जेव्हा रेग्युलर उपचार करून सुद्धा इम्प्रुव्हमेंट होत नाही तेव्हा कॉर्निया प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणजेच कॉर्निया प्रत्यारोपण या प्रक्रियेमध्ये खराब झालेले कॉर्नियल टिश्यू काढून टाकतात व मृत मानवी दात्याकडून मिळालेले नवे आणि निरोगी टिश्यू त्या जागी बसवले जाते. असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कॉर्निया प्रत्यारोपणाची आवश्यकता असते परंतु कॉर्नियाच्या अनुपलब्धतेमुळे ते दृष्टीपासून वंचित राहतात. म्हणूनच नेत्रदान होणे महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या जवळच्या नेत्रपेढीमध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे.
3: श्रोते हो, आपल्यालाही कॉर्नियाविषयी समस्या असतील आणि कॉर्निया प्रत्यारोपण करून घ्यायचे असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6010 या क्रमांकावर संपर्क करा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: एनडीए मध्ये जायचंय,
7: 11वी पासूनच तयारीला लागा.
6: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
7: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
8: श्रोते हो, मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
9: बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा, फसाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में. शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आझमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस. त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो

आपकी पसंद या कार्यक्रमात आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आझमी यांच्याविषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आझमी. बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधू, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551817. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
0: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, मधुमालती या हिंदी चित्रपट संगीतात आता ऐकूयात येसुदास आणि आशा भोसले यांच्या स्वरात छोटी सी बात या चित्रपटातलं योगेश यांचं गीत, संगीत सलील चौधरी यांचं.

0: येसुदास आणि आशा भोसले यांच्या स्वरात छोटीसी बात या चित्रपटातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं. श्रोते हो, मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा.
3: आहो मग त्यासाठीच तर आहे ना.

0: बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
1: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आणि सकाळचे 11:32 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीत आहे RD बर्मन यांचं आणि चित्रपट बड़े दिलवाला.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात बढे दिलवाला या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमातली यानंतरची गाणी थोड्याच वेळात, पण त्याआधी ऐकूयात आमच्या सखी संदेश या फोन इन कार्यक्रमाचं एक निवेदन.

0: tap tap tap karati suni tap tap tap tap.
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी

0: एखाद्या वस्तूशाही कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या, मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता. आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: श्रोते हो, मधुमालती या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात खानदान या चित्रपटातलं नक्ष लालपुरी यांचं गीत, संगीत खय्याम यांचं.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या स्वरात कलाकार या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वी

0: को वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
3: श्रोते हो, मधुमालती या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात जमी आसमा या चित्रपटातलं अंजान यांचं गीत, संगीत आर डी बर्मन यांचं।

लता मंगेशकर यांच्या स्वरात अंजान यांची गीतरचना आपण ऐकलीत. जमी आसमा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. याबरोबरच मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही

0: समाप्त करत आहोत. श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:58 होत आहेत. जाणून घेऊयात ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील सोमनाथ दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांचा रोड शो झाला. डमरूंच्या घोषासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग त्यात होता. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले आहेत. त्यांनी थोड्याच वेळापूर्वी मंदिरात विशेष पूजाही केली. देशाचा विकास दर 2026-27 या आर्थिक वर्षात 6.6% राहण्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक अस्थिरता असली तरी भारताची अर्थव्यवस्था त्यावर मात करत असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्जाची मागणी

0: करण्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक अस्थिरता असली तरी भारताची अर्थव्यवस्था त्यावर मात करत असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्जाची मागणी वाढत असल्याचीही माहिती या अहवालात देण्यात आली आहे. तमिळनाडूच्या विधानसभेचं अधिवेशन चेन्नईत सुरू झालं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हे अधिवेशन सुरू झालं असून आज नवीन सदस्य पदाची शपथ घेत आहेत. शपथविधी झालेले मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना या अधिवेशनात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. उद्या सकाळी 9:30 विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नेमण्यासाठी निवडणूक होणार आहे. बालसाहित्यकारांनी लिखाणात विविधता आणावी आणि विविध प्रयोग करावेत असं आवाहन ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी काल केलं. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्यातर्फे बालसाहित्यातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा काल पार पडला. त्याप्रसंगी राजीव तांबे बोलत होते. क्षिप्रा शहाणे, प्रिया फुलंब्रीकर, डॉक्टर प्रतिभा जगताप, डॉक्टर वर्षा तोडमल यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. सातारा इथं झालेल्या 51व्या सब ज्युनियर म्हणजे 13 वर्षांखालच्या गटाच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याच्या संघानं विजेतेपदाचा मान मिळवला. मयांक शर्मा याच्या नेतृत्वाखालच्या पुणे संघानं सलग 3र्या वर्षी हा मान मिळवला आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आता महिलांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ. या अंतर्गत आज ऐकूयात फोन इन सखी संदेश. सूत्रसंचलन केलंय यशश्री पुणेकर यांनी आणि सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, गाणं मनातलं. आपण नेहमीच आपल्या मनात एखादं गाणं गुणगुणत असतो, पण या गाण्यांची गंमत सांगू का तुम्हाला? हे जे सात सूर आहेत ना, ते आपल्या हृदयाचंच संगीत वाजवत असतात असं वाटतं. सखी संदेशमध्ये बघूया पहिला फोन कोणाचा येतोय ते.
1: सखी संदेश.

0: एक गाणं अतिशय जुनं गाणं आहे ते, साधारण 40-50 वर्षापूर्वीचं असावं,
1: बर,
0: जे गदी माडगूळकरांचं आहे आणि सुधीर फडकेंचं संगीत आहे आणि गायलं पण त्यांनीच आहे.
1: वा वा वा.
0: अतिशय जीवनाचं तत्वज्ञान, परमेश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी, या सृष्टीतले जे हेलकावे आहेत किंवा या सृष्टीमधले जे विविध अंतरंग आहेत त्याचं जे परीक्षण आहे ते अतिशय सुंदर त्याने त्याच्यात मांडलेलं आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार,
1: वा वा,
0: विठ्ठला तू वेडा कुंभार.
1: हो, प्रपंच सिनेमातलं गाणं आहे आणि खरंच आहे तुम्ही म्हणता तसं की गदिमाने इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय.
0: अनेक जे पदर आहेत त्या गाण्याचे,
1: हो,
0: त्या प्रत्येक कडव्यामध्ये तुम्हाला जीवनाचं तत्वज्ञान ओतप्रोत भरलेलं आपल्याला दिसेल.
1: खरं,
0: घटाघटांचे रूप आगळे, माणसं अनेक निर्माण केलेली आहेत परमेश्वराने.
1: हो, हो.
0: एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही, एकही व्यक्ती दुसऱ्या माणसासारखी नाही. व्यक्ती सापेक्षता ही इतकी दाखवलेली आहे आणि अतिशय सोप्या शब्दात ती मांडलेली आहे आणि सुधीर फडकेंनी त्याला अतिशय सुंदर मधुर संगीत दिलेलं आहे आणि तेवढ्याच भावपूर्ण यांनी त्यांनी ते गायलेलं गाणं आहे. ते मला जवळजवळ मला असं वाटतंय की 68-69 सालातलं असावं ते गाणं, मला आता निश्चित आठवत नाहीये, पण तेव्हापासून ते गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हापासून ते गाणं मला भावलेलं आहे
1: आणि
0: ते माझ्या डोक्यात इतकं घट्ट बसलंय की 2026 सुद्धा तेवढंच प्रकर्षाने ते डोक्यात आहे आणि ते मला अतिशय आवडतं. मी एकटी बसली असली डोळे मिटून तरी किती सुंदर आणि किती सोप्या शब्दात गदिमांनी त्यातलं आपल्याला अंतर्भूत असलेलं सगळं तत्वज्ञान, जीवनाचं म्हणा किंवा आयुष्याचं म्हणा, हे सांगितलेलं हे प्रकर्षाने जाणवतं आणि अतिशय सोप्या शब्दांमध्ये. हे त्यातलं त्यात नव्हतं.
1: छान गाणं सुचवलं तुम्ही आणि आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: मी सविता बोराटे बोलते, बालेवाडी पुण्याहून.
0: हा हा, बोला ताई.
1: आजचा आपला विषय आहे की माझं आवडीचे गाणे.
0: हो हो.
1: संगीत हे माणसाला एक प्रकारचं सुखद अनुभव देतो.
0: हो.
1: आणि जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संगीताला फार मोठं स्थान आहे.
0: हो.
1: आणि मराठीमध्ये अनेक अनेक भावगीतं, भक्तिगीतं, अभंग वगैरे झालेले आहेत.
0: हो.
1: त्याच्यातलं कुठलं एक आवडीचं आपण सांगावं
0: हा
1: या संभ्रमात मी होते खरं. पण त्यातलं त्यात

0: सखी संदेश कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: आज गाण्याविषयी सांगायचंय ना.
0: हो
1: थँक्यू. यशस्वी पुणेकर ताई बोलताय ना.
0: हो हो.
1: मला एक गाण्याविषयी सांगायचंय. चित्रपट आहे पुत्र भावायचा.
0: बर.
1: आणि आम्ही तो चित्रपट लहानपणी वडिलांनी दाखवला होता मला. त्यातलं एक गाणं मला म्हणजे खूपच आवडलं होतं आणि मला गाण्याची पण आवड आहे. ते मी गाणं आम्ही खान्देशमध्ये वरणगावला होतो. मी 9वी मध्ये होते, 9th मध्ये. आणि तिकडे गणपतीचा कार्यक्रम होता तर तिकडे गाणं म्हणायचं होतं आपल्या आवडीचं, कोणत्याही भाषेचं चालतंय. तर मी गेली तिकडे आणि मी ते जिथे सागरा धरणी मिळते ते गाणं म्हटलं होतं. प्रथम माझं स्टेजवरचं पहिलं गाणं. हा तर ते गाणं इतकं सगळ्यांना आवडलं. तिकडचे ते जनरल मॅनेजर होते फॅक्टरीच्या, ऑर्डनन्स फॅक्टरी होती, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव. तर तिथलं त्या जनरल मॅनेजरना इतकं आवडलं त्यांनी वन्स मोर दिला मला. खूप आवडलं. मी संध्या घोष बोलते, ओळखलंच असाल तुम्ही.
0: गेल्या वेळेला पण आपण बोललो होतो.
1: हो मी 15 दिवसांनी लावला फोन आता, मागच्या वेळेस नाही लावला. तुम्ही म्हणाला काही गॅप देऊन लावायचा फोन.
0: हो
1: नेहमी नेहमी दुसऱ्यांना पण करायचा असतो म्हणून.
0: तर
1: ते मला माझी आठवण सांगायची होती. तर तेच मी सांगितलं की मला तेच गाणं लावा तुम्ही, जिथे सागरा सुमन कल्याणपूर मी गायलेलं आहे.
0: हो हो हो. छान गाणं आहे, अवश्य ऐकूया. धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम.
1: हॅलो. हा नमस्कार मॅडम,
0: बोला.
1: हा मी नसरापूरवरून चांदबीबी शेख बोलत आहे.
0: बर.
1: हा आपल्याला आपल्या आवडीचं गाणं सांगायचंय ना?
0: हो.
1: आशा भोसलेचं सांगायचंय.
0: बर.
1: मागच्या वेळेस आशा भोसलेवर होतं मॅडम, आम्ही खूप प्रयत्न केलं पण लागलंच नाही आम्हाला.
0: बरोबर.
1: आता गाणे ऐकतोय म्हणून ते मागच्या वेळेस लिहून ठेवलं होतं, म्हणलं आशा भोसलेच्या वेळी हे गाणं सांगायचं.
0: बर.
1: म्हणून आता परत प्रयत्न केले, म्हणलं लावावं आपलं त्यांच्या माझ्या आवडीचं गाणं.
0: चालेल चालेल.
1: आणि खूप छान आहे मॅडम गाणं, खूप छान आहे.
0: हो जरा गुणगुणू टाका. हो अवश्य ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत. फोन केला धन्यवाद.
1: हा आमच्या मैत्रिणीचे दोन नावं सांगते मॅडम.
0: हा
1: आमच्या मुलीचं काल वाढदिवस होत ना लग्नाचं. आमच्या मुलीचं नाव आहे नफिसा जाफर मुजावर. आणि माझी सून आहे नमिरा शेख.
0: बर. छान.
1: आणि आशिया शेख.
0: वा चालेल.
1: खूप छान गाणं आहे इतकं आशा भोसलेचं की आता मागच्या वेळेस खूप वाईट वाटलं त्यांचं.
0: ऐका तुमच्या पसंतीचं गीत.

0: नमस्कार.
1: हो, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
0: मला असली नकली मतलब द्यायचं होतं.
1: बर, आपलं नाव सांगता.
0: हा, मी संगीता कुलकर्णी बोलते. तर साधना म्हणजे माझ्या आवडते ऍक्ट्रेस आहे आणि त्या गाण्यामध्ये खूप सुंदर दिसलेली ती आंबाडा वगैरे घालून अशी छान, आणि त्याच्यामुळे मला ते सीन पण छान घेतलेला आहे की गच्चीवरती ती येऊन गाणं म्हणते आणि चंद्र चांदणं दाखवले चांदण्यामध्ये, त्याच्यामुळे मला ते खूप आवडतं.
1: तेरा मेरा प्यार अमर.
0: हा,
1: चालेल, अवश्य ऐकूया असली नकली चित्रपटातलं हे तुमच्या पसंतीचं गीत.
0: हो,
1: फोन केला, धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: हो, आज आपलं मनातलं गाणं सांगायचंय ना.
0: हो
1: हो, आपण कोण बोलता?
0: मी यशश्री पुणेकर बोलते.
1: हा, मी निलांबरी देशमुख बोलते.
0: बर.
1: आणि आता आपल्या मनामध्ये गाणी खूप रुंजी घालत असतात.
0: हो,
1: पण काही गाणी ही आपल्या मनाची पकड घेऊन राहतात अनेक वर्षानुवर्ष.
0: हो,
1: अवघाची संसार या सिनेमातलं बाबूजी आणि आशाताईंनी गायलेलं आणि वसंत अवसऱ्यांचे शब्द, वसंत पवारांचं संगीत असलेलं आणि राजा गोसावी आणि जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालेलं ते जे गाणं आहे रूपा सभाळलो मी, ते गाणं मला भयंकर आवडतं. ते गाणं जुनं आहे, म्हणजे मी साधारण शाळकरी वयाची असतानाची जी ती गाणी आहेत, पण सदाबहार गाण्यात त्याच मला उल्लेख करावा असा वाटतो.
0: खरंय खरंय,
1: किती गाणी जुनी होत नाहीत, ती मलूल होत नाहीत किंवा कोमेज होत नाहीत आणि आपल्याही मनाला खूप टवटवी आणतात ती गाणी.
0: आणि किती छान शब्द लिहिलेत बघा, रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणांना, म्हणजे फक्त रूपाला भाळलो नाहीये तर गुणांना सुद्धा मी तुझ्या भुललो आहे आणि म्हणून तू मला आवडतेस.
1: सांगते ना की ते शब्दही खूप छान आहेत आणि राजा भाऊंचा आणि जयश्री ताईंचा अतिशय संयत अभिनय आहे.
0: हो,
1: खूप छान वाटतं ते गाणं ऐकताना आणि आपल्या मनाला उत्साह येतो म्हणजे ते गाणं ऐकलं.
0: तुम्हाला एक गंमत माहितीये का त्या गाण्यातली? डॉक्टर वसंत अवसरे यांचे शब्द आपण म्हणलं, पण डॉक्टर वसंत अवसरे यांच्या नावाने शांता शेळके यांनीच लिहिलेले होते ते शब्द.
1: हो हो, शांताबाईंचे शब्द आहेत, उल्लेख करणार होते पण बऱ्याच वेळा लोकांचे काहीतरी गैरसमज होतात की यांना काही नीट माहिती नाहीये का काय. शांताबाईंचे शब्द आहे आणि तुम्हाला सांगू का त्याच्यामध्ये अजून एक कडवं आहे की चंद्रा तुझी का बंद झाली. आणि मागे मी एकदा शांताबाईंची मुलाखत ऐकली होती तर त्यांनी सांगितलं की माझं चंद्र आणि चांदण्यांवर इतकं प्रेम आहे की बहुतेक त्यांच्या गाण्यांमध्ये चंद्राचा आणि याचा उल्लेख असतो.
0: छान छान छान गाणं सांगितलं, छान आठवणही सांगितलीत. अवश्य ऐकूया तुमच्या पसंतीचं हे सुंदर गाणं.
1: चालेल, धन्यवाद
0: धन्यवाद.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद स्वागत केल्याबद्दल. बारामतीहून सुजाता वाबळे बोलतीये. सखी संदेशचा विषय खूपच छान आहे, माझी गाणी
1: हो.
2: तर पण आम्हाला थोडं पेचात टाकलंय की एक गाणं सांगायचंय, त्यामुळं म्हणजे जराशा आम्ही ह्याच्यात आहोत, कन्फ्युज आहोत की नक्की कोणतं गाणं सुचवावं. कारण काहींचं संगीत छान, संगीतकारांचं संगीत छान आहे, गायक छान आहेत, काहींचे म्हणजे लेखक म्हणजे गीत छान असतं.
1: बरोबर बरोबर.
2: हा, तर आम्हाला आणि आणखीन एक पण मराठी आणि हिंदी
1: हो,
2: म्हणजे हा पण परत त्यानंतरचा प्रश्न येतोय.
1: खरं.
2: हा, आणि जे ते गाणं ऐकवलं ना माझे गाणे, ते सुद्धा गाणं सुंदर आहे.
1: हो.
2: कारण कन्फ्युज करणारा प्रश्न आहे की एकच निवडायचा आहे.
1: बरोबर.
2: हा, आणि गाणं हा विषयच असा आहे की तुमचा असणारा जो मूड आहे तो बदलवणार म्हणजे ते गाणं.
1: हो.
2: म्हणजे समजा देशभक्तीपर गीत लागलं तर नक्की आपल्या शरीरात नक्की स्फुरण चढेल देशाचं.
1: हो.
2: आणि इतर कोणती प्रेमगीत लागलं, भावगीत लागलं तर त्याप्रमाणे आपल्या भावना तयार होतात. त्यामुळं म्हणजे गाणं निवडणं थोडंसं अवघड आहे, पण विशेष

0: वेळेसाठी संदेश छानच असतात आणि बोलण्याची सगळ्यांना संधी मिळत असते. मी सुद्धा बऱ्याच महिन्यानंतर फोन लावलाय, म्हणजे बाकीच्यांना पण थोडा संधी मिळावी. मी कमी शब्दातच माझं मत व्यक्त करते.
1: बरोबर.
0: आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम छान, पण वनिता मंडळ किंवा हे सगळेच कार्यक्रम अगदी दर्जेदार असतात. दर्जा एकदम उत्तम आहे पुणे आकाशवाणी केंद्राचा.
1: धन्यवाद.
0: तर मला हिंदी वगैरे आपल्याला ऐकवता येईल का?
1: चालेल ना.
0: किंवा मग महाराष्ट्राचं, म्हणजे आताच 1 मे झाला, तर गरजा महाराष्ट्र माझा हे पण गीत छान आहे.
1: चालेल.
0: हा, म्हणजे सगळ्या बरोबरच, म्हणजे मला तर भारताचं ऐकावंच वाटतंय, महाराष्ट्राचं ऐकावंच वाटतंय, किंवा एखाद्या गायकांचं ऐकावंच वाटतंय, संगीतकारांचं ऐकावंच वाटतंय.
1: नाही, गाण्यांवर आपलं प्रेम असतं आणि गाण्यातनं आपल्या भावना व्यक्त केल्या जातात, म्हणून आपल्याला ती खूप आवडतात. आणि म्हणून तुम्ही म्हणता तसा गोंधळ होऊ शकतो, हे सांगू गाणं का ते सांगू असं होऊ शकतं.
0: पण तरी महाराष्ट्राचा गरजा महाराष्ट्र माझा ते खूपच सुंदर आहे महाराष्ट्र गीत.
1: हो.
0: तर ते सुद्धा ऐकूया. तर परत एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद.
1: फोन केला, धन्यवाद. ऐकूया महाराष्ट्र गीत.

कोपऱ्याच्या उन्हात शिजला, निखळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरव

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: मी पुण्यातून शीतल कट्टे बोलते.
0: बर,
1: मला एक गाणं ऐकायचं होतं, म्हणजे माझ्या आठवणीतलं बऱ्याचशा काही गाणी आहेत, पण त्यातल्या त्यात एक गाणं सुचवते मी.
0: हा,

0: सांगा सांगा ना हो.
1: हा, लता मंगेशकरांनी जे गायलेलं गाणं आहे, कारण ह्या गाण्यांची आवड म्हणजे संगीत, गाण्याचा अर्थ, ह्या सगळ्यांचं विश्लेषण, कशी गाणी ऐकायची, हे सगळे आजोबांनी लावलेल्या सवयी आहेत. तर त्यांच्या आठवणीत मला हे गाणं ऐकायला आवडेल.
0: हो हो,
1: तर गाण्यांची आमची कॅसेट होती जी आम्ही म्हणजे प्रवासात ऐकत होतो, त्यातलं त्यांनी मला हे गाणं प्रवासात त्यांनी ऐकायला म्हणजे आवडायला, आम्ही फक्त ऐकलं ते पाहिलेलं नाही अजून.
0: बर बर बर,
1: लताजींचं गाणं त्यांनी खूप छान गायलेलं आहे.
0: चालेल चालेल,
1: धन्यवाद, थँक्यू.
0: हो.

0: नमस्कार.
1: मंगळवारी माझा फोन लागला नाही, जवळजवळ 30 कॉल झाले.
0: अरे बापरे, हो का?
1: म्हणून म्हटलं का, पुन्हा पुन्हा ज्या करतात त्यांना म्हणजे नाही संधी द्यायची ना, असं काही नाहीये ना.
0: नाही आहे तसं, म्हणजे आपण म्हणतो की एकदा फोन केल्यानंतर 2 महिन्यांनी करा असं म्हणून. करतातही तसं लोक, म्हणजे पाळतात नियम की एकदा आता आज फोन केला तर 2 महिन्यांनी करायचा असं, म्हणजे इतरांनाही संधी मिळते असं.
1: असं आहे थोडस बांध.
0: हो हो.
1: पण म्हंटल काय, एकदा विचारावं शंका मनातली.
0: हो हो.
1: आणि तसा वेळ तुमचा म्हणजे बोलायचा अनेकांना असतं, हा एक तुम्ही चांगला उपक्रम सुरू केलाय आणि हा वेळ थोडा संवादाचा म्हणजे कमी पडतो काहीतरी, म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा दुपारी वगैरे असं आणखी थोडी 15-20 मिनिटं वाढवली तर अनेकांना या संधीचा फायदा घेता येईल.
0: हो
1: मागच्या खेळाला छान होता विषय आशा भोसलेंचा, तर आता एक आशा सांगू का गाणं त्यांचं?
0: हो सांगा ना.
1: खरं जीवन हेच एक संगीत आहे. जीवनात आपल्याला अनेक क्षणांना सुख दुःखाच्या वेळी गाण्याचे सूर ऐकले की खूप आपल्याला ऊर्जा निर्माण होते, सकारात्मकता येते आणि मनाला एक प्रकारचा विरंगुळा वाटतो. आता आशा भोसले तर काय खरं म्हणणारी व्यक्तिमत्व होतो. माझ्या मुलींनी त्यांच्यावर श्रद्धांजली म्हणून कवी, पण त्यातला असं तिथे सूर ऐकताना दूर होते निराशा, कारण सर्वांचीच तू लाडकी आहेस आशा, असं तिने त्यात शेवट केला. पण तर आज मला म्हणजे ती ज्या संघर्षातून कसोट्यातून जीवनात आलेले आयुष्यातील चढ उतार जे तिने पाहिले, तरी सुद्धा पुढचे पाहून या चित्रपटात एकाच या जन्मी जणो फिरुनी नवे जन्मे नमी हे सगळ्यांच्या बाबतीत अगदी खरं होणार आहे, कारण ती एक सकारात्मकता प्रसन्नता अशी तिच्या चेहऱ्यावर नेहमी असायची. तर हे गाणं खूप आवडतं मला, तशी अनेक गाणी आवडतात. पण त्या निमित्तानं हे लावू शकाल का?
0: अगदी लावीन. आपलं नाव नाही सांगितलं तुम्ही.
1: हा माझं नाव शर्मिला हो, कोच रोड पुणे.
0: हो हो, अवश्य ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत.
1: हो हो,
0: धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम.
1: हा, मला काय ते जमनातलं गाणं सांगायचंय.
0: हो, सांगा की.
1: तर माझा ना बालपणीचा काळ खूप सुखाचा गेला. माझे भाऊ आणि माझ्या दोन बहिणी आम्ही मामाच्या गावाला जाऊन खूप मस्ती करायचो, खेळायचो. तर त्यावेळेस जे वातावरण होत ते खूप मनाला आनंद देणार. नंतर पुढे लग्न झालं, संसार सुरू झाला, नवरा प्रपंच त्याच्यात घडून गेले, मुलं, शिक्षण. आणि आता हा कायदा आला, बहीण भावांच्या रिश्तेची समान वाटा, त्यामुळं बहीण भावांची ताटातूट झाली. पण आता काय करायचं, जसं काळ येईल तसं वागायला पाहिजे. तरी पण माझ्या मनात ते गाणं अजून गुणगुणत, भावाशी भांडणं झाली आमच्या बहिणींची, काय की आम्ही म्हणायचो आपण दोघे बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात. ते गाणं अजून आठवलं तरी मला तेवढंच आजच्या विरहातून सुखावा सुख मिळत.
0: बर बर,
1: म्हणून मला ते गाणं सांगायचं होतं.
0: बर बर,
1: कार्यक्रम खूप चांगले असतात, आमच्या ज्ञानात खूप भर पडते. आणि जे पुण्यावरून ऐकता येत नाही ते विविध धर्तीवरून कुठंही ऐकता येतात, त्यामुळं आमच्या मनाला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही रेडिओची साथ खूपच महत्वाची वाटते.
0: खरंय खरंय,
1: किती टीव्ही मालिका असू द्या, किती कुठल्या बातम्या असू द्या, पण रेडिओवरच्या बातम्या ऐकल्याशिवाय आमचं समाधान होत.
0: खरं, ऑथेंटिक बातम्या आपण ज्याला म्हणतो ना तशा असतात त्या.
1: हो, पण खरं रेडिओ सर्वांचा साथी, ज्येष्ठ नागरिक पण. आता तर तुम्ही लहान मुलांसाठी कार्यक्रम काढलेत, परत वनिता विश्वत वाढवलंय, आणखीन ज्येष्ठ नागरिक कथा कादंबऱ्या देशपांडे यांची गोष्ट खूपच. उन्हाळा आम्हाला सुसह्य झाला रेडिओच्या साथी.
0: वा वा वा, तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही.
1: मालंती मालती काळे, ह्याच्या पोत्रुडून बोलते.
0: बर बर बर, अवश्य.

0: मैत्रिणी, तो इतकी गाणी आपण ऐकतो त्या गाण्यातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतात आणि म्हणूनच ते गाणं माझं गाणं असं आपल्याला वाटतं. आजच्या सखी संदेश कार्यक्रमात आपल्या मैत्रिणी गाण्यांविषयी भरभरून बोलल्या, त्या गाण्याशी त्यांच्या आठवणी निगडीत झाल्या होत्या त्याही त्यांनी आपल्याला सांगितल्या. सखी संदेश हा कार्यक्रम तुम्हाला खूप आवडतो हे आमच्या लक्षात आलं आहे. या कार्यक्रमात आवर्जून फोन करत रहा, पण लक्षात ठेवा, एकदा फोन केला की आपला नंबर नंतर 2 महिन्यांनी लावायचा, म्हणजे इतरही सख्यांना आमच्याशी गप्पा मारता येतील. बरं, तर मैत्रिणींनो, गाणं मनातलं या सखी संदेश कार्यक्रमात आता मी यशश्री पुणेकर तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.
1: सखी संदेश.

याबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मी यशश्री पुणेकर कार्यक्रम निर्मात्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार.

फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. सूत्रसंचलन केलं होतं यशश्री पुणेकर यांनी. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: टप टप टप टप धरती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553-1706।
2: श्रोतेहू, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचा 1 वाजला आहे। द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत।
3: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
2: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात राघव यांच्या स्वरात तेरी बाहू में ऐसे उलझा जिया या चित्रपटातलं नीना माथुर यांचं गीत, संगीत तनिष्क बाक्षी यांचं।

चित्रपट होता तेरी बातों में ऐसा उलझा जिया. कार्यक्रमात आता शिवम पाठक आणि शैल हदा यांच्या स्वरात ऐकूयात ए एम तुराज यांचं गीत. पद्मावत या चित्रपटासाठी संगीत आहे संजय लीला भन्साळी यांचं.

शिवम पाठक, शैल हदा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पद्मावती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं A.M. तुराज यांचं आणि संगीत होतं संजय लीला भंजाळी यांचं. श्रोतेहो द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांच्या स्वरात कुमार यांचं गीत. वॉर या चित्रपटातलं गीत आहे आणि संगीत विशाल शेखर यांचं.

0: अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांच्या स्वरात वॉर या चित्रपटाचं गीत आपण ऐकलं. कुमार यांच्या गीताला संगीत होतं विशाल शेखर यांचं. श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता आमच्या संगीत सभेचं एक निवेदन ऐकूया.
1: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

श्रोतेहू द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात नेहा कक्कर आणि शेखर यांच्या स्वरात कुमार यांचं गीत, संगीत विशाल शेखर यांचं आणि चित्रपट आहे स्टुडंट ऑफ द इयर 2.

स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातलं नेहा कक्कर आणि शेखर यांच्या स्वरात कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल शेखर यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन श्रीधर यांच्या स्वरात शैतान या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे मिक मॅक्लेरी यांचं.

0: श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आत्ताच आपण सुमन श्रीधर यांच्या स्वरात शैतान या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं मिक मॅकलेरी यांचं. यानंतरची गाणी थोड्याच वेळात.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आणि आता कार्यक्रम आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव. कपूर अँड सन्स या चित्रपटातलं गीत आता ऐकूयात बादशाह आणि फझील पुरिया आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. कुमार यांच्या गीताला संगीत आहे अमाल मलिक यांचं.

0: कपूर अँड सन्स या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं बादशाह आणि फजिल पुरी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. कुमार यांच्या गीताला संगीत होतं अमाल मलिक यांचं. श्रोतेहो, आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐकूयात.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

राजकीय कंवर या चित्रपटातलं गीतं पण ऐकलं तर राज बर्मन यांच्या स्वरात. नुसरत फतेह अली खा यांच्या गीताला संगीत होतं राज बर्मन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांच्या स्वरात अली सेठी यांचं गीत. सत्यप्रेम की कथा हे आहे चित्रपटाचं नाव आणि संगीत आहे रोचक कोहली यांचं.

0: अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांच्या स्वरात सत्यप्रेम की कथा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अली सेठी यांच्या गीताला संगीत होतं रोचक कोहली यांचं. श्रोते हो, द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
5: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात अरिजित सिंग यांच्या स्वरात डिअर जिंदगी या चित्रपटातलं कौसर मुनीर यांचं गीत. संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं.

अरिजित सिंग यांच्या स्वरात डिअर जिंदगी या चित्रपटातलं कौसर मुनीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं.

मलंग या चित्रपटातलं कुणाल वर्मा यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं वेद शर्मा यांचं. द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतिहो द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात अभय जोधपूरकर आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात पानिपत या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

अभय जोधपूरकर आणि श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पानिपत या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम

0: आम्ही समाप्त करत आहोत.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफ.

0: ऐका आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास। अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 2 वाजले आहेत. आता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात दिल तेरा दिवाना या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात छोटी सी मुलाकात या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांचं.

सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात छोटी सी मुलाखत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हसरा जयपुरी यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कार्यक्रमातलं ऐकूयात शेवटचं गाणं.

0: और दिल्ली अग्निशमन सेवा के निदेशक अतुल गर्ग भाग लेंगे। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, सोमनाथ मंदिर अमृत महोत्सव भारत के दृष्टिकोण को आने वाले 1000 वर्ष तक प्रेरित करेगा। उन्होंने मंदिर के पुनर्निर्माण के 75 वर्ष पूरे होने पर महापूजा की। पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने सीमा पर बाड़ लगाने के लिए बीएसएफ को भूमि हस्तांतरित करने की घोषणा की। राज्य में आयुष्मान भारत स्वास्थ्य योजना का भी शुभारंभ। केंद्र ने विकसित भारत जी रामजी अधिनियम के 1 जुलाई से क्रियान्वयन की अधिसूचना जारी की। एसबीआई के शोध के अनुसार वैश्विक चुनौतियों के बावजूद देश की अर्थव्यवस्था मजबूत बनी हुई है। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचे 2:30 झाली आहेत। सप्ताह विशेष हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत। सूत्रसंचालन केलंय गौरी लागू यांनी आणि निर्मिती सहाय्य आहे मोनिका मेहकर यांचं।
2: श्रोते हो नमस्कार। सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। 8 मे हा जागतिक थॅलसेमिया दिवस, त्याविषयी माहिती मिळावी आणि जनजागृती व्हावी यासाठीच आजची चर्चा। सहभागी होत आहेत डॉक्टर आशुतोष काळे, सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: आणि त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर चिन्मय उमरजी, सर नमस्कार।
4: नमस्कार।
2: डॉक्टर आशुतोष काळे हे जनकल्याण समितीद्वारा संचलित थॅलसेमिया आणि सिकल सेल प्रकल्पाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक आहेत आणि 12 वर्ष रक्तपेढी व्यवस्थापनाचाही त्यांना अनुभव आहे। डॉक्टर चिन्मय उमरजी हे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि फिटल मेडिसिन एक्सपर्ट अर्थात भ्रूणवैद्यक तज्ज्ञ आहेत। या दोघांशी बोलून आज या आजाराबद्दल आपण अधिक माहिती करून घेऊया। हा रक्ताशी संबंधित आजार आहे, इतकीच ढोबळ माहिती अनेकांना असते, तर सुरुवातीलाच या आजाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल।
3: हे खूप महत्वाचं आहे। याचं कारण असं आहे की 5% भारतीयांना थॅलॅसेमिया आणि साधारण 2-3% भारतीयांना सिकल सेल अनिमियाचा जो जीन आहे, जनुक आहे, तो त्यांच्या रक्तामध्ये असतो। थोडस सोपं करायचं झालं तर असं इमॅजिन करूया की मनुष्य कसा बनवावा याची पाककृती आपल्या डीएनएत लिहिलेली असते आणि त्याची 23 पुस्तकं आई देते, 23 पुस्तकं वडील देतात। त्याच्यातला एक धडा असतो की रक्त कसं बनवायचं। रक्तामध्ये त्याच्या छोट्या छोट्या घटक असतात, अल्फा नावाची चेन असते, बीटा नावाची चेन असते, ही प्रोटीन्स असतात आणि ती बनवायची कशी याचे पॅरेग्राफ्स या पुस्तकांमध्ये असतात। त्यातल्या एखाद्या पॅरेग्राफमध्ये जर गडबड झाली तर रक्त नीट बनत नाही। आता 2 पॅरेग्राफ आई देणार आहे, 2 वडील देणार आहेत, त्यातल्या एकामध्येच गडबड असेल तर तितका फरक पडत नाही, पण आईकडनं पण गडबडीचा रेसिपी आली आणि बाबांकडनं पण तशीच चूक झाली तर मात्र बाळाला त्रास होऊ शकतो। म्हणजे काय तर साधारणतः आपलं हिमोग्लोबिन जे 12-13 असायला पाहिजे, एखादीच चूक असेल तर ते 9-10 असं राहील, पण दोघांमध्येही जर ती चूक असेल तर मात्र ते एकदम 3-4-2 असं होऊ शकतं आणि मग त्या बाळांना स्वतःहून जगणं अवघड जातं। आता खूप चांगल्या सुविधा आलेल्या आहेत, डिलिव्हरीनंतर हे जर माहिती झालं तर ह्या बाळांना वारंवार रक्त देऊन आपल्याला त्यांचं आयुष्यमान वाढवता येतं। सध्याच्या केअरप्रमाणे जर केवळ रक्त द्यायचं असेल तर 40-50 वर्षापर्यंत ही बाळं सहज प्रवास करू शकतात, इंडिपेंडंट होऊ शकतात, त्यांना थॅलेसिमिया योद्धे असंही म्हटलं जातं, त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारख्याही गोष्टी असतात, पण प्रवास थोडा खडतर असतो। वारंवार हॉस्पिटल्सना जा, तिथे रक्त घेत राहा, रक्त दिल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं, ते लोह सहसा लिव्हर किंवा किडनी मधनं बाहेर पडत नाही, मग अशाला ते बाहेर पडावं याच्याकरताची वेगळी महागडी औषधं आणा आणि त्यामुळे होणारे जे आजार आहेत हे वाढत राहतात। आणि हे आता अगदी सहज आपल्याला डिलिव्हरी पूर्वी देखील शोधता येऊ शकतं। बरं का
2: काळे सर, अनिमिया प्रकल्पाबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि थॅलसेमिया आणि सिकल सेल अनिमिया, मुळात सिकल सेल अनिमिया म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं तर बरं होईल।
5: आता चिन्मय सरांनी जी काही पार्श्वभूमी सांगितली ती सिकल सेल आणि थॅलसेमिया दोन्ही आजारांबाबत समानच आहे की दोन्ही आजारांमध्ये आई वडिलांकडनं थोडेसे बदललेले असे पॅरेग्राफ मुलामध्ये जातात, दोन्ही बाबत ते सहज शक्य होऊन जातं आणि या आजारांची

0: ही समस्या ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजमध्ये त्यांनी सांगितलं तशी कमी असल्यामुळे पटकन समाजाच्या दृष्टिक्षेपामध्ये ते येत नाहीत. म्हणजे जसं कॅन्सरचा पेशंट असतो तर त्याची आपल्याला काहीतरी भयानक चित्र समाजासमोर येतात, पोस्टर्स ठिकठिकाणी लागलेली असतात, पेशंट्स आपल्याला दिसून येतात आणि त्या भयानकतेमुळे लोक कॅन्सर या विषयात अधिक जागरूक होतात. पण थॅलेसेमियाच्या पेशंटच्या बाबत मात्र आपल्याला असं दिसून येत नाही की अशा पद्धतीनं काही जखमा झालेल्या आहेत, चेहरे वेडेवाकडे झालेले आहेत, कुठंतरी नळ्या लावलेल्या आहेत, असं विदारक चित्र समाजासमोर येत नाही. आणि स्वाभाविक त्याच्या अभावामुळे समाजाला कळतच नाही की ही थॅलेसेमियाची जी मुलं आहेत ज्याला आपण वॉरियर म्हणतो ती जगतात कशी, आणि ते न कळल्यामुळे तो होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याची उत्सुकता समाजामध्ये राहत नाही. पण जेव्हा रक्त देण्याच्या प्रक्रियेमध्ये काही संस्था इन्व्हॉल्व्ह असतात ज्याला आपण रक्त केंद्र रक्तपेढ्या म्हणतो, त्यांच्या समोर मात्र प्रत्येक थॅलेसेमिक पेशंट्सला दर 20 दिवसासाठी एक ताजी रक्ताची पिशवी उपलब्ध ठेवणं हे एक चॅलेंजचा विषय असतो, विशेषतः उन्हाळ्यासारख्या दिवसात जिथं रक्ताची खूप कमतरता असते. आणि अशा पद्धतीचं हे चॅलेंज या सगळ्या जनकल्याण रक्तपेढी साखळीशी संलग्न असलेल्या 14 रक्तपेढ्या गेली 40 वर्ष हे आव्हान पेलतायत. आणि प्रत्येक वेळी थॅलेसेमिक पेशंटसाठी रक्ताची कायम उपलब्धता राहील 40 वर्ष प्रयत्न करतायत. पण हे सगळं 40 वर्ष प्रयत्न करत असताना लक्षात असं आलं की आपण रक्ताची उपलब्धता ठेवतोय, पेशंटला मदत करतोय, पण हा पेशंट जन्मालाच येऊ नये यासाठी काय विचार केला पाहिजे. आणि म्हणून मग मागच्या वर्षी एप्रिल 25 मध्ये सगळ्या या विषयात काम करणाऱ्या संघटना संस्था यांचा एक एकत्रित विचार करून एक कार्यशाळा घेऊन असं ठरवण्यात आलं की समाजामध्ये या विषयामध्ये प्रबोधन करण्याची जी खरी आवश्यकता आहे ते काम आपण सुरू करावं. वेगवेगळ्या ठिकाणच्या थॅलेसेमिया सिकल सेलच्या सोसायटीज ज्या आहेत या पेशंटसाठी काम करतायत, चांगलं काम करतायत, पेशंटला आवश्यकतेनुसार सगळी मदत करतायत. पण हा आजार समाजामध्ये प्रत्यक्ष ज्यांना काहीही माहीत नाहीये त्यांना समजावून सांगणं आणि त्यांच्या समुपदेशनातनं आता सरांनी जसं सांगितलं की हा प्रतिबंधात्मक उपाय जन्माच्या आधी केला तर 100% प्रिव्हेंशन तसं होऊ शकतं हे समाजापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. मग हे लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरू झाला आणि या प्रकल्पाचं आपण असं म्हणू शकतो कॅप म्हणजे केअर अवेअरनेस अँड प्रिव्हेंशन. तर त्यातला केअरमध्ये भरपूर जण काम करतायत तर आम्ही ए आणि पी म्हणजे अवेअरनेस आणि प्रिव्हेंशन या विषयात 14 रक्तपेढ्यांच्या माध्यमातून आता काम सुरू झालेलं आहे. अजून त्याच्यात 6-7 जिल्हे जोडले जातील की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे अवेअरनेसचं काम करू शकू.
1: अनुवंशिकतेबद्दल याच्या जरा सविस्तर सांगितलं तर बरं होईल. टाळता येते का ही गोष्ट एक वेळ आणि याच्यावर काही उपचार असतात का?
2: बरोबर,
1: लक्षात आल्यानंतर ऐकायला आवडेल.
2: सो आता आपण जसं पाहिलं की माझ्या शरीरात जर एकच सदोष जनुक असेल, जीन असेल, तर माझ्या आयुष्यात फारसा फरक पडणार नाही. इतरांचं रक्त 12-13 हिमोग्लोबिन राहतं, माझं 9-10 राहील, पण मला माझी नेहमीची कार्य नेहमीप्रमाणे करता येतील. आणि याच्यामुळेच होतं काय की माझ्या रक्तामध्ये हा दोष आहे हे चाचणी केल्याशिवाय अजिबात कळत नाही आणि ते कळत नसल्यामुळे माझं पूर्ण आयुष्य धकून जातं. पण जेव्हा प्रजननाचा विषय येतो तेव्हा जर त्या व्यक्तीच्या जोडीदारामध्ये देखील तसाच सदोष जनुक असेल, जीन असेल, तर त्या दोघांना तसं अपत्य व्हायची शक्यता असते की ज्याच्यामध्ये बाळामध्ये 2 जीन्स चुकीचे येतील आणि म्हणून याला आपण ऑटोसोमल रेसेसिव्ह आजार म्हणतो. म्हणजे काय? तर एकच जीन चुकीचा असेल तर त्याचा काही फरक पडणार नाही, पण दोन्ही जीन जर चुकीचे आले तर मात्र त्या बाळाला बरंच भोगावं लागेल. तर हे व्हायची शक्यता 4 एक. म्हणजे असं नाही बरं का की मला एक बाळ प्रॉब्लेम असलेलं झालं म्हणजे पुढची 3 बाळ चांगली राहणार आहेत. प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये ती शक्यता तशीच राहते, 4 एक. आता काही पालक असतात ते म्हणतात की ठीक आहे, निसर्गाने ईश्वराने मला दिलेलं आहे, मला जसं दिलंय यथाशक्ती मी त्याचा सांभाळ करेन. जनकल्याण समिती असेल, त्यांच्या ब्लड बँक्स असतील, हे सगळेजण या पेशंट्सना मदत करायला तत्पर असतात. उदाहरण द्यायचं झालं तर दर महिन्याला 100 बाटल्या रक्त ते मोफत अशा रुग्णांकरता देतात. इट इज अ चॅलेंजिंग लाईफ आणि जे आव्हान आहे हे प्रत्येक परिवार तेवढं पेलू शकेल असं नाही. आजकाल मनुष्यबळही कमी आहे, म्हणजे आर्थिक गोष्टी कदाचित समाज बघेल,
1: बरोबर,
2: पण मानसिक आणि शारीरिक व्याधी ज्या आहेत त्या शेवटी त्या कुटुंबालाच सहन कराव्या लागतात. आणि मग भारतासारख्या विचारांनी प्रगत देशामध्ये

0: की आज मला अभिमान वाटतो की मी भारतात आलो 14 वर्षापूर्वी. तेव्हा भारतामध्ये अबॉर्शन लॉज थोडे पुराणे ब्रिटिशकालीन होते, पण भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या अबॉर्शन लॉज पण अशा पालकांकरता बदललेत की जे पूर्वी 20 आठवड्यानंतर अबॉर्शनचा विचारही करता यायचा नाही, तर आता 24 आठवड्यापर्यंत करता येतो. 24 आठवड्याच्या पुढे देखील आपल्याला अबॉर्शनवरती आपलं जे बीजे मेडिकल कॉलेज आहे, ससून हॉस्पिटल आहे, ते सहकार्य करू शकतो. अगदी 30-35 आठवड्यापर्यंत ससूननी आम्हाला याच्यात मदत केलेली आहे. आणि योगायोगाने उल्लेख करायचा गोष्ट अशी की ससून ह्या बाबतीतलं महाराष्ट्रातलं पहिलं रुग्णालय आहे. आणि ह्या सगळ्याचा जर सर्वंकष विचार केला तर काही पालक असं म्हणू शकतात की मला हे आधी शोधता येईल का, आणि जर अडचण असेल तर मे बी मी हे पुढे घेऊन जाणार नाही. आता तर तंत्रज्ञान त्याच्याही पुढे गेलंय. म्हणजे समजा काही पालक म्हणाले की अबॉर्शन हे मानसिकदृष्ट्या मला नको वाटतं, तर आपल्याला आयव्हीएफ बेबी पण करता येऊ शकतं, जिथे आपण जीन्स आधी टेस्ट करू शकतो आणि मग ते ट्रान्सफर करू शकतो. पण तो थोडा खर्चिक भाग आहे. त्याच्यामध्ये निसर्गाचं सक्सेस रेट जर आपण पाहिलं तर 75% की 4 पैकी 3 बाळं चांगली राहणार आहेत. आयव्हीएफचं सक्सेस रेट साधारण 60%. तर एवढा खर्च करून 60% सक्सेस रेट आणि निसर्ग जर 75% देत असेल, तर सहसा वैद्यकीय सल्ला असा असतो की एखादं बाळ जरी थॅलेसिमियाचं बाधित दिसलं तरी लगेच आयव्हीएफकडे जाऊ नका, अजून एकदा तरी संधी घ्या. दोन बाळांमध्ये जर आपल्याला डिलिव्हरीपूर्वीच कळलं की आहे तर तुम्ही अबॉर्शन करू शकता आणि मग आपण आयव्हीएफचा विचार करू शकता. सो केवळ निदान नाही तर प्रतिबंध देखील की थॅलेसिमियाची अननोन थॅलेसिमियाची डिलिव्हरी होणार नाही, इतक्या लेवलपर्यंत आता तंत्रज्ञान आलेलं आहे.
1: पण गर्भधारणा झाल्यानंतरच चाचणीमध्ये कळू शकतं का, त्यापूर्वीही अशी काही चाचणी उपलब्ध असते?
0: सो आपण काय करतो की पालकांची आधी चाचणी करतो प्रेग्नन्सी पूर्वी, आणि मग त्यांना आपण हे दोन्ही ऑप्शन्स देऊ शकतो की तुमची फिलॉसॉफी काय आहे, तुमचं तत्वज्ञान काय आहे. तुम्ही जर म्हणालात की आर्थिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या जो सक्षम मार्ग आहे तो काय आहे, तर गर्भधारणा होऊ द्यावी, झाल्यानंतर 3 महिन्यात 1 आठवड्यामध्ये आम्ही निर्णय देऊ शकतो की याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि मग जर तुमची मानसिक तयारी तशी असेल तर तुम्ही ती डिस्कंटिन्यू करू शकता आणि मग पुढच्या गर्भधारणेचा विचार करू शकता. हे आर्थिकदृष्ट्या खूप स्वस्तात होतं आणि मानसिकदृष्ट्या मात्र ह्याला चॅलेंजेस येऊ शकतात. किंवा जर आपल्याला ह्यातनं जायचं नसेल तर दुसरा मार्ग जो आहे तो आहे की तुम्ही सरळ कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्रज्ञानाकडे जाऊ शकता, जिथे आईचं आणि पुरुषाचं बीज आपल्याला घेता येतं, ते बीजाचं फलन झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग आपल्याला करता येतं.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यात जर आजार नसेल तर ते बीज आपल्याला आईमध्ये सोडता येतं.
1: आधीच त्याचं टेस्टिंग
0: करता येतं, पण हे थोडं खर्चिक होतं. आणि उत्कृष्ट आयव्हीएफ सेंटर्स, जसं आता आम्ही आयव्हीएफ करतो, तर सर्वोत्कृष्ट आयव्हीएफ सेंटर्सचा टेक होम बेबी रेट की गर्भधारणा होऊन घरी जाईपर्यंतचा जो चान्स आहे तो जगभरामध्ये साधारण 60%. तर 60% आयव्हीएफद्वारे, 75% निसर्गाद्वारे. त्यामुळे जर आपली गर्भपाताची तयारी असेल तर नैसर्गिक हे जास्त सक्षम आहे, पण जर 2-3 सारखंच ते होत असेल तर मे बी आयव्हीएफ.
1: म्हणजे गर्भधारणा होण्याआधीच पालकांना माहिती आहे असं तुम्ही सांगताय?
0: हा. गर्भधारणेपूर्वीची जी चाचणी असते तर आता सगळी चांगली हॉस्पिटल्स याच्याकरता ती चाचणी आधीच करून घेतात की जेव्हा पालक, आता दुर्दैवाने काय होतं, आजही चांगल्या सेंटर्समध्ये 70% गर्भधारणा या अनप्लॅन्ड असतात की गर्भधारणा होते आणि मग ते डॉक्टरकडे, तर त्या 70% माहिती राहणार नाही. पण जे 30% आधीच डॉक्टरांकडे जातात त्यांची ऑलरेडी ही माहिती राहू शकते. आणि आता ऑफकोर्स काही शाळा कॉलेजेसच्या पुढाकारांनी, जनकल्याणच्या पुढाकारांनी, जसा गुजरातेत प्रयोग झाला, इतर जगभरात झालेला आहे, तसा प्रयोग आपल्या इथे व्हायला लागलेला आहे की इथे कॉलेजमध्येच या मुलांची चाचणी केली जाते.
1: म्हणजे पूर्वी लग्न करण्यापूर्वी रक्तगट बघा हेही सांगितलं जायचं नाही, पण ही गोष्ट आता रुळली आहे की रक्तगट तुम्ही बघितला पाहिजे.
0: बरोबर.
1: तशी भविष्यात कदाचित ही गोष्ट रुळू शकते. काय सर,
2: गर्भधारणा व्हायच्या पिरियडमध्ये किंवा गर्भधारणा झाल्यानंतर हा सगळा खूप खर्चिक भाग आहे. त्या तुलनेनं अगदीच कमी खर्चामध्ये जर तुम्ही कॉलेज विद्यालय शिक्षण घेत असतानाच जर का या थॅलेसेमिया तुम्ही कॅरियर आहात का नाही याची जर का तपासणी केलीत आणि तुम्हाला स्वतःला माहीत झालं की हा मी थॅलेसेमिया कॅरियर आहे, तर तुमच्या समोर 100% पर्याय राहतो की मी दुसऱ्या थॅलेसेमिया कॅरियरशी लग्न करणार नाही. आणि माझं लग्न जर का दुसऱ्या कॅरियरशी झालं नाही तर थॅलेसेमिया बेबीचा जन्म 100% प्रिव्हेंट.

0: डिपेंड होतो. कारण एक नॉर्मल व्यक्ती आणि एक थॅलेसेमिया कॅरियर व्यक्ती असं जर का लग्न झालं तर थॅलेसेमिया बेबी जन्माला याची शक्यता अजिबात नाही, शून्य टक्के आहे. म्हणजे कॅरियरनी लग्न करायचं, मग डॉक्टरकडे जायचं, मग समुपदेशन करून घ्यायचं, मग महागड्या टेस्ट करायच्या, त्या सगळ्याचा खर्च, मानसिक त्रास सगळा ऍक्सेप्ट करायचा आणि मग थॅलेसेमिक बेबी जन्माला येऊ नये म्हणून प्रयत्न करायचे. त्याच्याऐवजी स्वतःचं स्टेटस आधी जर का माहिती झालं की मी कॅरियर आहे का नाही, मी स्वतः थॅलेसेमिया कॅरियर नाही असं या वयोगटातल्या विद्यार्थी वयोगटातल्या मुला मुलींना माहीत झालं की मी थॅलेसेमिया कॅरियर नाही तर मी कुणाशी लग्न करू शकतो, नाही मी त्याला एकदम फ्री आहे. पण मी कॅरियर असेल तर मी कॅरियर आहे हे स्टेटस लपवून न ठेवता माझ्या लग्नाच्या वेळी मी असा माझा जोडीदार शोधेन की जो कॅरियर नाहीये. आणि कॅरियर असणं ही काही आजार असण्याची स्थिती नाही. कॅरियर मध्ये कदाचित थोडस हिमोग्लोबिन काही वेळेला कमी राहतं, अन्यथा ते नॉर्मलच असतात. कॅरियर असणारी उदाहरणं सगळी समाजात आपल्याला दिसतात, जसं अमिताभ बच्चन आहेत, जॅकी श्रॉफ आहेत, अमिषा पटेल आहेत, हे सगळी अत्यंत त्यांच्या करिअरमध्ये चांगली झालेली यशस्वी झालेली लोक आहेत की जे थॅलेसेमिया कॅरियर आहेत. पण ते कॅरियर असल्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये काहीच हे आलेलं नाही. त्यामुळे या आपल्या लोक चळवळीतनं आपण असाही प्रयत्न करतो आहोत की कॅरियरला टॅबू समजू नका, आपल्या वरचा एक डब्बा समजू नका. कॅरियर ही स्थिती आहे. जसे माझी उंची लहान आहे, माझी उंची जास्ती आहे, माझे केस कुरळे आहेत किंवा माझा रंग गोरा आहे, तसंच मी कॅरियर आहे. इतक्या सिम्पलपणानं कॅरियर स्टेट समाजामध्ये रुजलायला पाहिजे, अशी समाजाची मानसिकता व्हायला पाहिजे, असं आम्ही या सगळ्या वेगवेगळ्या रक्तपेढ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विषयात जागरूकता करणारा एक एक माणूस सध्या काम करतोय आणि जागृती करण्याचा प्रयत्न करतोय.
1: कुठल्या वयामध्ये करायची ही टेस्ट?
0: खरं तर कुठल्याही वयात चालू शकते लग्न व्हायच्या आधी. पण सामाजिक अनुभव असा सांगतो की तुम्ही साधारणपणे 18 ते 30 या वयोगटात केली तर या टेस्टचं महत्व काय आहे हे लोकांच्या लक्षात येतं. आधी केली तर बऱ्याच वेळा लोक विसरून जातात आणि मग त्या टेस्ट करण्याचा उपयोग राहत नाही. त्यामुळे सगळ्यात चांगलं वय कुठलं की तुम्ही सिनियर कॉलेजमध्ये प्रवेश केलाय आणि आता पदवी घेणार आहात, हा जो मधला 3-4 वर्षाचा काळ आहे, त्या काळामध्ये तुम्ही टेस्ट करून घेतलीत, कॅरियर म्हणून सापडलात आणि मग समुपदेशन करून घेतलं तर त्याचा इम्पॅक्ट हा थॅलेसेमियाचा बर्थ प्रिव्हेंट करण्यात अधिक होतो. त्यामुळे हा वयोगट अधिक चांगला आहे,
1: अधिक महत्वाचा. सर, रक्तगट पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणं आई वडिलांचा, याचा आणि याचा काही संबंध आहे?
2: अगदीच नाही. पण हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण बरेचदा मिसकॅरेजचे पेशंट आमच्या रिकरंट मिसकॅरेज क्लिनिकला येतात आणि ते म्हणतात आमचा रक्तगट सारखा आहे म्हणून आमचा मिसकॅरेज होत आहे का? हा खूप मोठा गैरसमज आहे. त्याचा मिसकॅरेजशी काही संबंध नाही. रक्तगट फक्त एका महत्वाच्या कंडिशनमध्ये आपल्याला उपयोगी पडतो, जो आहे की आईचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल आणि बाळ जर पॉझिटिव्ह असेल, आणि त्यातही जेव्हा ब्लीडिंग होतं, डिलिव्हरी होते, जिथे आईचं आणि बाळाचं रक्त एकमेकात मिक्स होतं बाळ पोटात असताना, अशा वेळेला आईला एक प्रोटेक्टिव्ह इंजेक्शन देता येतं अँटीडी नावाचं. ते इंजेक्शन जर मिळालं नाही किंवा त्याचा डोस कधी कधी कमी पडू शकतो, दुर्दैवानी आजही त्याचा डोस कॅल्क्युलेट करण्याची जी टेस्ट आहे क्लायहॉर्बेटके टेस्ट म्हणून, ती इतक्या सहजी भारतामध्ये उपलब्ध नाही. कारण रिसेस निगेटिव्ह पेशंटच 4% आहेत आणि अजून तेवढी जागरूकता ती टेस्ट करून मग मी डोस ठरवेन आणि त्या टेस्टचा रिपोर्ट त्याच्याकरता मला 24 तासात मिळायला हवा, तर तेवढा अगदी पुण्यासारख्या शहरात देखील शक्य नाही. त्याच्यामुळे आजही तो डोस कॅल्क्युलेट न करता एक ढोबळमानाने डोस द्यावा लागतो आणि त्याच्यात सहसा 2% पेशंट्सना डोस कमी पडतो. आणि ह्या पेशंट्समध्ये पुढच्या प्रेग्नन्सीजमध्ये अँटीडी नावाची प्रथिनं त्यांच्या रक्तामध्ये येतात, जी प्रोटेक्टिव्ह असतात आई करता. पण जर बाळ पॉझिटिव्ह असेल, जे 92% वेळा असतं, तर त्या बाळांचं रक्त नष्ट होतं. म्हणजे बाळ जसं 3-4 महिन्यामध्ये रक्त बनवायला लागतात तसं त्यांचं रक्त कमी व्हायला लागतं, कारण आईची प्रथिनं येतात आणि त्याला त्या पेशींना थांबवून देतात. मग अशा बाळांच्या हृदयावर सूज येते, पोटात पाणी होतं, त्याच्याही करता आता उपाय आहेत. मी पोटात जाऊन रक्त देऊ शकतो आणि जनकल्याणची जी पुण्यातली ब्लड बँक आहे ती उत्कृष्ट प्रतीचं रक्त आम्हाला 3 ते 4 तासात देते, जे अगदी मी आता हाँगकाँगमध्ये जातो तर हाँगकाँगमध्ये देखील ते शक्य नाही, त्यांना 2 दिवस लागतात. तर अशी बाळं वाचवता येतात. मध्ये आम्ही एका बाळाच्या वाढदिवसाला गेलो, त्या आईची मोठी मुलगी 16 वर्षाची होती, मधली 10 बाळं या आजाराने गेली होती आणि मग 12वं बाळ आम्ही वाचवू शकलो, त्याच्या 5व्या वाढदिवसाला बोलवलं होतं. तर उपाय आहेत.

0: पण अवघड होत जातात.
1: बरोबर.
0: त्यामुळे जितकं सोपं सरलीकरण या सगळ्याचं आपल्याला करता येईल ते आपण करू शकतो. हॅव्हिंग सेड दॅट, अ व्हेरी इम्पॉर्टंट नोट अशी आहे की जसं मगाशी विषय झाला की आपण जोडीदार ठरवू शकतो, पण तो केवळ थॅलेसेमिया एकाच चाचणीवर ठरवायची गरज नाही, एकाच निकषावर ठरवायची गरज नाही. बाकी जोडीदार जर सुयोग्य असेल तर आता तंत्रज्ञान तुम्हाला नक्की मदत करू शकतं. तेवढ्याकरता काही खूप मोठे निर्णय घ्यायची, लग्न तोडायची अशी काही गरज,
2: पण याची जाणीव असली पाहिजे.
0: जाणीव
2: ती महत्वाची, त्याच्यावर जाणीव जेव्हा असेल तेव्हा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. सर, एकदा बाळाचा जन्म झाल्यानंतर काय पद्धतीचे उपचार असतात?
3: पालकांच्या अबोध स्थितीमुळे थॅलेसेमिया बाळाचा जन्म होतो. बाळ जन्माला येतं तिसऱ्या चौथ्या महिन्यापर्यंत ठीक असतं आणि मग नंतर त्याची वाढ होत नाही आहे. अशक्तपणा जाणवतोय, पोटाचा घेर वाढतोय, पांढुरकी त्वचा दिसते, चिडचिड होत आहे, वारंवार इन्फेक्शन होत आहे. मग अशा स्थितीत जेव्हा ते पेडियाट्रिशियनकडे दाखवलं जातं तर पहिल्या काही नॉर्मल उपचाराला ते बाळ व्यवस्थित प्रतिसाद देत नाही आहे असं लक्षात आलं की मग पेडियाट्रिशियन पुढच्या तपासण्यांकडे जातं आणि त्याच्यामध्ये लक्षात येतं की बाळाला थॅलेसेमिया झालेला आहे. आता बाळाला थॅलेसेमिया झालंय म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे आईवडिलांची पण टेस्ट होऊन जाते, पण तेव्हा टेस्ट करण्यात काही हशील नसतं कारण ऑलरेडी बाळ जन्माला आलेलं आहे. आता अशा स्थितीत जन्माला आलेल्या बाळाला सरांनी सांगितलं त्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन हे व्यवस्थित तयार होत नाही, ॲबनॉर्मल राहतं, त्यांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी राहते. म्हणून ऑक्सिजनमुळे जे काही शरीरातल्या विविध पेशींचा ऑर्गनचं पोषण व्हायला पाहिजे ते होत नाही, मग त्यांना रक्त द्यावं लागतं. आता ही रक्त देण्याची फ्रिक्वेन्सी किती राहते तर ही रक्त देण्याची फ्रिक्वेन्सी दर 20 दिवसाला अशी लागू शकते आणि जसं बाळाचं वय वाढत जातं तसं रक्त द्यायची क्वांटिटी ही पण वाढत जाते. पण तुम्ही बाहेरनं रक्त देत असल्यामुळे शरीरामध्ये जास्ती लोह साठतं आणि मग ते लोह काढण्यासाठी म्हणून वेगळी औषधं या बाळांना द्यावी लागतात. आत्ता जसं जनकल्याण रक्तपिढीचा उल्लेख झाला तसं चेनमधल्या सगळ्या रक्तपिढ्याच्या माध्यमातून जवळजवळ 2300 थॅलेसेमिक पेशंट्सना 24,000 बॅगा फ्री ऑफ कॉस्ट आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षात दिलेल्या आहेत. पण बॅगा फ्री मिळाल्या आहेत पण या सगळ्या पेशंट्सना त्या शरीरात चढवलेल्या रक्तामुळं साठलेलं लोह काढण्यासाठी औषधं फ्री नाहीत ना मिळत आणि ती औषधं जवळजवळ महिन्याला 12,000 ते 15,000 रुपये खर्च करून घ्यावी लागतात. त्या औषधाचाही परिणाम जर का व्यवस्थित झाला नाही तर त्याची प्लीहा किंवा स्प्लीन काढण्यासारखी ऑपरेशन्स करावी लागतात किंवा काही वेळेला हे लोह साठून साठून त्या सगळ्या बाळांमध्ये काही ऑर्गन डॅमेजेस होतात. म्हणजे लहान बाळांमध्ये सुद्धा काही वेळेला फॅमिली हिस्ट्री नसताना सुद्धा पॅनक्रिया डॅमेज होऊन डायबिटीस होऊ शकतो. मेंदूच्या ठिकाणच्या काही हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे थायरॉइडसारखे विकार लागू शकतात किंवा अन्य एंडोक्राईन डिसऑर्डर्स पण लागू शकतात. अशा अनेक गोष्टींना त्या बाळांना सामोरं जावं लागतं. हे सोडून ओव्हरऑल इम्युनिटी कमी असल्यामुळे काही छोट्या मोठ्या आजारांसाठी हॉस्पिटलायझेशन हाही एक त्यांच्या पाचवीला पुजलेला विषय राहतो. इन्व्हेस्टिगेशन प्रत्येक वर्षाला करून घ्यावे लागतात. म्हणजे असा सगळा जर का विचार साखळी तर वर्षाला त्या बाळाच्या पालकांना 2 ते 2.5 लाख रुपये बाजूला ठेवावेच लागतात. आता ज्या जोडप्याचं नुकतंच लग्न झालंय, जे जोडकं नुकतंच कमावत आहे, अशा जोडप्याला जर का थॅलेसेमिक बाळ जन्माला आलं तर त्यांच्या त्या सुरुवातीच्या मर्यादित उत्पन्नाच्या स्थितीमध्ये 2 ते 2.5 लाख रुपये प्रत्येक वर्षाला बाजूला काढणं हा केवढा आर्थिक भार आहे. आणि ज्या दिवशी ट्रान्सफ्युजन करायचंय त्या दिवशी त्या बाळाला घेऊन हॉस्पिटलला जाणं, त्या दिवशीची एम्प्लॉयमेंट म्हणजे ती बिनपगारी रजा होती, तर हे सगळे चॅलेंजेस हे बाळाचा जन्म झाल्यानंतर होतात. त्यातूनही एक उपाय आहे मुक्तीचा, त्याबाबत चिन्मय सर जास्ती सांगू शकतील, त्याला आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो, पण तो सुद्धा महागडा आहे.
0: सो आता जे सांगितलं त्यातनं मुक्ती जर पाहिजे असेल तर आता 2 उपाय त्याच्यामध्ये आलेत. त्यातला एक उपाय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, म्हणजे डिलिव्हरीनंतर जसं बाळ मोठं व्हायला लागतं हा आजार कळतो आणि जर आपल्याला शक्य झालं तर आपल्याला दुसऱ्या कोणाचा तरी बोन मॅरो जो हे रक्त चांगल्या पद्धतीने बनवू शकेल असा ह्या बाळामध्ये ट्रान्सप्लांट करता येतो. ट्रान्सप्लांट केल्यानंतर तो फॉरेन बॉडी म्हणून ट्रीट केला जातो, तो जाऊ नये म्हणून त्याला त्याची औषधं द्यावी लागतात, ज्याला आपण इम्युनोसप्रेसेंट म्हणजे बाळाची प्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं ही त्या बाळांना आयुष्यभर घ्यावी लागतात आणि त्यानंतर देखील बऱ्यापैकी बाळांमध्ये ट्रान्सप्लांट रिजेक्शनही होऊ शकतं. याच्याकरता स्टेमसेल थेरपीचाही प्रयत्न करून झालेला आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट रिजेक्शनचं प्रमाण अजून

0: जास्त असतं. आणि याचा खर्च अगदी सबसिडाईज सेंटरमध्ये जरी करायचा झाला तरी 10 ते 12 लाख रुपये एका बाळाकरता होतो. आणि हा केवळ आपण त्या दिवशीच्या प्रोसिजरचा खर्च म्हणतोय, त्याच्या पुढे दर महिन्याच्या औषधांचा खर्च, तपासण्यांचा खर्च. बरं, अशा बाळांमध्ये काय होतं की प्रतिकार शक्ती आता कमी आहे, कारण औषधांमुळे आपण ती दाबून टाकली आहे. मग साधी सर्दी पडसं जरी झालं तरी त्याचा एकदम न्युमोनिया होऊ शकतो, मग अशा वेळेला आयसीयू ऍडमिशन लागतात, बाकीचे आजार येतात. त्यामुळे ट्रान्सप्लांटचा उपाय जरी असला तरी तो सर्व म्हणजे काय म्हणू खूप सुपर पॉवरफुल उपाय आहे असं नाही, आणि त्याच्यामध्ये परत पुढे अडचणी आहेतच. आता तंत्रज्ञान अजून एक स्टेप पुढे चाललंय. क्रिस्पर नावाचं एक तंत्रज्ञान आलंय ज्याच्यामध्ये आपण जीन एडिटिंग करू शकतो. की आता गर्भात कळलं की हा या जीनमध्ये दोष आहे, तर गर्भात आपण इंजेक्शन देऊन तो जीन बदलू शकतो. त्याची आत्ताची कॉस्ट साधारण 300 कोटी रुपये एका बाळाकरता आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी ह्या सगळ्या तंत्रज्ञानांना तसं तितकं वैद्यकीय प्रमाण नाहीये, त्याचे अजून साईड इफेक्ट्स इतर गोष्टी कळायच्या आहेत, आणि किंमत अतिशय चावाक्याबाहेरची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे बदलणार आहेत, बदलत आहेत. पण जेव्हा एक साधी 750-800 रुपयाची टेस्ट जी जनकल्याण समिती आता मोफत उपलब्ध करून देत आहे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, त्याच्या पुढचं जे काउन्सिलिंग आहे, तंत्रज्ञान आहे, आतमध्ये सुई घालून बाळाचं सॅम्पल घेणं आहे आणि त्याची जेनेटिक टेस्ट आहे, तर अशा वेळेला हा पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे का याचा विचार
1: येऊ शकतो. असे
0: टाळता येऊ शकतो.
2: रक्तपेढीनं प्रीथम या नावानं प्रोजेक्ट सुरू केला, प्रीनेटल आयडेंटिफिकेशन ऑफ थॅलेसेमिया मेजर. पहिल्यांदा सरकारी रुग्णालयातल्या गर्भार महिलांसाठी हा विषय सुरू केला, मग नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी पण त्याच्यामध्ये घेतले. आणि मग प्रीथम फक्त नस ठेवता ओव्हरऑल थॅलेसेमिया स्क्रीनिंग, याच्यातनं जवळजवळ 700 कॅरियर आपल्याला सापडले. 700 च्या 700 कॅरियरचं काही डॉक्टरांच्या माध्यमातून आपण काउन्सिलिंग केलेलं आहे.
1: आणि किती लोकांमध्ये 700 सापडले?
2: 24,000 साधारण 24,000 जणांचं स्क्रीनिंग केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 700 सापडले. 700 च्या 700 जणांचं काउन्सिलिंग केलं, त्या सगळ्यांना जेव्हा शक्य झालं तर फिजिकली बोलवून घेतलेलं.
0: आणि हा नंबर जो आहे ना, हा आता आपण पुण्याविषयी बोलतोय फक्त. जसं आपण पूर्वेकडे जायला लागतो नागपूरकडे, तसं सिकलसेल अनेमियाचं प्रमाण खूप झपाट्याने वाढतं. म्हणजे जे इथे आम्ही 2-1.5% म्हणतोय, इंटिरियर्स ऑफ गडचिरोली आणि काही जे बेल्ट्स आहेत सिकलसेल अनेमियाचे, तिथे 50-60% कॅरियर आहे.
1: थॅलेसेमियावर अवलंबून असतं हे आहार?
0: हे अनुवंशिकतेवर आहे. काय आहे ना की हे दोन्ही जे जीन्समधले बदल आहेत हे खरं तर प्रोटेक्टिव्ह आहेत. कोणाकरता? जंगलात राहणाऱ्या मानवाकरता. तिथनं ते आपल्यात आले. थॅलेसेमिया ग्रीक शब्द का आहे? कारण तो ग्रीसमधनं आलाय. ग्रीसच्या आजूबाजूचे जे समाज आहेत तिथे 6 पैकी 1 जणाला थॅलेसेमियाचा जीन असतो, जो भारतापर्यंत येईपर्यंत डायल्यूट झाला, पण अलेक्झांडरने आणून तो पोचवला. साधारण 3-5%. जसं आपण पूर्वेकडे जाऊ जिथे अलेक्झांडरचे वंशज जास्त असतील, तिथे तो प्रमाण अजून जास्त आहे. त्यामुळे सिंधी कम्युनिटीज आहेत, पंजाबी कम्युनिटीज आहेत, तिथे आपल्यापेक्षा जास्त आहेत. दक्षिणेकडे येऊ तसं सिकलसेल अनिमिया जास्त आहे. तर या पद्धतीने
1: आपलं प्रादेशिकता पण
0: प्रादेशिकता आहे. आणि आता सरमिसळ झाली आहे.
1: हो, आता प्रादेशिकता बरोबर.
0: त्याच्यामुळे ते आता म्हणजे आता मध्ये आमच्याकडे एक पल आलं होतं, बायको सिंधी नवरा पंजाबी, तिच्याकडे इराणचा जीन होता, त्याच्याकडे ग्रीसचा जीन होता. आणि ते पुण्यामध्ये होते. तर असं आता त्याला म्हणजे एव्हरीबडी कॅन बी अफेक्टेड.
2: म्हणजे हे जीन आपल्या शोधामध्ये लक्षात आले दोघांचे. पुण्यामध्ये आपली एमयुएचएसची लॅबोरेटरी आहे, तिथं हा जेनेटिक स्टडी आहे बरं का. म्हणजे आता आम्ही महाराष्ट्र म्हणून सुरू केला आणि अभ्यास केल्यानंतर असं लक्षात की ऍडव्हान्स जेनेटिक टेस्टिंग आता पुण्यामध्ये सुरू आहे आणि तिथलं आपल्याला ह्याच्यात जे संशोधक आहेत त्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपयोग होतोय.
1: सरांनी मग अशी गुजरातचं उदाहरण सांगितलं, तर तिथे अशा पद्धतीचं काही काउन्सिलिंग किंवा?
2: बरोबर. गुजरातमध्ये कॅरियर रेट जवळजवळ 14% आहे, जो आपल्याकडे 4% आहे.
1: 14.
2: त्यामुळे थॅलेसेमिक पेशंटचंही प्रमाण तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून त्यांनी साधारणपणे 15-1 वर्षापूर्वीच हा विषय सुरू केला आणि आतापर्यंत 40 लाखाच्या वर जास्ती लोकांचं त्यांनी स्क्रीनिंग केलेलं आहे. आणि त्या स्क्रीनिंगमधनं काही 1,000 जन्म हे रोखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक लोक चळवळ म्हणून उभं केलं, म्हणजे गुजरातल्या अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्यात

0: ट्रॅव्हल करून प्लस एखाद्या कॉलेजमधला प्रोफेसर पीएचडी झालेला डॉक्टर सुद्धा त्या मुव्हमेंटमध्ये घेऊन त्यांनी सर्व स्तरावर एक समुपदेशकांची साखळी तयार केली की ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजायचं कारण वाहक कुठेही सापडतोय तो उच्च शिक्षित पण आहे गरीब पण आहे मध्यम वर्गीय तर या सगळ्या पातळीतले समुपदेशक त्यांनी तयार केले. आता जे आपण थॅलेसेमिया सिकल सेल जागृतीचं अभियान सुरू केलंय त्याच्यात आपला उद्देश हाच आहे की थॅलेसेमिया या विषयात प्रबोधन करणारा एखादा नुसता माणूस किंवा काही माणसं तयार करून उपयोगाचं नाही आहे तर सापडणाऱ्या कॅरियरचं व्यवस्थित समुपदेशन होऊन थॅलेसेमियाचा जन्म रोखणं आणि तसाच गुजरातच्या मॉडेलवर आपला प्रयोग करणं सुरू आहे.
1: केवळ औषधं किंवा रक्त पुरेसे नाहीत तर लोक चळवळ, तुम्ही जो शब्द वापरला लोक चळवळ या संदर्भातली होणं गरजेचं आहे. आणि आजच्या आपल्या चर्चेच्या निमित्ताने लोकांना हा विषय समजला असेल, त्याची जागरूकता निर्माण झाली असेल अशी आशा करूया. तुम्ही दोघही जण आकाशवाणीच्या

0: तर लोकचळवळ, तुम्ही जो शब्द वापरलात, लोकचळवळ या संदर्भातली होणं गरजेचं आहे. आणि आजच्या आपल्या चर्चेच्या निमित्ताने लोकांना हा विषय समजला असेल, त्याची जागरूकता निर्माण झाली असेल अशी आशा करूया. तुम्ही दोघंही जण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: सप्ताह विशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सूत्रसंचालन केलं होतं गौरी लागू यांनी आणि निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहेकर यांचं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 3 वाजत आहेत. आता सखी सहेली हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
8: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जरासा वाकलेला, तो झटक्यात कुऱ्हाडीचं पातं त्याच्या टाचेवर बसलं. चटकन पायामागची शीर तुटली, चळकन रक्ताची चिळकांडीवर उडाली. तुका दावणीत उताणा पडला. तोच त्याच्या हातावर, पायावर, अंगावर कुऱ्हाडीचे सपासप वार पडू लागले. अंधारात तुकानं धुळाला ओळखला आणि तो ओरडला, धुळ्या बाळा काय करतोस तू, माझा सक्का भाव आहेस. एक कुऱ्हाड दांडकन तुकाच्या मानवर पडली आणि त्याचा आवाज बंद झाला. घटकत बोंबाबोंब झाली. दावणीतला मुडदा उराशी घेऊन जनी बोंबलाया लागली. अंधाराच्या काळजाचं पाणी पाणी व्हावं अशी जनी हमरू लागली. आता पुढे. पोलीस पाटील ज्ञानू सावळा मोटरसायकलवरून धाड धाड करीत मांगोल्यात गेला. सकाळी सकाळी ठाण्यावर वर्दी दिली. पांगिऱ्यात खून झालाय. तुका माने नावाच्या शेतकऱ्याचा खून धुळाप्पा माने आणि सोकाजीराव डोकरेनं केलाय. प्रेत अजून जागेवरच पडलंय. फौजदार जाधवरावानं कमरेचा पट्टा आवळला. घोड्यावर मान ठोकावी तसा आचका देऊन गडीत जीपमध्ये बसला. जागच्या जागी बिन स्टार्टरची जीप कुरकुरली. रॉय रॉय करून जीप पोलीस फाटा घेऊन पांगिऱ्यात धावली. पहिला वेडा सोकाजीच्या वाड्याला दिला. पण वाड्यात सोकाजी नव्हता की संपतराव. धुळा मान्याचा बी सुगावा लागला नाही. दिवसभर पंचनामा चाललेला, सया अंगठ चाललेलं, जाब जबाब तपास शोधाशोध सुरू झालेली. कुराड शोधा, रक्ताच्या जागेकडे कुणी फिरकू नका. दिवसभर हा कारभार चाललेला. पडल्या जागी तुकाच्या प्रेताला मुंग्या लागलेल्या. उचला की आता. करुण भेसूर भयान तोंडानं प्रेत फौजदाराकडे बघायला लागलेलं. जाधवरावानं पद्धतशीर जाब जबाब घेतले. चिणुगुणाजी शिरपा आडिसरा आणि लहू चोरग्यानं खून समक्ष होताना पाहिल्याचा जबाब दिला. धुळा कशा कुराडी घालत होता आणि बाजूला सोकाजी पिस्तूल घेऊन कसा उभा होता. साक्षीदारांना पुढे याल तर गोळ्या घालीन असं सांगत होता. हे सारं सारं जबाबात आलं होतं. राती सरकारी दवाखान्यात पोट फाडायसाठी तुकाचं मढ टेम्पोत घालून तालुक्याला नेलं. पांगिऱ्यातला अंधार स्वतःच्या सावलीला भ्यायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी चिवारीच्या बेटात लपलेले सोकाजी आणि धुळा बाहेर पडले. अजून दिवस उगवायचा होता. समोर सावंतांची गडी दिसत होती. आजूबाजूला कुणी नाही याचा अंदाज घेऊन सोकाजी आणि धुळा धावू लागले. एकदम गडीत घुसले. बैठकीवर सभापतीचा पीए बसला होता. घाबऱ्या घुबऱ्या सोकाजीनं विचारलं, अरे दादासाहेब कुठं आहेत? तंजावरला गेलेत मद्रासकडं. सभापती? ते बी तंजावरला गेलेत. सभापती साहेबांच्या मावस बहिणीचं लगीन आहे, तिकडेच सारी गेली, घरात कुणी नाही. आता किती दिवसानं माघारी येतील? 8 दिवसानं. बोमला. सोकाजीला दरदरून घाम फुटला. पायातलं अवसान गळालं. तो तसाच धाड दिशे खाली बसला. धुळा केविलवाण्या नजरेनं इकडे तिकडे बघायला लागला. सोकाजीनं त्यातून चलाखी केली. पीएकडून तंजावरचा फोन नंबर मिळवला. तंजावरला लाईटनिंग कॉल लावला. आता मिळल मग मिळल, फोनच मिळना. सोकाजी फोन घेऊन ओरडू लागला, बायसाहेब आमच्या लाईटिंगचं काय, तास झाला बघा की. तिकडून गोड आवाज आला, सॉरी लाईन खराब आहे. सोकाजीनं रागानं रिसिव्हर खाली आपटला. ऊन वाढू लागलं. आता लोक यायला सुरुवात होईल, बाहेर पळावं. तो धुळाप्पावर खेकसला, धुळ्या चल लवकर. पायतण घालून सोकाजी आणि धुळा दरवाजातनं बाहेर पडले. तर काळासारखा जाधवराव फौजदार दारात उभा, खदा खदा हसायला लागलेला. त्यानं सोकाजीची गचोटी धरली आणि त्याच्या बुडावर दांडदेशी आडवा गुडघा

मुलगा आणला. सोकाजी धाडकन धुराळ्यात आदळला. दोघांना काळ्या गाडीत कोंबून गाडी ठाण्याकडे सुसाट सुटली. जाधवराव गालातल्या गालात हसत बोलला, बंगाळे चांगली चांबडी लोळवूया. लई माजला होता. जाधवरावांना कसलीच भीती नव्हती. चारच दिवसामाग थोरल्या बेबीची 12वीची परीक्षा संपली होती. पेपरही चांगले गेलेले. केव्हाही बदली होऊ दे, आता चांगला रगडला पाहिजे. चैताचं ऊन झणझणू लागलं. खळ्यातल्या उंच तिकाटण्यावरून सुपानं दाणं वावडावत तशी आभाळ माऊली वर्ण निखारे ओतू लागली. झेंडू फुटायची पाळी आली. काळी ढेकळं अधिक काळपट झाली. गोरी थोबाडं सुद्धा काळी पडू लागली. चैत मध्यावर आला. उन्हाच्या झळाळीनं कोमेजलेली माणसं डोईवर रुमाल फडकं बांधून शेतीच्या कामाला लागली. गेल्या 4-5 सालात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. आता ऊन भलतंच तावदारू लागलं. रानात लाल मुंग्या निघू लागल्या. वाणीकडे सळसळू लागले. यंदा पाऊसकाळ चांगला येईल या आशेनं जनावरं माणसं राब राब राबली. जमिनी नांगरून पडल्या. नांगरीच्या तासातली ढेकळं मुंगलीनं चेचली. रानं मंशार केली. लोक पावसाची वाट बघू लागले. असला कडक उन्हाळा कुणी बाप जन्मी बघितला नव्हता. उन्हाचं कासराभर चालल्यावर माणूस दमछाक व्हायचं. ध्या दुपारा सहसा कोणी बाहेर पडायचं नाही. मातीच्या गार घरात बसून माणसं रस्त्यावर किलकिल्या डोळ्यांनी बघायची. ओढ्या नदीकाठची झाडं झुडपं सुकून गेली होती. पाखरं दुपारची आबूट दिसायची नाहीत. कुठंतरी जाळवंडात मान घालून निपचित पडायची. संध्याकाळी वारं सुटलं की चिवचिवत मान वर काढायची. याआधी गावतळ्यात घाण पाणी तरी दिसायचं. आता तळ पार आटलेलं. पोरं सान सकाळ तळ्यात क्रिकेट खेळायची. रानात गेलेल्या माणसाला प्यायच्या पाण्यासाठी कितीतरी फरलांग तंगड्या तोडायला लागायच्या. गावाला पिण्याच्या पाण्याचं हाल हाल आलं. या आधीची नळपाणी योजना इतिहास जमा झाली होती. ज्ञानू सावळा सुद्धा योजनेची आठवण काढीत नव्हता. आता गावात पाणीच नव्हतं. त्याला काय करायचं? साऱ्या सार्वजनिक विहिरी पांढऱ्या फटक झालेल्या. माणसांच्या आंघोळी सुकू लागल्या. जनावरांच्या अंगावर तर 3-3 महिने पाणी नव्हतं. काळ्या म्हशी अंगावर मळ चढून पांढुरक्या दिसू लागल्या. रोडावलेली बैलं बारडीत हातभर लांब जीप काढून पाणी ढोसाया लागली. बऱ्याच लोकांनी आपापली जनावरं पैपाहुण्यांच्या गावी घालवली. दूध बिपिळा आणि तुम्हीच सांभाळा. पडला पाऊस तर आणू इकडं, नाही तर राहू देत तिकडं. डेअरीचं दूध संकलन निम्म्यापेक्षा खाली आलं. शेरडा करडांचे भारी हाल होऊ लागले. ज्यांचे शेळ्या मेंढ्यांचे खांडवे होते त्यांनी मांगुला तालुक्याला रामराम घातला. दूर कराड पाटणकडं खांडवे घेऊन मेंढके गेले. पडला पाऊस तर यायचं माग, नाही तर तिथंच राहायचं. ओढ्याच्या काठावर गीताबाई जानुगडेची विहीर होती. गीताबाईची तिन्ही पोरं मिलिटरीत होती. महिन्याला पोस्टानं पैसा येत होता. विहिरीकाठी गीताबाई उन्हाळी कांदा भुईमुख करायची. लसणाचं वाफं फुलवायची, वांगी लावायची. यंदा गावात दांडगा काळ पडला. पाण्यासाठी 10 दिशा गागरी अंडं घेऊन पळणारी गावची माणसं बघून गीताबाईला दया आली. तिने विहिरीवरचं इंजिन बंद केलं. भाजीपाला तसाच वाळू दिला पण गावाला पाणी दिलं. पहाटेपासून तिच्या विहिरीवर झुंबड घाय उडायची. कुणी कौतुकानं म्हणायचं, गाववाल्यांची दांडगी दया केलीस. मला काय कमी आहे? वागागत माझं 3 लाख मिलिटरीत आहेत. महिन्याला पैका येतो. नवरा मेला त्यावेळेला पोरं मुटक्या एवढी होती. आता नोकऱ्या लागल्या. देवानं मला काय कमी केलंय? एकर 2 एकर पिकलं नाही म्हणून काय होतंय? पिऊ दे गावाला पाणी.

0: गीताबाईच्या विहिरीतलं पाणी गावाला चांगलं 2 महिने पुरलं. मग पुन्हा पाणी कमी पडू लागलं. दुपारपर्यंत विहीर कोरडी ठणठणीत होऊ लागली. बारीक झऱ्याजवळ वाटीनं पाणी भरता भरता घागर भराया 10-15 मिनिटं लागायची. एवढा मोठा गाव जगवायचा कसा? माणसं पहाटची उठू लागली. बैलगाडीत हौद ठेवून 4-5 कोसांवर जाऊ लागली. पाणी ओढू लागली. गावात पाण्याचा चांगलाच गजर झाला. एके दिवशी 30-40 गावकऱ्यांनी मामलेदार कचेरी मोहर बोंब मारली. 2 दिवसानं सद्यस्थिती बघायला साहेब लोक आले. 4 दिवसानं पहाटचा टँकर सुरू झाला. श्रोतेहो, पांगिरा या कादंबरीच्या क्रमशः वाचनाचा पुढचा भाग या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 41 41.
3: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: बाजारगावच्या विहिरीत टँकर पाण्यानं भरला जायचा. 5 मैलावरनं गावात यायचा. पांगिऱ्यासाठी अख्खा एक टँकर देऊन टाकला होता. पहाटेपासनं रातीपर्यंत टँकरच्या 7-8 खेपा व्हायच्या. तरी लोक पाण्यासाठी कुरकुरायची. गावच मोठं, त्यात पोरं बाळ व्हायला कुणी हायगय केली नाही. एवढी गावभर तोंड म्हटल्यावर टँकर करतोय काय? दुपारपर्यंत टँकरवर पाणी भरण्यासाठी माऱ्यामाऱ्या व्हायच्या. भांड्याला भांडी आपटून फुटायची, झिंजा वाऱ्याला लागायच्या. घाई गडबडीत निम्मं पाणी रस्त्यावर व्हायचं. पण शिस्तीनं कोण वागतोय? आपलं भांड भरा, दुसऱ्याला रेटा आणि आपण तेवढं खेटा. पहिला टँकर नित्यनियमानं पहाटं पहाटं येऊन सोकाजीच्या वाड्यापुढं थांबायचा. थोरली आई आणि वैजू वहिनी बाहेर यायच्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गल्लीतल्या पोरी वाड्यात पाणी ओढायच्या. टँकर तिथंच निम्मा रिता व्हायचा आणि मगच जागा सोडायचा. माडीवरनं सोकाजी विस्फारून टँकरकडे बघायचा. सोकाजीची वेळच चांगली नव्हती. अचानक बालंट आलं, नाहीतर अगड पैसा खर्च करून त्यांना अटकपूर्व जामीन मिळवला असता. त्यातच सावंतांचं गडीवर कोणी नव्हतं. जाधवराव फौजदारानं सूड उगवला. कोर्टापुढं बाजू मांडून 7 दिवसांचा रिमांड मिळवला. सोकाजीचं मौशार अंग रगडून काढलं. आत आयमाय आठवली. जाधवरावाचा लयटणक हात. सभापती साहेब तंजावरून आले. त्यांनी वेगानं खटपटी लटपटी केल्या. जामिनावर सोकाजीची धुळ्याची सुटका केली. पहिलं सोकाजीला गावात येताना मेल्याहून मेल्यागत झालं होतं. अब्रूला बट्टा लागला होता. आपला एवढा तडस बारदाना असताना आपली अशी दशा व्हावी. पण 8 दिवसात सोकाजीनं गावाचा नूर हेलला. वाडा, ट्रॅक्टर, जीप, बारदान सारं जिथल्या तिथं आहे. गाववाल्यांचं नमस्कार बी पहिल्यासारखंच. न नमस्कार घालून जातात तरी कुठं? आपली इज्जत कशी का होईना, आपण शाबूत आहे याचा अंदाज त्यानं घेतला. काट टाकून नवा जन्म घेतलेल्या नागागत तो ठिसकारू लागला. डेअरीचं दूध झटक्यानं कमी होऊ लागलं. आया माया गाई म्हशीला अधिक माया दाखवू लागल्या, ओढू लागल्या. गाई म्हशी थडाथड लाथा झाडू लागल्या. घरखर्च भागना म्हणून माणसं बावचाळली. रोजगार शोधायला लागली. मांगुला तालुका दुष्काळी असला तरी पांगीरकाठच्या 10-12 गावांना याआधी दुष्काळाची एवढी झळ बसली नव्हती. त्यामुळे रोजगार हमीची कामं अगदीच तुरळक. साहेब लोकांच्या डायरीला दाखवण्या इतकीच चालू असायची. सुखात वाढलेल्या या गावांना हमीच्या कामाची एवढी सवयच नव्हती. आता मात्र ती खटमिटाला पैसे

चा पुरेनासा झाला. घरंदाजांच्या घरात नाचार गत आली. कामाला न जाऊन सांगायचं कुणाला? दुसऱ्या कुणाच्या शेतात रोजंदारीला पाऊलही न ठेवणाऱ्या, स्वतःला घरंदाज समजणाऱ्या आया माया हमीच्या कामावर येऊ लागल्या. रानात नाला बंडिंगांच्या दोन कामांवर माणसं तुटून पडली. क्षमतेपेक्षा अधिक माणसं कामावर येऊ लागली. निम्म्यांना परत जा असं म्हणलं तरी कुणी जाईना. लोकांना पुरेसं काम मिळेना. हमीच्या कामाची बोंबाबोंब झाली. अधिकाऱ्यांच्या गाड्या इकडनं तिकडं धुराळा उडीत पळाल्या. घाई गडबडीत माप झाली. डोंगराच्या बाजूला तीन छोट्या छोट्या पाझर तलावांची कामं सुरू झाली. साऱ्या माळानं माणसं दिसू लागली. लख पातळ नेसणाऱ्या बाया डाळ कांड नेसून हमीच्या कामावर येऊ लागल्या. जरीची पातळ ट्रंकत राहिली. इथं उन्हात खपताना नाकीनऊ आलं. आठवड्याला पगाराची सोय झाली. एक एक हप्ता सरकू लागला. हमीच्या कामावर चांगल्या सोयी दिसू लागल्या. लोखंड लागलं बिगलं तर औषधाची पेटी होती, आयडन होतं, कापूस होता, आणि काय पाहिजे. म्हातारा कोत्यारा बायांची सोय झाली. हमीवर काम करणाऱ्या बायांची तानी लेकरं म्हाताऱ्या सांभाळू लागल्या. त्यात आबा कांबळेची आई बायना बी होती. एखादा इंजिनियर हमीच्या कामाला भेट द्यायला आला की मुकादम सांगायचा, ही झाडाखाली बसलेली आंधळी म्हातारी संदेश शेटच्या जावयाची आई. असं का? नाही रे नाही, मी कुणाचीच कोण नाही, म्हातारी बायना ओरडायची. माझा पोरगा लहानपणीच मियला, मी कुणाची कोण नव. आलेल्या पाहुण्याला बायनाची दया यायची. बायनाला दाई म्हणून रोज पगार मिळायचा. गावातल्या आया माया येताना शेळीपाकी भाकरी घेऊन यायच्या. आंधळ्या म्हातारीला जगवायच्या. धुळाप्पा जामिनावर सुटल्यापासून शहाणा सुरत्यासारखा वागत होता. रागाच्या जिटीत आपण काय करून बसलो याची कल्पना त्याला फार उशिरा आली. धुळा तुरुंगात गेला आणि तुकाच्या आणि त्याच्या बायका पोरांची हालत खराब झाली. दोघी जावा जावांना गावात कोण विचारना. गरिबीसारखी वाईट दुसरी सजा नाही. माणसं माणूस म्हणून वागवत नाहीत, नीट जगू देत नाहीत. जना हौसाच्या सुखदुःखाला सोबत द्यायला कोण येणार. दोघी जावा जावा एकमेकीची संगत करू लागल्या. एका गाडग्यात कणीकोंडा करून खाऊ लागल्या. धुळाप्पा जामिनावर सुटून आला तेव्हा त्याचीन तुकाची पोरं एका मातीत खेळत होती. ते बघून धुळाला बडबडून आलं. पोरं अंगावर घेऊन तो रड रड रडला. जनावनीच्या पाया पडला. वहिनी, अंबा बायगत आहेस तू, मला माफी कर. धुळा तुकाच्या बायका पोरांची काळजी घेऊ लागला. कोर्टा दाव्यात आधीच भावाभावानी घरातलं किडूक मिडूक विकलं होतं. सारं घर मोकळं मोकळं झालेलं. दोन्ही वेळेला घास मिळायची, मारामार व्हायची. जना हौसा आणि धुळा तिघ जण हमीच्या कामाला जायची. दुपारची सुट्टी झाली की सारे आंब्याखाली विसाव्याला बसायचे. अधूनमधून कुणीतरी तुकाची आठवण काढायचे. भावाची आठवण आली की धुळाच्या डोळ्याला धार लागायची. लहानपणी तुका दादा आपणाला खांद्यावर नाथाच्या जत्रेला कसं न्यायचा, तांबड्या जिलबे आणि बत्ताशे कसा खायला द्यायचा, फिरत्या पाळण्यात बसून आम्ही भाऊ भाऊ कसे हसायचो नाचायचो हे सारं धुळा सांगायचा आणि हुनकी द्यायचा. डोळपुशीत म्हणायचा, माझा भाव देव माणूस होता. आपला राग आणि भीक माग. वंगाळ वंगाळ केलं मी. देवा खटल्याचा निकाल लवकर लागू देन, मला फाशी होऊ देत. भाऊजी, असं वाईट वंगाळ बोलू नका, जना हुनका देत म्हणायची. झालं ते झालं. आता तुम्ही बी आम्हाला टाकून गेला तर घरातली चिलीपिली कुठल्या पांजरपोळात सोडायची. जशी गावं आणि रानं

बदलली होती तसा सूर आणि ताल भी बदलला होता. याआधी गावापारावर झाडाखाली तमाशा उभा राहायचा. मातीतले कलावंत पोटातली भूक गिळून गावकऱ्यांमोर इंद्राचा दरबार उभा करायचं. आत जत्रा बी रोडावल्या. गेल्या 2 सालात व्हिडिओ मांगवल्यात आला, पांगिऱ्यात बी आला. रुपयात देशोदेशीच्या अप्सरांचं पाहिजे तेव्हा दर्शन घडायला लागलं. तमासगीर मंडळी देशोधडीला लागली. सुंदरा पंढरपूरकरीण नावाजलेली तमासगीर होती. आपल्या घुंगराच्या तालावर एकेकाळी तिनं 10 जिल्ह्याला येड लावलं होतं. ती आता 85 झाली होती. अटकर बांधा जाऊन अंग जाडजूड झालं होतं. पांगिऱ्यातही तिनं याआधी अनेक राती घुमवल्या होत्या. भरवशाचं ओळखीतलं गाव म्हणून सुंदरा पांगिऱ्यात राहायला आली होती. तिच्यावर तिचा मैत्र एकेकाळी गाजलेला गोविंद शाहीर आणि 2-3 झिलकरी बी होते. दिवस उजाडायला सुंदरा आपली माणसं घेऊन हमीच्या कामावर जायची. राजा प्रधान होऊन एकेकाळी इंद्राचा दरबार हलवणारा गोविंद शाहीर उन्हातानात लोखंडानं मुरूम फोडायचा. हाताला घट्ट पडायचं, कळा यायच्या. जी वगात हरिश्चंद्राची तारामती, रामाची सीता आणि सुभेदाराची सून झाली होती, जिच्या जवानीत पायातली घुंगर थरथरली की बड्या बड्या जमीनदारांच्या वतनदारांच्या काळजात कळ व्हायची, तीच सुंदरा डोईवरची मुरमाची पाटी जळत्या उन्हात टाकायची. पायाला खडं बोसायचं. डुईवर पाटी घेतली की अधनमधनं मथुरेच्या बाजाराला दह्या दुधाचं माठ घेऊन चालल्याचा भास व्हायचा. पायांना ताल यायचा आणि गावातल्या बायका फिदी फिदी हसायच्या. दुपारची भाकरी घशाड करून माणसं इसावायला पडायची. गोविंद शायराला लावणी म्हणायचा आग्रह करायची. मग गोविंद आडवड घ्यायचा नाही, त्याच्यासोबतचे झिलकरी दगडाच्या बारक्या कपऱ्या घ्यायचे, त्याच्या झांजा व्हायच्या. खळलुम खुळलुम खळलुम खुळलुम करत आवाज निघायचा. दाजी रजी जी जी करत कानावर हात ठेवून गोविंदा सूर धरायचा, गायचा. नाच नाचून हौस नाही भागली, सुंदरा हमीच्या कामावर राहिली. मोरपंखी लुगडं बाजूबंधन बुगड्या, अंगातला ताल करी काळजाच हाल. खुणवती कानातल्या कुड्या, गेला चाळ आला काळ. पोटामंदी जाळ, नशिबात हिरीतला गाळ. दगडा चिपऱ्यात आसवांची घुंगर वाहिली, सुंदरा हमीच्या कामावर राहिली, सुंदरा हमीच्या कामावर राहिली. चालू दुष्काळाच्या घायट्यातच डोंगरवाडी पाझर तलावाचं काम आटपून घेऊ असं सोकाजी म्हणू लागला. त्यासाठी त्यानं पुन्हा उचापत्या सुरू केल्या. पण डोंगरवाडीकरांनी गडबडीनं तयारी केली. तालुक्यात त्यांच्या पाठीशी कुणी नसलं तरी यमाईचा आशीर्वाद त्यांच्या संग होता. वाडकरांनी वर्गणी काढली आणि हायकोर्टात रिट केला. हाता एवढ्या लाल शिक्क्याच्या नोटिसा इंजिनियरच्या हाफिसात आल्या. काम सुरू होऊ नये असा दंड हायकोर्टानं घातला. या बातमीनं सोकाजी चवताळला. पण मूग गिळून गप बसण्याशिवाय त्याच्या हातात काही राहिलं नाही. दाण्याकण्यानं पांगीरकरांचे हाल होऊ लागले. बहुतांशी शेतकऱ्यांच्या टोपल्या कणग्या ठार रिकाम्या झाल्या. बाहेरच्या धान्याशिवाय सदगत नव्हती. याआधी रान मातीतली चवदार गरमागरम भाकरी खायची गावकऱ्यांना सवय. आता कुण्या मुलखातनं आलेल्या कंट्रोलच्या ज्वारीला चव लागना. भाकरीला वास येत होता. पहिले 2 दिवस कोण भाकरी हातात धरीना. 4 दिवसानं मारून मुटकून चव धरावी लागली. गरीब कष्टकरी परदेशी ज्वारी चुरडू लागले. सोकाजीच्या घरी मात्र कशाची ददात नव्हती. संपतरावानं दिल्ली का अलाहाबादी वासाचा राईस आणलेला. सगळ्यात चंगळ सदावाण्याची. गावचं स्वस्त धान्य दुकान त्याच्याकडेच होतं. एकाच पाख्याखाली 2 दुकानं, एक घरचं आणि एक सरकारी. इधर कमाल उदर करायला जराबी तकलीफ पडत नव्हती. दुष्काळात धंदा चांगला चाललेला. तो तान्यान संपाला हाताशी धरून वरिष्ठांना फोन लावित होता.

गावाला अधिक साखर द्या, तेल वाढवून द्या, गाव उपाशी मरतोय, असा फोनवर दंगा चालला होता. दुष्काळी स्थिती बघून प्रमाणापेक्षा अधिक धान्य गावाला मंजूर व्हायचं. गावासाठी म्हणून वाणी साखरेचं आणि तेलाचा डबं गाडीत भरायचा. तालुक्याच्या गोडावनातनं गाडी बाहेर पडायची आणि शेठ हिरामणच्या दुकानामोर थांबायची. हिरामण दुपटीनं माल घ्यायचा आणि तिपटीनं बाजारात इकायचा. घरात कार्ड ठेवू नका, मळतील, तुटतील, फाटतील, असं सदा सांगायचा आणि गावाची कार्ड दुकानातच ठेवायचा. श्रोतेहो, विश्वास पाटील लिखित पांगिरा या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग आत्ताच आपण ऐकलात. पुन्हा आपण भेटूया उद्याच्या भागात. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी. आता इथेच थांबते. नमस्कार.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
4: हमको भी बुलाते रहिए.
3: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: टप टप टप करती सुनी टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553706।
2: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 5:30 वाजलेत। आता ऐकूया
3: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।

0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून।
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा।
0: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला।
1: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
0: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत।
2: श्रोते हो, रंग हे निसर्गाचं सौंदर्य आणि गाणी म्हणजे मनाचं स्पंदन, या दोन्हीची सुंदर गुंफण आज अनुभवूया। आज ऐकूया विविध रंगांनी नटलेली काही सुरेल गाणी। सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मधुकर जोशी यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं।

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो

0: ओ स्नेहा भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
4: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवैया पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आनंद घन. चित्रपट मोहित्यांची मंजुळा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहोत विविध रंगांवर आधारित काही गीतं. पुढचं गीत आहे तो मी नव्हेच चित्रपटातलं, जयवंत कुलकर्णी, शारदा आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतकार रमेश अणावकर, संगीतकार सूरज.

0: आम्ही.
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे, स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
0: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
3: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
4: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150,
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
5: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
4: हो,
5: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
4: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
5: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
6: शा

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: एनडीए मध्ये जायचंय
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: श्रोते हो, यानंतर ऐकूया गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात संत नामदेवांची रचना, संगीत दत्ताराम गाडेकर यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच पुना आय केअर सांज धारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज आपण कार्यक्रमात ऐकलीत विविध रंगांनी नटलेली काही सुरेल गाणी.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: हॅपी बर्थडे टू यू.
4: झोप बीप आता काहीही नाही.
5: अगो बाई,
4: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
6: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
7: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
7: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
3: 101 उमा सदन.
8: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
3: हमको भी बुलाते रहिए.
8: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत. आता ऐकूया पुणे वृत्तांत.
1: विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीतर्फे 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहेत. यावर्षी जूनमध्ये इयत्ता 2, 3, 4, 6 नवीन पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. या संदर्भात बालभारतीनं अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून कोणती पुस्तकं घ्यावीत आणि कोणती टाळावीत याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा येत्या 14 जून

आयोजित करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे पुस्तक महोत्सव या दोन संस्था इच्छुक आहेत. महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची काल बैठक झाली. यावेळी अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे या हेतूनं इतिहास संशोधन क्षेत्रातील शिलेदार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवभूषण निनाद बेडेकर यांचं कार्य महान आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी काल पुण्यात काढले. इतिहासाच्या पाऊलखुणा बहुउद्देशीय संस्था पांचजन्य फाउंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं यंदाचा शिवभूषण निनादराव बेडेकर स्मृती पुरस्कार काल बलकवडे यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

0: स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी पदाची सूत्र स्वीकारली. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे या हेतूनं इतिहास संशोधन क्षेत्रातील शिलेदार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवभूषण निनाद बेडेकर यांचं कार्य महान आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी काल पुण्यात काढले. इतिहासाच्या पाऊलखुणा बहुउद्देशीय संस्था पांचजन्य फाउंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं यंदाचा शिवभूषण निनादराव बेडेकर स्मृती पुरस्कार काल बलकवडे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कला आणि स्थापत्यशास्त्रतज्ञ डॉक्टर अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते बलकवडे यांना गौरवण्यात आलं. हिंदुस्थानात लढाई हरलेल्या अलेक्झांडरला जगज्जेता ठरवून आजही इतिहासाच्या अभ्यासक्रमात पहिला धडा त्याच्याविषयी का आहे असा प्रश्न बलकवडे यांनी यावेळी उपस्थित केला. महाराष्ट्राचा इतिहास एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांना पुन्हा एकदा एकत्र यावं लागेल असं ते म्हणाले. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी उद्या एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. अगर है शौक मिलने का या कार्यक्रमात संगीतकार राहुल श्रीवास्तव यांच्यासह राजेश दातार, मृण्मयी फाटक, सावनी लाड यांचं गायन रसिकांना ऐकता येणार आहे. उद्या मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं देण्यात येणारा साने गुरुजी समता पुरस्कार यंदा डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या 4 जून रोजी पुण्यातील साने गुरुजी स्मारक इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशभर सामाजिक सद्भावना, समता आणि बंधुतेचा संदेश पोचवत आहेत. समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात गेल्या वर्षी एका रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. मोटार अपघात न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या दाव्यावर सामंजस्यानं तडजोड होऊन संबंधित कुटुंबाला 1,08,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली, त्यामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी डी कुलकर्णी आणि अॅडव्होकेट अतुल गुंजाळ यांच्यासमोर हा दावा मार्गी लागला. पुणे महानगरपालिकेची महत्वपूर्ण प्रशासकीय आढावा बैठक आज महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अतिरिक्त आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला, तसंच आगामी विकास कामांबाबत महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ व्यवस्थापन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसंच आरोग्य क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सर्व प्रस्तावित विकास कामं करताना सर्व विभागांनी नागरिकाभिमुख, पारदर्शक पद्धतीनं आणि वेळेवर कामं पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर उन्हाची काहिली जाणवत होती. दुपारनंतर वातावरण काहीसं ढगाळ झालं. आज कमाल तापमान 42 तर किमान तापमान 24.8 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही पारा 42 अंशांच्या आसपास जाईल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका

0: आठवला का 1960 साली प्रदर्शित झालेला मुघले आजम या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं, नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शकील बदायुनी यांनी लिहिलेलं हे गीत. के आसिफ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, तर पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. मंडळी, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल 9 वर्षांचा अवधी लागला, तर कित्येक कोटी रुपये इतका खर्च सुद्धा त्या काळात आला. आणि असं म्हणतात की 1975 साली प्रदर्शित झालेल्या शोले या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत मुघले आजम या चित्रपटाने भारतात कमालीचे व्यावसायिक यश मिळवत सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम सुद्धा केला होता. खरं तर हा एक ऐतिहासिक नाट्य चित्रपट, सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकहाणीचा हा चित्रपट. याचं कथानक तर सगळ्यांना माहितीच आहे, पण ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे त्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. जसं की मुघले आजमच्या निर्मितीसाठी तोपर्यंतच्या चित्रपटाच्या निर्मितीपेक्षा सर्वात जास्त खर्च केलेला हा चित्रपट होता. अहो, त्यातल्या एका गाण्याचं बजेट तर त्या काळातल्या एखाद्या सामान्य चित्रपटाच्या संपूर्ण बजेटपेक्षा सुद्धा जास्त होतं. या चित्रपटात भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताने प्रेरित असलेल्या रागांचा वापर गाण्यांसाठी केला होता. 12 गाणी या चित्रपटामध्ये होती आणि ती गाण्यासाठी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, शमशाद बेगम, शास्त्रीय गायक बडे गुलाम अली खान यांच्यासारखे दिग्गज गायक सुद्धा होते. अहो, या चित्रपटाच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांना दिवसभर रांगेत उभं राहावं लागायचं म्हणे. मुघले आजमनं भारतातील बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम तोडले आणि 15 वर्ष सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट हा ठरला. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 30 41 42.

0: रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुघले आजमला एक राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अहो, या चित्रपटाचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर त्या काळी जेवढा होता तितकाच अजूनही आहे. म्हणूनच ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातल्या या दृश्यांची भव्यता, कलाकारांचा अभिनय, उत्तम गाणी या सगळ्यामुळे हा चित्रपट 12 नोव्हेंबर 2004 रोजी कलरफुल मूव्ही करून पुन्हा एकदा

रिलीज करण्यात आला आणि या रंगीत आवृत्तीला सुद्धा भरपूर व्यावसायिक यश मिळालं. या चित्रपटाचे कॅमेरामन होते आर डी माथुर. काही दृश्य तर त्यांनी 14-14 कॅमेऱ्यांनी शूट केली होती आणि त्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना देखील करावा लागला. अहो इतकंच काय, एक एक शॉट काढण्यासाठी 8-8 तास काम करावं लागलं. प्यार किया तो डरना क्या हे गाणं मोहन स्टुडिओमध्ये लाहोर किल्ल्यातील शीश महालाची प्रतिकृती म्हणून बांधलेल्या सेटवर चित्रित करण्यात आलं होतं. हा सेट प्रचंड मोठा होता, 150 फूट लांब, 80 फूट रुंद आणि 35 फूट उंच. यामध्ये बेल्जियम काचेपासून बनवलेले असंख्य लहान लहान आरसे होते आणि हा सेट बांधण्यासाठी 2 वर्ष लागली आणि त्यासाठी कितीतरी लाख रुपयांचा खर्च देखील करण्यात आला. सेटचा आकार खूप मोठा असल्याने 500 ट्रकच्या हेडलाइट्स आणि सुमारे 100 रिफ्लेक्टर्सद्वारे प्रकाश योजना पुरवली जात होती. पण सेटवरच्या आरशांमुळे समस्या निर्माण झाल्या, कारण दिव्यांमुळे ते आरसे सतत चमकत होते. ब्रिटिश दिग्दर्शक डेव्हिड लिनसह परदेशी सल्लागारांनी तर दिग्दर्शक आसिफला ही कल्पना विसरून जा असं सुद्धा सांगितलं, कारण ते अशक्यच होतं ना. पण आसिफ यांनी हार मानली नाहीये. त्यांनी आणि माथुर यांनी आरशांना मेणाच्या पातळ थराने झाकलं, त्यामुळे त्याची परावर्तकता तर कमी झाली पण आरशांचा आरसेपणा मात्र तसाच टिकून राहिला. बघा ना मंडळी, एक चित्रपट निर्माण करायला एखाद्या दिग्दर्शकाला त्याचं स्वप्न पूर्ण करायला किती अडचणींचा सामना करावा लागतो ना, आणि त्यानंतर मात्र त्याचं सार्थक तेव्हा होतं जेव्हा तो चित्रपट वर्षानुवर्ष लोकांच्या मनात राहतो. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात मुघले आजम या चित्रपटातल्या नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या, गीतकार शकील बदायुनी यांच्या लोकप्रिय गाण्याची ही छोटीशी झलक.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. आता ऐकूया
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत प्रभाकर जोग यांचं. चित्रपट कुंकवाचा करंडा.

0: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व

0: कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111517 9920114917।
1: यानंतर ऐकूया गुळाचा गणपती चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात, गीतकार ग. दि. माडगुळकर, संगीतकार पु. ल. देशपांडे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत।
3: मग आता ही भीती घालूया।
1: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
1: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
1: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
1: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस।
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू।
1: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11।
4: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
5: आता ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत एन दत्ता यांचं, चित्रपट बाळा गाऊ कशी अंगाई।

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055. 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सुभद्रा हरण चित्रपटातलं गीत. गीतकार शांताराम आठवले, संगीतकार प्रभाकर जोग.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड

0: बेडेकर सन 1910 पासून.
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला.
2: श्रोते हो, पुढचं गीत आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीतकार सुधीर फडके, चित्रपट कलंक शोभा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.

जली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। कार्यक्रमात शेवटी आता ऐकूया कैवारी चित्रपटातलं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार प्रभाकर जोग।

0: या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:45 होत आहेत. आता ऐकूया ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 18वा श्लोक. अर्जुनाला आत्म्याबद्दल उपदेश करताना भगवंत म्हणतात, आत्मा नित्य अविनाशी अगम्य आहे. असा आत्मा ज्या देहाच्या वस्तीत आहे तो देह विनाशी आहे. म्हणून अर्जुना तू युद्ध कर. आचार्य विनोबाजी म्हणतात, विनाशी हा देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत. नित्य निस्सीमते आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव. आत्मा चिरंजीव आहे, अविनाशी आहे, अक्षयी आहे. त्याचं तत्व प्रमाणादी निश्चित करणं अवघड आहे. अर्जुनाला समजावून सांगताना भगवंत पुढे म्हणतात, आत्मा हा शरीराचा मालक आहे. त्यांनी हा देह धारण केलेला आहे. जणू काही देह हा त्यांनी केलेला पेहराव आहे. भगवंतांचे पुढचे शब्द महत्वाचे आहेत. भीष्म द्रोणादिकांचे देह मर्त्य आहेत, तरी त्यांचा आत्मा अमर आहे. म्हणजे युद्धात त्यांना तुझ्या हातून मरण आलं तरी त्यांचा आत्मा अमर आहे. हे लक्षात घेऊन अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाचा विषाद दूर करताना त्याचं जे सद्य कर्तव्य आहे त्याकडे भगवंत मधून मधून आठवण करून देतात. ज्याला मराठीत आपण हलवून खुंटा बळकट करणं म्हणतो, तसं किंवा गाण्यात जसं एक कडवं संपलं की परत ध्रुवपद म्हणजे पालुपद येतं, तसं गीता सांगताना भगवंत असं पालुपद म्हणत राहतात. भले देह विनाशी आहे, आत्मा अक्षय आहे, याचा अर्थ कोणी आपल्या कर्तव्य कर्माला विसरू नये. आत्ताची प्रवृत्ती, कर्तव्य आणि निवृत्ती यांची सांगड भगवंतांनी घातली आहे. आत्ता या क्षणाला आत्म्याबद्दल साऱ्या गोष्टी लक्षात ठेवून अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाची मानसिक स्थिती सांभाळत त्याला त्याच्या आता करायच्या कर्माची म्हणजे युद्धाची जाणीव भगवंत करून देत आहेत. ही जाणीव पूर्ण गीता सांगताना भगवंत मधून मधून करून देत आहेत. एखादं कडू औषध घेण्यासाठी आई बाळाला, हे औषध घेतलं की तुला साखर देईन असं म्हणते. याचा अर्थ तू औषध घे, साखर हे औषध नाही. ती खाण्यासाठी हे औषध घ्यायचं नाही, औषध घेण्यासाठी तिचं आमिष आहे. तेव्हा अर्जुना उठ, शत्रूला मारून यश संपादन कर. गीतेत या कर्तव्य कर्माची वारंवार आठवण भगवंत करून देत आहेत. त्यातलं महत्वाचं आत्म्याचं हे शाश्वतपण सांगताना, देह पडला तरी आत्मा चिद असतो, तो मरत नाही, म्हणून तू युद्ध कर असं भगवंत सांगत राहतात. गीता रहस्यात लोकमान्य टिळक अनेक उदाहरणं देतात जी गीता सांगताना भगवंतांनी अर्जुनाला कार्यप्रवण करण्यासाठी सांगितली. भगवंत अर्जुनाला आत्म्याचं वैशिष्ट्य सांगतात. जो ह्या आत्म्याला मारणारा समजतो किंवा जो कोणी याला मृत समजतो त्यांना आत्म्याबद्दल खरा बोध झालेलाच नाही. आत्मा स्वतः कोणास मारत नाही किंवा कोणाकडून मारलाही जात नाही. तो कधी मृत होत नाही. आत्मा न मरतो न मारतो. कठोपनिषदात नचिकेताची एक कथा आहे. वाजश्रवस नावाच्या सकाम कर्म करणाऱ्या मुनींनी विश्वजीत यज्ञ केला. त्यात त्यांनी आपलं सर्वस्व दान केलं. त्यात त्यांनी काही भाकड गाई दान केल्या. त्याचा सुपुत्र नचिकेत याला ते न पटल्यामुळे त्यांनी आपल्या पित्याला, मला कोणाला दान करणार आहात असं एकदा नाही तीन तीन वेळा विचारलं. तेव्हा त्यांनी क्रोधित होऊन तुला मृत्यूला दान करणार आहे असं म्हटलं. तो नचिकेत स्वतः यमाच्या दारी गेला. तिथे त्याला 3 दिवस त्या यमाची प्रतीक्षा करायला लागली. तेव्हा अतिथीला उपाशी पोटी खोळंबवत ठेवलं म्हणून यमाला वाईट वाटलं. त्यामुळे त्यालाच वंदन करून याची क्षमा मागून त्याला 3 वर मागायला यमधर्म सांगतो. पहिले 2 वर प्रेयस असल्यामुळे ते यम सहज मान्य करतो, पण त्यातला 3रा वर श्रेयस असतो. भल्या भल्यांनी अख्खं आयुष्य खर्च करून ज्याचं ज्ञान मिळालेलं नाही असा वर द्यायला यमराज विचार करतो. कारण तो वर असतो, मला आत्म्याचं ज्ञान हवं आहे. हा अतिशय सूक्ष्म गुंतागुंतीचा प्रश्न आहे. तो समजण्यासारखा नाही, तू अजून लहान आहेस. तेव्हा 2रा वर माग असं यम त्याला सांगतात. त्या बदल्यात तो अनेक गोष्टींची लालूच नचिकेता

त्याला दाखवतो, पण नचिकेत बधत नाही. शेवटी त्याच्या ठामपणावर समाधान पाहून यमधर्म त्याला आत्म्याचं ज्ञान देतो. यमधर्म सांगतो, न जायते म्रियते वा विपश्चित, नायम कुतश्चिन्न बभूव कश्चित, अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणे, न हन्यते हन्यमाने शरीरे. हा ज्ञानमय आत्मा असा जन्म पावत नाही की मृत्युमुखी पडत नाही. तो दुसऱ्या कशापासून उत्पन्न होत नाही. त्याचं शुद्ध स्वरूप कधीही बदलत नाही. तो जन्मरहित, क्षयरहित, वृद्धीरहित आहे. शरीर मरून गेलं तरी तो मरत नाही. हंता चैमन्यते हंतुम, हतश्चैमन्यते हतम, उभौतौन विजानीतो, नायम हन्ति न हन्यते. मारणारा जर समजेल मी आत्म्याला मारेन, आणि मरणारा जर समजेल आत्मा मरेल, तर त्या दोघांनाही आत्मा स्वरूप कळलेलं नाही. कारण आत्मा मारत नाही आणि मारलाही जात नाही. आत्म्याचं हे ठाम स्वरूप उपनिषदांपासून सांगितलं गेलेलं आहे. ते कथन करणारे अर्थात स्वतः भगवंत आहेत. भारतीय अध्यात्मशास्त्राचं ते सौंदर्य आहे, वैशिष्ट्य आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपली ताकद, आपला स्मार्टनेस कशामुळे, कशात आहे हे सांगतो. आपण आपलं परीक्षेतलं यश, नोकरीतला हुद्दा, शरीराचं सौंदर्य यात स्वतःचं मोजमाप करतो. पण या सगळ्याचा कारक जो आत्मा आहे, ती या सगळ्या मागची शक्ती आहे हे लक्षात घेतलं तर आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आंतरिक शक्तीचं महत्व आपल्याला पटेल. आपण सतत म्हणतो आज आहे उद्या नाही, मग एवढी धावपळ कशासाठी. भगवान सांगतात शरीर संपणार आहे हे नक्की, पण तुझ्यात हे चैतन्य ज्याच्यामुळे आहे तो आत्मा अमर अविनाशी आहे. आपल्याला जर आपल्या मर्यादांची भीती वाटत असेल तर हा श्लोक आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो आणि कर्तव्य करत राहण्याची प्रेरणा देत राहतो.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: श्रोते हो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजतायत. काही क्षणातच ऐकूया कार्यक्रम जयमाला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
1: अनुमती दीजिए. नमस्कार.

0: वज्रदंती, वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
6: कागद

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: भी हैं रात रानी की खुशबू तेरी सांसों में, इस मदहोशी का क्या करें। एक होने को बेताब है तन और ये मन, दिलों की गर्मजोशी का क्या करें।
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक। जीवन करा समृद्ध।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे

छाया गीत का आज का सफर आपने तय किया जयंत के साथ, अब इजाजत दीजिए।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो FM बँड 101 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजतायत. आता ऐकूया कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, प्रेमाच्या नात्यात रुसवे फुगवे हे जसे अपरिहार्य असतात तसंच तो रुसवा घालवण्यासाठी केलेल्या मनधरणीतही एक वेगळीच गोडी असते. कधी प्रियकराचा हट्ट, कधी प्रेयसीचा अबोला, तर कधी एका लाडीक शब्दांनी विरघळून जाणारं सगळं अंतर. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अशाच रूठना मनाना या सुंदर भावनांनी सजलेली काही गाणी आज ऐकूया.

हे गीत होतं काला पाणी चित्रपटातलं, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीतकार होते मजरू सुलतानपुरी आणि संगीतकार सचिन देव बर्मन.

अहमद रफी यांच्या स्वरात. गीतकार होते मजरू सुलतानपुरी आणि संगीतकार सचिन देव बर्मन. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित ठेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: आता ऐकूया तेरे घर के सामने चित्रपटातलं गीत, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीत आहे हसरत जयपुरी यांचं आणि संगीत सचिन देव बर्मन यांचं.

0: आम्ही
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
3: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा
4: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
5: श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
7: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
8: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
7: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
8: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
7: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
8: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
7: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
8: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
9: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
10: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
9: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
7: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: श्रोते हो पुढचं गीत आहे आरजू चित्रपटातलं, स्वर लता मंगेशकर यांचा, गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: श्रोते हो, पुढचं गीत ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार राहुल देव बर्मन. चित्रपट तिसरी मंजिल.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
3: श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे कोरा कागज चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत एम जी हशमत यांचं, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सरा बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया कुमार सानू यांच्या स्वरात 1942 अ लव्ह स्टोरी चित्रपटातलं गीत. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: श्रोते हो, आज आपण ऐकलीत रूठना मनाना या सुंदर भावनांनी सजलेली काही गोड हिंदी गाणी. याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ।
1: श्रोते हो, FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। रात्रीचे 11:30 आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत। मी सावनी खाडीलकर आता आपला निरोप घेते। शुभरात्री। 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 जय हिंद।